102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 7 भाद्रपद शके 1948 अर्थात 29 ऑगस्ट 2026. सुप्रभात श्रोते हो, 5:57 झाली आहेत. आमच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन एआयआर ॲपवर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला शाहीर परशुराम यांनी लिहिलेली भूपाळी पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजामध्ये

प्रवीण दवणे यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. आवाज आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. अमृतधारा या कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकडोजी महाराजांची रचना अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये. संगीतबद्ध केली आहे विलासबुवा पाटील यांनी.

संत तुकडोजी महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. अजित गडगडे यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली होती विलासबुवा पाटील यांनी. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर माणिक वर्मा यांच्या स्वरामध्ये दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना ऐकूया.

जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही बुद्धरचना आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिओम शरण यांच्या आवाजात हिंदी भक्तिरचना.

शांताराम नांदगावकर यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. परेश पेवेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल

कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये जनावरांच्या आहारातील कॅल्शियमचं महत्व याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉ सोपान चौगुले यांच्याशी बातचीत आम्ही प्रसारित करू. 6:50 परिसर या कार्यक्रमात सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. 6:55 आजचे काही ठळक दिनविशेष. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये आज वृषाली कुलकर्णी लिखित वैचारिक बंध आपण ऐकू शकाल, संयुक्त कुटुंब. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम सकाळी 8:00 आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल. या दरम्यान 7:45 आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर. 8:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल गीत बहार या कार्यक्रमात.

सकाळी 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा आम्ही प्रसारित करू. आज यामध्ये इंग्रजी साहित्यिक जॉफ्री चॉसर यांच्या कथांचा परिचय आणि नाटककार कवी ख्रिस्तोफर मार्लो यांच्या साहित्याचा परिचय आपल्याला करून देतील वक्ते डॉ धनंजय देवळालकर. 10:00 आपकी पसंद, 10:30 लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजेच 12:00 वनिता मंडळ, महिलांसाठी विशेष कार्यक्रमामध्ये नाटक पाहावं करून सहभाग श्रद्धा वरणकार, प्राजक्ता मुळेकर, अपर्णा जोग आणि संकल्पना तसंच सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं. 1:00 संध्याकाळी 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिम्नॅस्ट वृषाली गाडगिळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. 6:15 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात शेतकरी बांधवांसाठी रामराम पाहुणं हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 8:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय आमची सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया जनावरांच्या आहारातील कॅल्शियमचं महत्व याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: मंडळी, काही जमिनींमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं, तर अशा जमिनीवर घेतलेल्या उत्पादनामध्ये आपोआप कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. द्विदल वनस्पतींमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, पण कॅल्शियमचं प्रमाण कमी असलेल्या जमिनीमध्ये उत्पादन घेतल्यामुळं या वनस्पतींना आवश्यक कॅल्शियम उपलब्ध होत नाही. पिकांचे अवशेष यामध्ये देखील कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं. यांचा जास्त प्रमाणात आहारात उपयोग केला

0: तर कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. जनावरांना आहारात ऊसाचे वाढे खाऊ घातले तर त्यात ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असतं, जे कॅल्शियमच्या कमतरतेला कारणीभूत ठरतं. शरीरामध्ये कॅल्शियमची वाढती गरज गाभण काळात लहान वासरांमध्ये हाडांच्या वाढीसाठी आणि दुधाळ गायी म्हशींमध्ये जास्त असते. हाडांमधून कमी जास्त प्रमाणात कॅल्शियमची होणारी हालचाल तसंच ड जीवनसत्वाची कमतरता सुद्धा यासाठी कारणीभूत ठरते. मंडळी, गाभण जनावरात गर्भाच्या वाढीसाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचं ठरतं. कॅल्शियम योग्य प्रमाणात असेल तर नैसर्गिक प्रसूती व्हायला मदत होते. कॅल्शियम गर्भाशयाची संकुचन आकुंचन पावण्याची क्षमता वाढवतं. गायीमध्ये गर्भधारणेच्या वेळेला तिसऱ्या महिन्यामध्ये 80% कॅल्शियम पोटातल्या गर्भाचा सांगाडा तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळं गाभण गायी म्हशींमध्ये या काळात कॅल्शियमची गरज अधिक असते. त्यामुळं अतिरिक्त कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी ते हाडांमधून शोषलं जातं. अशा वेळी योग्य प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध नसेल तर हाडं ठिसूळ बनतात. गाभण काळात कॅल्शियमच्या वाढलेल्या गरजेमुळं प्रजोत्पादनासंबंधी समस्या निर्माण होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं स्नायूंची संकुचन आकुंचन पावण्याची क्षमता हरवते. यामुळं अपरिपक्व वासरू जन्माला येतं, तसंच जनावर दगावण्याचीही शक्यता वाढते.
1: जनावरांच्या आहारातील कॅल्शियमचं महत्व या विषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकता आहात. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
2: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्यात छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळेला स्ट्रेस अल्सर पण म्हटल्या जातात. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर एंडिंग्स असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
1: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
2: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलॉरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं, त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
1: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत, तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
2: बरोबर.
1: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
2: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्स प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंस

0: वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही आणि त्यामुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
0: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरॉसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरॉसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते. तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरचं. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.

0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर 7:40 आणि चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लास्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
3: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिल असतात, पेपरवरचे लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिल असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं. ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लास्टिकमध्ये प्लास्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली तर ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून विसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो. तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा आणि ती स्वच्छ केली. नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं. बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
2: किंवा शॅम्पूच्या
3: त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे.

0: पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
1: बरोबर.
0: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुमणं म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात, कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट बरं खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय समजते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावर वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाही, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
1: बरोबर.
0: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालं की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला, कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता, तर त्याच्यामुळं एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर 3-3 महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
2: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. अणुचाचण्यांच्या धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन म्हणून पाळला जातो. लोकनायक बापूजी अणे यांचा आज जन्मदिन. लोकशाहीर शाहीर अमर शेख यांचा आज स्मृतीदिन. श्रोतेहो, ज्यांनी आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली अशा लोकप्रिय अभिनेत्री जयश्री गडकर यांचा आज स्मृतिदिन.

श्रोते हो, शांता शेळके यांचं हे गीत मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर यांनी. आजही जयश्री गडकर यांच्या अभिनयाची छाप आपल्या मराठी मनावर उमटलेली आहेच. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आता ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज यामध्ये वृषाली कुलकर्णी लिखित वैचारिक बंध संयुक्त कुटुंब.

भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची सुरुवात नेमकी कशी आणि कधीपासून झाली, हे नेमकं घडलं तरी कसं, हा प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नक्कीच पडला असेल. भारताची खरी ताकद काय होती? एवढी अनेक परकीय आक्रमणं झाली, पण एक गोष्ट मात्र अखंड राहिली होती, ती म्हणजे आपली संयुक्त कुटुंब प्रणाली. हीच होती आपली खरी सुरक्षितता. ना कधी कुणाला एकटेपणा जाणवला, ना मानसिक आजाराचं दडपण आलं, ना कधी पैशांची भ्रांत जाणवली. एकाला नाही जमलं तर घरातला दुसरा बिनशर्त सर्रास घरच्या गरजा भागवायचाच. मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली? पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी, त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार. पण भारतासारख्या देशात जिथं लोक सुखदुःख सामायिक करतात, खर्च विचार करून जपून करतात आणि सामूहिक विचार करतात, मग इथे पाश्चात्यांची उत्पादनं विकली जाऊच शकत नव्हती. मग एक हुशार योजना आखली गेली, कुटुंब फोडा, माणसं एकटी करा, म्हणजे मग प्रत्येक जण ग्राहक होईलच. हे सगळं एकत्र कुटुंबाला दाखवण्यात आलं प्रसार माध्यमांद्वारे. एखाद्यावरच ओझं कसं पडतं, कामाचं असेल किंवा पैशाचंही. प्रगतीला अडथळे कसे आणले जातात, त्यासाठी मग लहान कुटुंब दाखवली. त्या योगे स्वातंत्र्य कसं मिळतं, आधुनिकता कशी व्यवहारात हाताळता येते, स्वबळावर उभं राहून समाजात मान मरातब कशी मिळवता येते, हे दाखवलं गेलं. त्याचा परिणाम घरातलं प्रत्येक जोडपं मग स्वतंत्र राहू लागलं. एका घराची चार घरं झाली, एका चुलीच्या चार चुली झाल्या. घरटी एखादंच वाहन असत होतं, ते चार चार स्कूटर, एक दोन चारचाकी रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे

0: त्यांचा बाजार तेजीत आला, पण आपला समाज मात्र ढासळला. सामाजिक अधोगती वाढायला लागली. घरातली ज्येष्ठ मंडळी ओझं वाटू लागली. मुलं एकटी पडून हरवून गेली. कोण कुणाचे नातेवाईक उपलब्धच नाहीत. मानसिक आरोग्य बिघडत चाललंय. पूर्वी घरात आजी आजोबा काका मामांच्या बरोबर जे बोललं जायचं त्याची जागा आता समुपदेशकानं घेतलीय. जेव्हा मनाला आलेली मरगळ एकटेपणा घरच्यांच्या मायेनं प्रेमानं सहज सुटायचा तो आता वैद्यकीय उपचारानं सोडवला जातोय. गांभीर्यानं विचार केला तर आधुनिकतेच्या नादानं आपण हळूहळू पाश्चात्यांच्या आहारी जात आहोत. त्यांचाच फायदा आपण स्वतः करून देत आहोत. त्यांच्या मोहाला बळी पडून त्यांच्या आमिषांना भुलून रोज नवनवीन उत्पादनं खरेदी करतोय. त्याच्या दुष्परिणामांचा विचार न येता त्या चकचकाटाला भुलतोय आणि दाम दुपटीनं नको असलं तरी घरात स्थानापन्न करतोय. त्याचा फायदा विदेशी कंपन्यांना किती टक्के होतोय हे विसरतोय आपण. बाहेरून जेवण मागवायचं तर प्रस्थ फारच बोकाळलंय. जेव्हा आईचं किंवा घरचं खाणं टाळतो किंवा दोघांसाठीच काय करत बसायचं म्हणून कंटाळा करतो. घरात आजी आजोबा ज्येष्ठ नसल्यामुळं मुलांना गोष्टी सांगायला बैठे खेळ शिकवायला कुणी नाही. मोबाईलचं प्रस्थ सुद्धा वाढलंय. मंडळी अजूनही वेळ गेलेली नाही. विचार करूया. संयुक्त कुटुंब म्हणजे ओझ नाही, तीच खरी मौल्यवान संपत्ती आहे. त्यांचे अनुभव हे नक्कीच श्रेष्ठच आहेत. सण समारंभ उत्सव हे खरेदीसाठी नसून एकत्रित आनंदाने साजरे करण्यासाठी आहेत. ते एकत्र साजरे करूया. वेगवेगळ्या ऍपद्वारे स्वतःचं मन रमवण्यापेक्षा घरातल्यांबरोबर गप्पा मारून मन मोकळं करूया. एकटेपणा उरणारच नाही. त्यांनी व्यापारधंद्यासाठी कुटुंब विभक्त केली आणि आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी आपली ओळख त्यांनाच विकून बसलोय. तेव्हा आता खरंच थांबण्याची वेळ आलीय. आपल्या संस्कृतीकडे परंपरेकडे संस्कारांकडे परतण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर या पुढची पिढी मात्र संस्कृती परंपरा आणि संयुक्त कुटुंब म्हणजे काय याचा शोध घेत बसेल.
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आत्ताच आपण वृषाली कुलकर्णी लिखित वैचारिक बंध ऐकलात, संयुक्त कुटुंब. वाचनस्वर होता ऐश्वर्या बेहरे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. यामध्ये इंग्रजी साहित्यिक जॉफ्री चॉसर यांच्या कथांचा परिचय आणि नाटककार कवी ख्रिस्तोफर मार्लो यांच्या साहित्याचा परिचय. वक्ते डॉक्टर धनंजय देवळालकर. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:07 होत आहेत. यानंतर काही जाहिरात प्रसारण, माहिती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: मैत्रिणींनो, शब्द म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
1: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो. त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं. पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो.
0: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्याबरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.

0: श्रोते हो, आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही हजारो लोक बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर आणि साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनानं साखरेच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानअंतर्गत प्रमाणित बियाणं वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता तूर, उडीद आणि मसूर या कडधान्यांच्या बियाण्यांच्या किमतीत 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार असून हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति

0: अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं प्रमाणित बियाणं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, तसंच कडधान्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षात मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उपपरिसर प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले,
1: पण मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय. आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
0: उद्यान विज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, विमान संचालन शास्त्र, औषध निर्माण, जैवशास्त्र, वाहन तसंच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचळगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच नाशिक इथं भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक महापालिकेच्या 50 ई बसेसचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं साजरा करणारा रक्षाबंधनाचा सण काल देश तसंच राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. लातूर आणि सांगलीमध्ये झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलं. बीडमध्ये पोलीस दलाकडून रक्षाबंधनाची भेट म्हणून चोरीस गेलेले दागिने आणि अन्य मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एक राखी सुरक्षेची हे अभियान राबवण्यात आलं. गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या कार्यक्रमात सुमारे 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या 4 वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय 24 पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. जनधन योजना

0: नेना गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात काल मोठी कारवाई करत मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीचा वडकी इथला औषध विक्री परवाना तत्काळ प्रभावानं रद्द केला आहे. जून महिन्यात केलेल्या कारवाईत काही औषधांवर नियमबाह्य जाहिरात वजा मजकूर छापल्याचं आढळलं होतं. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. या प्रकरणी 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करून तो मागे घेण्याचे आदेश दिले होते. नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या 579 पोचली आहे तर 1,924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात 5.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 800 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही 1,000 लोक बेपत्ता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी. उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
3: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
4: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
3: द कोल्हापूर अर्बन बँक.
1: श्रोते हो, जरूर ऐका आजचे आमचे

सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर 7:40 आणि चिंतन हाज चिंतामणी 8:40 ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा कसा वाढला पाहिजे, विविध क्रीडा प्रकारांमध्ये दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळाडू कसे घडतील यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे याविषयी बोला आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा.

श्रोते हो, नेपाळमधील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिकृत हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक आहे 1077, लँडलाईन क्रमांक 1 0231 2 65 92 32 आणि लँडलाईन क्रमांक 2 0231 2 65 29 50.

आकाशवाणी एफएम सर्व्हिसेस हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:25 होत आहेत. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिलखुलासच्या आजच्या भागात आपण सिकल सेल या आजाराविषयी आणखीन जाणून घेणार आहोत. सिकल सेल आजाराबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की हा आजार पूर्ण बरा होत नाही, पण आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीही या आजारात आता आली आहे. एकूणच या आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सरांना आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पुन्हा एकदा दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात. तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा राबवता आहात, कशी व्यवस्था आहे, कशी त्यांची काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने एकूणच राज्यात हे काम सुरू आहे?
1: मॅडम, आदिवासी जो भाग आहे आमचा, आदिवासी जिल्हे जे आपण म्हणू, त्या ठिकाणी देखील आमची यंत्रणा आहे. उलट आमच्या आरोग्य संस्था तिथे जास्त असतात. मग आमच्याकडे आता उपकेंद्र आहे. उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशा NMFBW आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती, टेस्टिंग, उपचार ह्या सुविधा आहेत. आपण मग त्याच्या वरचा स्तर बघितला तर प्राथमिक

आरोग्य केंद्र आहेत आपली, तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी तिथे आपले मेडिकल ऑफिसर असतात, एमबीबीएस असतात, आयुर्वेदिक असतात, आणि त्या ठिकाणी बाकी पण स्टाफ असतो आणि टेस्टिंगची सुविधा तिथे पण आहे. आणि रुग्णालयामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच आपल्याला टेस्टिंग आणि उपचाराची सोय आहे. यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं मगाशी आपल्याला त्याप्रमाणे पेन किलर्स लागतात त्यांना, फोलिक ऍसिड एक आपण देतो, हायड्रोक्सिरिया नावाचं ड्रग आहे जे आपण त्या ठिकाणी ह्या रुग्णांना द्यावं लागतं, ते देखील आपल्याकडे अव्हेलेबल आहे सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की समुपदेशन, म्हणजे ह्या रुग्णाचं, त्याच्या नातेवाईकांचं, त्याच्या एकूणच फॅमिलीचं काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मुलांमध्ये हे आढळून येतं, मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचे त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला असा, समजा एखादा सिकलसेल आजाराने बाधित रुग्ण असेल

0: हे आढळून येतं. मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचे त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला असा समजा एखादा सिकलसेल आजाराने बाधित रुग्ण असेल त्याची पुढची पिढी निरोगी राहावी या दृष्टीने पण आपण म्हणजे आरोग्य विभाग काम करतं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आमचे समुपदेशक जे आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. तर अशा प्रकारे एकूणच ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आमची ही यंत्रणा त्या ठिकाणी सजग आहे. औषधोपचार टेस्टिंगची फॅसिलिटी आदिवासी भागात पण सगळीकडे उपलब्ध आहे.
1: सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची ही सेवा सक्रिय आहे.
0: 21 जिल्हे आहेत मॅडम.
1: 21 जिल्ह्यांमध्ये. आता आपण थोडं सविस्तर या बाबतीत सांगूया की सिकल सेल झालेला व्यक्ती त्याची तपासणी त्याचे एकूणच त्याचे औषधोपचार हे कशा प्रकारे आपण पोहोचवतात कशा प्रकारे चालतं.
0: आता म्हणजे प्रत्येक आमची यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर प्रत्येक व्हिलेजला आमचा त्या ठिकाणी स्टाफ आहे. तर त्यांच्या माध्यमातून जे आशा एएनएम एमपीडब्ल्यू आहे त्यांच्या गृहभेटी दिल्या जातात आणि त्यांना म्हणजे टार्गेट असतं प्रत्येकाला त्यांनी किती घरांना भेटी द्यायच्या आहेत. आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आमचे ते देखील गृहभेटी देतात. साधारणतः एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला जे आदिवासी भागामध्ये त्यांनी 10 घरांना दररोज भेटी द्यायच्या असतात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच आजारांबाबत त्या ठिकाणी घरामध्ये कोणी आजारी आहे का याची माहिती घेतली जाते. म्हणजे तिथे गर्भवती माता आहे का, त्या ठिकाणी नवीन मूल जन्माला आलं असेल त्याचं लसीकरण झालंय का, मलेरिया किंवा बाकी तापाचे काही रुग्ण आहेत का. जसं आपण आता हायपरटेन्शन डायबिटीज आणि कॅन्सर ह्याचं पण स्क्रीनिंग आपण करतो तर अशी सर्व माहिती एकंदरीत घेतली जाते. आणि हे करत असतानाच मग रक्तक्षय असेल, एखादी गर्भवती माता असेल तिला रक्तक्षय असेल तर ते देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येतं. त्यानुसार मग त्या गृहभेटीमध्येच त्यांना त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांच्या माध्यमातून देखील अधिकची माहिती त्यांना दिली जाते. त्यांना ह्या आजाराबाबत डिटेल सांगितले जातात, टेस्टिंग कुठे करायचे याची माहिती दिली जाते, उपचार काय आहे याबाबत देखील त्यांना त्या ठिकाणी अवेअर केलं जातं की जेणेकरून म्हणजे मुळात हे सगळे आरोग्य कर्मचारी आमचे जे टीम आहेत ते फील्डपासून आहेत आणि शहरी भागात पण आहेत. फक्त ग्रामीण भागातच नाही शहरी भागात पण आहेत. आणि मग आशा जी आहे आमच्या आशाताईचं मूळ काम काय की अशा प्रकारचे रुग्ण शोधणे त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करणे हे तिचं काम आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये चाललेलं आहे आणि याच्यासाठी आशांना त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे पण असतात की बाबा एखादा रुग्ण तिने संदर्भित केला उपकेंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णालयामध्ये तर तिला त्या ठिकाणी काही तिला मानधन त्याच्यात दिलं जातं.
1: अच्छा, आशांना मानधन काही प्रमाणात दिलं जातं, खूपच छान आहे हे. आता ही जी तपासणी आहे किंवा हे औषधोपचार आहे, एकूणच उपचार दरवेळेस त्यांना घ्यावे लागतात, मेडिसिन्स त्यांना लागत असतील, तर तपासणी मोफत आहे, बाकीचा पुढचा उपचार हे कशा पद्धतीने आर्थिक कसं आहे हे सगळं?
0: महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत. केंद्राचं देखील ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुदान आहे आणि एनएचएम राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवण्यात येतो.
1: अच्छा, आता एकूणच आपण संपूर्ण जनजागृती करता आहात. आपण म्हणाला देखील की 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा तुमचा कालावधी खूप वेगानं जनजागृती करण्याचा आहे, तर असं करत असताना हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काय वाटतं की सर्वात प्रभावी उपाय हाच आहे?
0: या ठिकाणी निश्चितपणे आमचं जे आयसी ब्युरोच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनवर खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. आज आपल्याला आपण जर बघितलं तर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अगदी ग्रामीण भागात सुद्धा. तरुण पिढी तर अगदी म्हणजे सोशल मीडियावर आहेच आहे. तर त्या ठिकाणी मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, तर ह्या माध्यमातून देखील तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून घराघरामध्ये आमच्या विविध ज्या स्कीम्स आहेत योजना आहेत किंवा ह्या अशा प्रकारच्या आजारांबाबत जनजागृती पोहोचावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं, शाळांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी आमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम आहे, ज्या ठिकाणी आम्ही शाळांमधले जे टीचर्स असतात मुख्याध्यापक आणि शिक्षक तर एक टार्गेट आहे त्याच्यामध्ये की एक पुरुष आणि एक स्त्री शिक्षक यांना आम्ही प्रशिक्षित करतो. विविध आजारांबाबत त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती देतो आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमधल्या मुलांना

0: अधिकची माहिती विविध आजारांबद्दल विविध योजनांबद्दल शासनाच्या आरोग्य विभागातल्या ही मिळावी आणि हे हेल्थ अँबेसेडर्स आम्ही क्रिएट करतोय की ह्या मुलांच्या माध्यमातून मग घराघरापर्यंत संदेश पोहोचवा. कारण आपल्याला माहिती आहे की आजचं हे तरुण मुलं असतील किंवा हे तरुण पिढी असेल हे आपल्या भारताचं भविष्य आहे. तर यांना यांच्यामध्ये जर जितका आपण अवेअरनेस निर्माण करू तर निश्चितपणे त्याचा फायदा पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि एकूणच आपले इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ इंडिकेटर्स आपण जे म्हणतो ते चांगले होण्यासाठी मग त्याचा फायदा होईल.
1: नक्कीच. आता म्हणजे जनजागृती मोहीम जी राबवली जाते तिचा फायदा होतोय असं आपल्याला वाटतं का, त्यामुळे नियंत्रण करता येतंय असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच नक्कीच मॅडम, त्यामध्ये खूप म्हणजे जनजागृतीचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणजे आता सिकल सेल बद्दल आपण बोलतोय पण कुठलाही शासकीय कार्यक्रम असो ज्या ठिकाणी आपण आजारांबाबत माहिती देणे किंवा त्याच्या सोयी सुविधा कुठे उपचार उपलब्ध आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी आयसीचा किंवा जनजागृतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे.
1: शासनाचं नेहमीच एक लक्ष राहिलेलं आहे की ते शाश्वत असावं, मग ते तुमचे दीर्घकालीन जे उपचार आहेत किंवा उपाययोजना आहेत त्या शाश्वत असतील यासाठी काही नियोजन आपण करत आहात का?
0: हो, एक चांगली योजना राबून सर्व नागरिकांचं जे सुटलेलं आहे ज्यांचं टेस्टिंग राहिलेलं आहे किंवा काही नवजात असतील त्यांचं टेस्टिंग करून त्यांना त्या ठिकाणी उपचाराखाली आणणं हा एक मोठा म्हणजे एक मैलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला त्यामध्ये हे नवीन रुग्ण भेटणार, त्यांना उपचार भेटणार, त्यांचं आपण काउन्सिलिंग करणार, त्यामुळे ह्या आजाराला प्रतिबंध करण्याची ही एक मोठी स्टेप आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुढची पिढी जी आहे त्या भागामध्ये त्या त्या भाग जिथे हे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये तिथे पुढची पिढी घडताना किंवा पुढची जी अपत्य आहेत ती ही सिकल सेल बाधित असूच नये हा शासनाचा मानस आहे आणि त्याची ही पहिली पायरी आहे. पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे सिकल सेल टेस्टिंग हे नियमितपणे आमच्या विभागात सुरूच आहे.
1: सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही जी काही आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यात थोडी नक्कीच यातनं मदत होईल. तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जी आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं आणि तो घ्यावा हे किती महत्वाचं वाटतंय आणि त्यासाठी आपण जाता जाता सगळ्यांना काय सांगणार आहात?
0: निश्चितपणे या ठिकाणी आता ह्याला नाव सुद्धा आम्ही खूप म्हणजे साजेसं नाव दिलंय, आरोग्य विभाग अरुणोदय.
1: वा.
0: आणि त्या माध्यमातून मी सर्वांना नागरिकांना आवाहन करेल ज्यांना कोणाला शंका असेल लक्षणं असतील अशा प्रकारची सिकल सेल आजाराची तर त्या ठिकाणी आपण जरूर आपण जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा.
1: श्रोतेहो, गेल्या भागांमध्ये आपण सिकल सेल या आजाराविषयी सविस्तर चर्चा केली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली, तपासणी ही सिकल सेल आजाराची गुरुकिल्ली आहे, मुक्तीची गुरुकिल्ली आहे. लग्नापूर्वी तपासणी करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढींचं आरोग्य सुरक्षित राहील आणि हा संदेश घराघरात जाणंही काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि श्रोत्यांनाही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोतेहो, सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं सहक्षेपित केला.
2: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवार.

0: म्हणजे 30 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार व्हेकल ऍक्ट याविषयी ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: मोटार वाहन कायदा हा भारतातील रस्ते वाहतुकीचे नियम आणि नागरिकांची सुरक्षितता करणारा एक महत्वाचा कायदा म्हणून अस्तित्वात आला.
0: तेव्हा अवश्य ऐका रविवारी सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: श्रोते हो, आज साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये इंग्रजी साहित्यिक जॉफ्री चॉसर यांच्या कथांचा परिचय आणि नाटककार कवी ख्रिस्तोफर मार्लो यांच्या साहित्याचा परिचय आपल्याला करून देतील वक्ते डॉ धनंजय देवळालकर. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, त्याचबरोबर आमच्या फोन इन कार्यक्रमासाठी जरूर फोन करा. आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा कसा वाढला पाहिजे, विविध क्रीडा प्रकारांमध्ये दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळाडू कसे घडतील, यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे याविषयी आमच्याशी बोला आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा आम्हाला सांगा आणि ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, 7:40 झालेली आहेत. आता आनंद आपण घेणार आहोत भावगीतांचा भावधारा या कार्यक्रमामध्ये.

0: देवा चाफे यांची ही सुगम रचना मिलिंद इंगळे यांच्या आवाजात आताच आपण ऐकलीत. श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमामध्ये काही भावगीतांचा आनंद आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
4: श्रोत्यांनो बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो, मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ञांकडे जात नव्हत्या, तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची. पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन रेंगा.

0: तारी कुठली जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. डॉक्टर तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल.
0: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते आणि अशामध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लाग छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं.
1: अच्छा.
0: आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुस पात्र दुर्लक्षित राहतं की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं. यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम असं या आजाराचं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम होऊ शकतो. हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
1: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
5: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
6: तात्या दाड लई दुखाल्या मंजन लावून बसलोय.
5: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
6: वय दातासाठी एक नंबर.
7: माधव मिशन देवल क्लब तळमजला.

संदीप खरे यांची ही सुगम रचना, त्यांनीच संगीतबद्ध केलेली, आणि आवाज होता डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा. श्रोतेहो, पावसाचा आनंद आपण घेतो आहोत, आपलं रोजचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं आपण जगतो आहोत, पण त्याच वेळेला आपले काही बांधव निसर्गनिर्मित संकटाशी झुंज देत आहेत. नेपाळमधील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिकृत हेल्पलाईन आहे. टोल फ्री क्रमांक आहे 1077. लँडलाईन क्रमांक 1 0231 2 65 92 32 आणि लँडलाईन क्रमांक 2 0231 2

65 29 50। श्रोते हो, संपर्क साधताना आपण कोणती माहिती सोबत ठेवायची आहे तर अडकलेल्या व्यक्तीचं पूर्ण नाव, वय आणि कोल्हापुरातील कायमचा पत्ता, नेपाळमधील शेवटचं अचूक ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता आणि शहर, मोबाईल किंवा व्हॉट्सअप नंबर आणि ओळखपत्राची माहिती आणि कोल्हापुरातील संपर्क साधणाऱ्या जवळच्या नातेवाईकाचा नंबर। श्रोते हो, ही सगळी माहिती आपण आपत्कालीन कक्षाला द्यायची आहे आणि त्यासंबंधी अधिक माहिती मिळवायची आहे। मदत मिळवण्यासाठी 1077 किंवा लँडलाईनवर कॉल करावा। कोल्हापूर नियंत्रण कक्षाशी कोणत्याही वेळी आपण संपर्क साधू शकता, ही 24 तास सेवा उपलब्ध आहे। श्रोते हो, या संकटामध्ये आपण सगळेजण एकत्र उभे राहूया आणि माणुसकीचा परिचय देऊया।

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8 वाजतात. यानंतर समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. दी. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओली चिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीये. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्य

पंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिको, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे, पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतहो, आत्ताच आपण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, ज्यांनी आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली अशा लोकप्रिय अभिनेत्री जयश्री गडकर यांचा आज स्मृतिदिन. ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं हे गीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 8:30 होतात. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात पडलेल्यांची संख्या 579. भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. साखर वेळेवर बाजारात पोहोचावी यासाठी सरकार पुढील महिन्यापासून नवी वितरण प्रणाली सुरू करणार. त्यानुसार सध्याच्या मासिक कोटा पद्धती दर 15 दिवसांनी साखरेचं वितरण केलं जाईल. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते द्विपक्षीय महत्वाच्या विविध मुद्द्यांवर देखील चर्चा करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केलं जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडू, कर्नाटक, केरळम आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूतील इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूमधल्या विधानसौध इथं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. केरळममधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढवत आहेत असं नमूद करत सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा

स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 579 पोहोचली आहे, तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 101 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भारताकडून नेपाळला आणखी मदत देण्यात आली आहे. काल संध्याकाळी 10 टन मदत सामग्री घेऊन जाणारं तिसरं विमान काठमांडूकडे रवाना झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. नेपाळमधून नवी दिल्लीत सुखरूप परतलेल्या तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंच्या गटाची जयशंकर यांनी काल भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयात सरकारनं 24 तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. काठमांडू आणि बीजिंग इथल्या भारतीय दूतावासांनीही 24 तास कार्यरत राहणाऱ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या 84 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 4000 अधिक उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत, तर इंग्रजी वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला होणार असून त्यासाठी उमेदवारांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही, असं UGC जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अमेरिकेकडून जेव्हलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भविष्यात भारतात या क्षेपणास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्याच्या दिशेनं उभय देश काम करत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्रितपणे काम करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील तेल कराराची घोषणा केली आहे. या करारामुळे अमेरिकेला 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळेल. हा करार अमेरिकन करदात्यांवर कोणताही भार न टाकता करण्यात आला असून यामुळे अमेरिकेचा एकूण तेलसाठा दुप्पट होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या तेल पुरवठ्यात होणाऱ्या या मोठ्या वाढीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होतील आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक सुधारण्याच्या मार्गावर येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी 100% जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणारा मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील सुमारे 48 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यासाठी 334 एकरहून जास्त जमीन सीमा सुरक्षा बल अर्थात BSFला देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची विविध कामं वेगात सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला T20 आशिया करंडक 2026 मधील ब गटातील सामन्यात श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरू होईल. अ गटात काल रात्री झालेल्या सामन्यात थायलंडनं हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना उद्या थायलंड विरुद्ध होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिल कुमार यानं हंगेरीतील PSA बुडापेस स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं यजमान देशाच्या बाला स्फार्क्सचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सेंथिल कुमारनं या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जागतिक क्रमावरील 18व्या क्रमांकाच्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ANONG याचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यानं भारताच्याच वीर चोत्राणीवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती.

0: हवामान हवामान विभागानं ओडिशात येत्या 2 ते 3 दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्येकडील भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिलकुमारनं पटकावलं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं कोल्हापूर केंद्र. 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम, अर्थात प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: सुख, यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी प्राप्त होण्यासाठी परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे. तो जर आपल्याला समजला तर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन जगता येईल. आणि तो जर आपल्याला समजला नाही, तो जर आपल्याला उमजला नाही, तो जर आपल्याला ज्ञात झाला नाही, तर आपल्या जीवन जगण्याला काही अर्थ राहणार नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. वास्तविक परमेश्वर आहे म्हणून सूर्य आहे, परमेश्वर आहे म्हणून चंद्र आहे, परमेश्वर आहे म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, आणि परमेश्वर आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्व आहोत, असा परमेश्वराबद्दलचा आमचा सिद्धांत आहे. पण तरीही काही लोक म्हणतात की वामनराव पै परमेश्वराला मानत नाहीत. ते सांगतात की वामनराव पै देव मानत नाहीत, ते म्हणे नास्तिक आहेत. मी हे जाहीरपणे सांगू इच्छितो की आम्ही नास्तिक तर नाहीच, पण पक्के आस्तिक आहोत. कारण का? कारण मानवी जीवनाचा आणि वैश्विक जीवनाचा परमेश्वर हा पाया असून तोच कळस आहे, असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे.

परमेश्वर आहे किंवा नाही हा वाद पुरातन काळापासून तर आज तागायत चालत आहे, पण जीवनविद्येनं हा वाद पूर्ण बाद केलेला आहे. जीवनविद्येनं परमेश्वराची व्याख्याच काय केली आहे पहा. जीवनविद्या सांगते निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. असा हा परमेश्वर आपल्याला स्थूल रूपात पाहता येतो, सूक्ष्म रूपात तो ओळखता येतो आणि दिव्य स्वरूपात त्याला अनुभवता येतो. अशा या परमेश्वरावर आम्ही नितांत प्रेम करतो. दुसरा मुद्दा असा की आम्ही नास्तिक आहोत अशी काही लोकांची समजूत होण्याची शक्यता आहे. याचं प्रमुख कारण असं की सर्वसामान्य लोक ज्याला परमेश्वर असं मानतात तो परमेश्वर आणि आम्ही ज्या परमेश्वराला भजतो तो परमेश्वर यात खूपच तफावत आहे. परमेश्वर म्हटला की लोकांच्या डोळ्यासमोर त्यांनी कल्पना केल्याप्रमाणे निरनिराळ्या देवांच्या मूर्ती येतात आणि त्याला भजणाऱ्या लोकांच्या कल्पना अधिष्ठित भावनाही विविध प्रकारच्या असतात, परंतु प्रत्यक्षात मात्र परमेश्वर अशा प्रकारचा नसतोच आणि त्याचा या काल्पनिक भावनांशी काहीही संबंध नसतो. त्याचप्रमाणे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा त्याचा कोप टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक जे कर्मकांड करतात ते आम्हाला मान्य नाही. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही. जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे परमेश्वर म्हणजे शुद्ध जाणीव, शुद्ध नेणीव स्वरूप चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजेच कॉस्मिक लाईफ फोर्स विथ डिवाईन इंट्युशन होय. हा परमेश्वर म्हणजेच विराट चैतन्य शक्ती, पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात विश्वरूपानं प्रगट होते. जीवनविद्या सांगते की परमेश्वर आणि निसर्ग नियम हे एकरूप असून विश्वाचं रहाट गाडगं निसर्ग नियमांप्रमाणे चालत असतं. माणसं जेव्हा विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे कर्म म्हणजेच ॲक्शन्स करतात तेव्हा ती कर्म निसर्गाच्या नियमांना गती देतात. त्या गतीतून शुभ किंवा अशुभ नियती निर्माण होते आणि ती नियती त्यांना सुखदुःखाच्या रूपानं फळं देत असते. या सर्व प्रकारामध्ये परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही किंवा हस्तक्षेप करत नाही. विशिष्ट प्रकारची कर्मकांड केली म्हणजे परमेश्वराची कृपा होते किंवा त्याचा कोप टाळता येतो ही लोकांची समजूत म्हणजे शुद्ध भ्रम होय. म्हणून कर्मकांड करण्यात गुंतण्यापेक्षा माणसांनी कर्म चांग करण्यात गुंग व्हावं असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. कर्म चांग म्हणजे चांगली कर्म, सत्कर्म केल्यानं निसर्ग नियमांप्रमाणे परमेश्वराकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आणि माणसाचं जीवन सुखी होतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर जर आपल्याला समजला नाही, तो जर आपल्याला उमगला नाही, तो जर आपल्याला ज्ञात झाला नाही तर जीवन जगण्याला काही अर्थ नाही. आत्ता आपण जे जीवन जगतो ते आपण प्रवाह पतिताप्रमाणे जगतो आहोत. एक एक दिवस आपण ढकलत असतो. वास्तविक जीवन जगणं हीच साधना आहे आणि सुख, यश, समृद्धी हे साध्य आहे. जीवनविद्या सांगते की प्रत्येक माणसाला सुख मिळालंच पाहिजे, यश मिळालंच पाहिजे आणि समृद्धीही मिळालीच पाहिजे. त्याला पर्याय नाही. माणसाला सुख नाही तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. सुख हे वास्तविक तीन प्रकारचं असतं. एक म्हणजे शारीरिक सुख, दुसरं मानसिक सुख आणि तिसऱ्या प्रकारचं सुख म्हणजे आत्मिक सुख. शारीरिक सुख म्हणजे शरीराच्या सुखसोय, त्या मिळाल्याच पाहिजेत. मानसिक सुख आणि आत्मिक सुख

0: सुख तेही मिळालंच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यश मिळवण्यासाठी माणसानं प्रयत्न केले पाहिजेत. समृद्धी म्हणजे काय? यू मस्ट बी एबल टू लिव कम्फर्टेबली, याला समृद्धी म्हटलं पाहिजे. माणसाचं खरं दुःख काय आहे? दोन वेळचं अन्न मिळत नाही, उद्याची चिंता आहे, राहायला घर नाही, अंगावर वस्त्र नाही, आणि हेच माणसाचं खरं दुःख तेच आहे. जीवनात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याही त्याला न मिळणं हेच माणसाचं खरं दुःख आहे. आपल्या या देशात आजही असे कोट्यावधी लोक आहेत की त्यांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही, राहायला त्यांना घर नाही, अंगावर घालायला पुरेसं वस्त्रही नाही. कुपोषणाचं प्रमाण किती आहे? कुपोषणाखाली किती बालकं मरतात त्याचा काही पत्ता नाही. दूरदर्शनवर जे दाखवलं जातं, वर्तमानपत्रात जे आपण वाचतो, त्यापेक्षा त्याचं प्रमाण कितीतरी अधिक आहे. सांगायचा मुद्दा, प्रत्येक माणसाला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते त्याला मिळालंच पाहिजे, आणि ती जबाबदारी शासनाची आहे, ती जबाबदारी सरकारची आहे. जर ते तसं होत नसेल तर त्याचा अर्थ सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. वास्तविक जे काही करता येत असेल तर ते करणं सरकारच्या हातात आहे, कारण सरकारच्या हातामध्ये सत्ता आहे. लोक सुखी व्हावेत, ते समृद्ध व्हावेत, ते संपन्न व्हावेत, अशी इच्छा राज्यकर्त्यांची असली पाहिजे. हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी संलग्न आहे. जीवनविद्या सांगते की कम्फर्टेबल लाईफ म्हणजे समृद्धी. याचा अर्थ माणसाला खायला अन्न पाहिजे, राहायला घर पाहिजे, आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, या आवश्यक गोष्टी माणसाला मिळाल्याच पाहिजेत. त्यासाठीच शासन आहे आणि राज्यकर्तेही त्यासाठीच आहेत. प्लूटो नावाचा फिलॉसॉफर काय म्हणतो पहा. तो म्हणतो, ए किंग शुड बी फिलॉसॉफर अँड ए फिलॉसॉफर शुड बी ए किंग. या ठिकाणी फिलॉसॉफर याचा अर्थ शहाणा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ए मॅन ऑफ विजडम, ए किंग शुड बी फिलॉसॉफर. ज्याच्याजवळ शहाणपण आहे तो राजा झाला पाहिजे, किंवा राजाजवळ शहाणपण असलं पाहिजे. दोन्हीपैकी एक असेल तर प्रजा सुखी होईल. म्हणून महत्व आहे ते शहाणपणाला आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हे मी का सांगतो आहे की परमेश्वराबद्दलचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. परमेश्वर हा विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे, कारण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवनविद्या सांगते की व्यक्ती हे केंद्र आहे तर विश्व हे वर्तुळ आहे, ते एकमेकांवर परिणाम करत असतात. आता हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं की न घ्यायचं हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: आता ऐकूया बा भ बोरकर यांची ही रचना, साधना सरगम यांच्या स्वरामध्ये, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर पंडित यांनी।

0: बाभ बोरकर यांची ही रचना पण ऐकलीत साधना सरगम यांच्या स्वरामध्ये संगीतबद्ध केली होती प्रभाकर पंडित यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे ठीक 9 वाजलेले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोतहो, आज हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री लीना चंदावरकर यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील 2 गाणी आपण ऐकूया, त्याचा आनंद घेऊया. सुरुवातीला मेहबूब की मेहंदी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि आवाज आहे मोहम्मद रफी यांचा.

अनिल बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. मोहम्मद रफी यांचा हा आवाज होता महबूब की मेहंदी या चित्रपटासाठी. श्रोतहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या विषयासंबंधीचं हे निवेदन. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा कसा वाढला पाहिजे, विविध क्रीडा प्रकारांमध्ये दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळाडू कसे घडतील यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, याविषयी बोला आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02131-2562-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02131-2562-24. तेव्हा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही आम्हाला सांगा. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुन्हा एकदा आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. किशोर कुमार यांचा हा आवाज आहे मंचली या चित्रपटासाठी.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
1: लोकात माझा दर्रा रहा मिरची कोल्हापूरची हे घुंगरू।
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी।
2: श्रोते हो, आता ऐकू या मंचली या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।
3: बन गया अच्छा
4: अच्छा जी
3: एक बहाना बन गया अच्छा
4: अच्छा

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा।
2: फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
4: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
5: श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत इंग्रजी साहित्यिक जॉफ्री चॉसर यांच्या कथांचा परिचय आणि नाटककार कवी ख्रिस्तोफर मार्लो यांच्या साहित्याचा परिचय। वक्ते आहेत डॉक्टर धनंजय देवळालकर। जरूर ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा हा कार्यक्रम। कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्रिमिनल या चित्रपटातलं गीत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजामध्ये। इंदुवर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय MM क्रेम यांनी। आज हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नागार्जुन यांचा वाढदिवस आहे। यानंतरची दोन गाणी त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील।

0: श्रोते हो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 30 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार व्हेईकल ऍक्ट याविषयी ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: मोटार वाहन कायदा हा भारतातील रस्ते वाहतुकीचे नियम आणि नागरिकांची सुरक्षितता करणारा एक महत्वाचा कायदा म्हणून अस्तित्वात आला.
0: तेव्हा अवश्य ऐका रविवारी सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठे

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. नेपाळमधील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिकृत हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक आहे 1077, लँडलाईन क्रमांक 1 0231 2 65 92 32, लँडलाईन क्रमांक 2 0231 2 65 29 50, टोल फ्री क्रमांक 1077. श्रोते हो, नागरिकांना एक आवाहन प्रशासनातर्फे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपत्कालीन परिस्थितीमध्ये केवळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशीच संपर्क साधावा. माहिती तातडीनं राज्य आणि केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण यंत्रणांकडे वर्ग केली जात आहे, तेव्हा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

जख या चित्रपटासाठी अलका याज्ञिक यांचा हा आवाज, आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं MM किरवाणी यांनी. श्रोतेहो, आज हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नागार्जुन यांचा वाढदिवस, तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीना चंदावरकर यांचाही वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया आणि गीतबहार कार्यक्रम आता इथेच समाप्त करूया. नमस्कार.

0: दिवस त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया आणि गीतबहार कार्यक्रम आता इथेच समाप्त करूया. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य पश्चिमा.
1: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. नमस्कार श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपण इंग्रजी साहित्यिक आणि त्यांच्या साहित्याचा करून दिलेला परिचय ऐकत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत लेखक जॉफ्री चॉसर यांच्या कॅन्टरबरी टेल्स या कथासंग्रहातील काही कथांचा परिचय. वक्ते आहेत डॉ धनंजय देवळालकर.
2: नमस्कार, आपण चॉसरच्या कॅन्टरबरी टेल्स या पुस्तकातील काही कथांचा आस्वाद घेत आहोत. आजची कथा आहे साध्वीची कथा, साध्वी नन. प्रस्तावनेतच साध्वी पवित्र मेरीची प्रार्थना करते आणि पवित्र मेरीची तुलना शुभ्र रंगाच्या लिलीच्या फुलाशी करते. तिची गोष्ट अशी, आशियातील एका ख्रिश्चन शहरात एक चतुर्थांश भाग म्हणजे जवळजवळ 25% लोक हे ज्यू समाजाचे असतात आणि ख्रिश्चन मुलासाठींची असलेली शाळा गावाच्या एका टोकाला असते आणि शाळेकडे जाणारा रस्ता हा ज्यू वस्तीतून जाणारा असतो आणि एक ख्रिश्चन मुलगा त्या रस्त्यानेच रोज शाळेत जात आणि येत असतो आणि त्याच्यापेक्षा किंचित मोठ्या मुलांनी पवित्र मेरीची स्तुती करणारं गाणं त्याच्या नेहमी कानी पडत असतं आणि तो ते गाणं अगदी लक्ष देऊन ऐकत असतो. इतकं लक्ष देऊन ऐकतो की त्याला ते पाठ देखील होतं. त्या गीताचे बोल असे असतात, ओ अल्मा रिडेमेटोरियस. तो मुलगा हे पूर्ण गीत तोंडपाठ करायचं मनाशी खुणगाट बांधतो जेणेकरून नाताळच्या सणाला त्याला हे गीत सर्व लोकांच्या समोर गाता येईल. प्रत्येक दिवशी तो मुलगा हे गीत मोठ्याने गात त्या ज्यूच्या वस्तीतून जात असतो आणि हे खूप दिवस चालतं. एके दिवशी सॅटन म्हणजे सैतान ज्यू लोकांचे कान भरतो आणि सांगतो की हा मुलगा त्यांची विटंबना करतोय आणि तो त्यांच्यासाठी कलंक आहे. तो मुद्दामहून हे गीत गाऊन ज्यू कायद्याचा भंग करतोय. त्यामुळे सगळे ज्यू चिडतात, एकत्र येतात आणि त्याच्या खुनाचा कट रचतात. त्याला जीवे मारण्यासाठी एका गुंडालाही पैसे देऊ करतात. एके दिवशी नेहमीप्रमाणे जेव्हा तो मुलगा ओ अल्मा रिडेमटोरियस हे गाणे मोठ्याने गात त्या वस्तीतून जात असतो त्यावेळी भाडुत्री मारेकरी त्याला पकडून त्याची गळा चिरून हत्या करतो आणि गटारीच्या पाण्याच्या खड्ड्यात त्याचे मृत शरीर फेकून देतो. त्या मुलाची आई बिचारी गरीब विधवा असते, मुलाचा शोध घेत सगळीकडे भटकत असते. त्याला कोणीही खरं काही घडलेलं सांगत नाही. जो लोक तर मुद्दामहून तिला त्या रस्त्याने जायला सांगतात की ज्या ठिकाणी तिच्या मुलाला मारून एका खड्ड्यात टाकलेलं असतं. जसजशी ती त्या खड्ड्याच्या जवळ जाते तसं तसं तिच्या कानावर ओ अल्मा रिडेमटोरियस या गाण्याचे शब्द पडू लागतात. ख्रिश्चन लोक आश्चर्याने चकित होतात आणि सगळे एकत्र जमतात. शहराच्या नगराध्यक्षाला बोलावलं जातं. त्याच्या लक्षात सर्व काही येतं. तो सगळ्या ज्यूंना कैद करतो, नंतर त्यांना फाशी दिलं जातं. लहान मुलांचं मृत शरीर अंत्यविधीसाठी जवळच्या चर्च येथे घेऊन जाताना तो लहान मुलगा अंत्यविधीच्या वेळी देखील ओ अल्मा रेडेमटोरियस गात असतो. तो सांगतो की येशूनेच त्याला तसं करायला सांगितलेलं आहे, जोपर्यंत त्याचं दफन होत नाही तोपर्यंत हे गीत गात राहील असं त्याला ईश्वरानेच आज्ञा केलेली आहे आणि पवित्र मेरीनी त्याच्या जिभेवर मोती ठेवलाय. तो असेही सांगतो की जोपर्यंत तो मोती कोणी काढून घेत नाही तोपर्यंत तो गीत गात राहणार. मग चर्चमधील पादरी त्याच्या जिभेवरील मोती काढून घेतात आणि त्याचं विधीपूर्वक दफन करतात. त्या मुलाला काही दिवसांनी हुतात्मा घोषित करतात

त्याची संगमरवरी समाधी ही बांधली जाते. त्याचं नाव ह्यूज ऑफ लिंकन असं होतं. या कथेत ज्यू आणि ख्रिश्चन या दोन समाजातील वैरभाव दाखवण्यात आला आहे. ज्यू लोक भौतिक सुख पैसा यांच्या पाठीमागे आहेत, तर ख्रिश्चन लोक अध्यात्म आत्मा देवाचे वचन याचे पाठीराखे आहेत असं चित्रण या कथेत आहे. मध्ययुगीन कालखंडात ख्रिश्चन आणि ज्यू या दोन समाजामधील वितुष्ट वैर या कथेत सांगण्याचा प्रयत्न चॉसरनी या कथेतून केलेला आहे. यानंतरची कथा आहे साध्वीच्या धर्मगुरूची कथा. ती कथा अशी, एक गरीब विधवा आपल्या दोन मुलीसोबत झोपडीत राहत असते. तिच्याकडे उच्च प्रतीचा कोंबडा असतो आणि तो कोंबडा खूपच रुबाबदार आणि देखणा असतो. जवळपासच्या पंचक्रोशीत असा कोंबडा कोणाकडेच नसतो. या कोंबड्याचे नाव चॉन्टी क्लिअर असे असते. त्याच्यासारखा बांग देणारा दुसरा कोणीही नाही याचा त्यालाही गर्व असतो. आणि असा कोंबडा की ज्याला सात कोंबडीविषयी प्रेम असतं. यात सगळ्यात सुंदर जी कोंबडी असते तिचं नाव असतं लेडी पर्टेलोट. दोघं एकमेकांची दुःख सुख समजून घेतात. वसंत ऋतूत एके दिवशी सकाळी चॉन्टी क्लिअरला एक भयानक स्वप्न पडतं. तो स्वप्नातून खडबडून जागा होतो. त्याला स्वप्नात असं दिसतं की कोणता तरी प्राणी पकडून त्याला दूर घेऊन जात आहे. त्या प्राण्याचा रंग त्याच्या खुणा ह्या जवळजवळ खोलण्यासारख्याच असतात असं तो लेडी पर्टुलेटला सांगतो. लेडी पर्टुलेट त्याच्या घाबरण्यावर हसते, त्याला दुष्ण देते, भेकड घाबरट समजते आणि अशा घाबरट मनामुळे तो आता तिच्या प्रेमास लायक नाही असंही त्याला ठणकावून सांगते. आणि त्याला असं सांगते की त्याने खूप आहार घेतला होता म्हणून त्याला तसं स्वप्न पडलं. आणि स्वप्न ही अर्थहीन व तथ्यहीन असतात असंही त्याला बजावते. त्याला पोट साफ होण्याचं औषध घ्यायचंही सल्ला देते. तो तिचे आभार मानतो व अगदी विनयाने तिला सांगतो की स्वप्नांना निश्चित असा अर्थ असतो आणि त्याला कसलंही औषध द्यायची काहीही गरज नाही. काही दिवसानंतर चॉन्टी क्लिअरला डॉन रसेल नावाचा कोल्हा झाडामागे लपलेला दिसतो. चॉन्टी क्लिअर पळायला लागतो पण कोल्हा त्यास एकदम मृदू हळूवार भाषेत बोलतो व सांगतो की त्याचा गोड आवाज ऐकायला तो या ठिकाणी आलाय. हे ऐकून कोंबडा खूप खुश होतो व आपले डोळे बंद करून मोठ्याने बांग द्यायला लागतो. तितक्यात कोल्हा त्याच्यावर झडप घालून त्याला पकडतो. आजूबाजूच्या कोंबड्या एकच कल्लोळ करतात त्यामुळे सगळं घर जागं होतं. ती विधवा स्त्री, तिच्या दोन मुली, कुत्रे, कोंबड्या, बदक, मधमाशा सगळेच्या सगळे त्या कोल्ह्याचा पाठलाग करायला लागतात. चॉन्टी क्लिअर कोल्ह्या सुचवतो की मागे फिरून त्याने त्याचा पाठलाग करणाऱ्यांना दुष्णे द्यावीत आणि त्यांचा अपमान करावा. कोल्ह्याला त्याची कल्पना आवडते व तो तसे करतो. तसे करण्यासाठी त्याला तोंड उघडावे लागते आणि त्याने तोंड उघडले की कोंबडा त्याच्या तोंडातून निसटतो व आपला जीव वाचवण्यासाठी उंच झाडावर जाऊन बसतो. नंतर कोल्हा त्याला खूप गोड गोड गोष्टी सांगतो पण आता कोंबड्याला अद्दल घडलेली असते. तो त्याच्या गोड शब्दामध्ये फसत नाही, त्याचं काहीही एक ऐकत नाही. शेवटी कोल्ह्याला आपली शिकार पाठीमागे ठेवूनच जावे लागते. ही एक चॉसरची सर्वश्रेष्ठ अशी प्राणी कथा असून प्राणी या कथेमध्ये प्रतीक म्हणून वापरलेले आहेत. प्राण्याच्या माध्यमातून सांगितलेली ती एक बोधकथाच आहे. जशा की इसापच्या कथा आहेत किंवा जातक कथा आहेत तशाच प्रकारची ही एक कथा. या कथेत देखील गरीब व श्रीमंत अशी तुलना केलेली आहे. विधवा स्त्री ही गरीब असून अगदी साधे जीवन जगते व तिचा जीजसवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे ती श्रीमंत नाही पण समाधानी आहे. पण चॉन्टी क्लिअर रुबाबदार देखणा असून त्याची जबाबदारीही जास्त आहे. या कथेत चॉसरने उपहास वापरून समाजातील गरीब व श्रीमंत यांच्यातील भेद स्पष्ट केला आहे. खरे सुख ईश्वराशी लीन होण्यात आहे, साधेपणात आहे असाही आशय या कथेमध्ये चॉसर आपल्यासमोर ठेवतो.

कॅन्टरबरी टेल्सच्या काही कथेपैकी ही म्युन्सिपलची एक कथा. खूप दूरच्या प्रदेशात फिबस नावाचा एक योद्धा राहत असतो. तो एक चांगला संगीतकारही असतो. त्याचे व्यक्तिमत्व रुबाबदार व मनमिळावे असते. त्याचे त्याच्या पत्नीवर अगदी जीवापाड प्रेम असते. तो तिला सुखात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

0: पण त्याचा एकच गुण चांगला नसतो, तो म्हणजे तो खूप संशयी व मत्सरी असतो. त्याच्या राजेशाही हवेलीत एक शुभ्र रंगाचा कावळा असतो आणि त्याला पोपटासारखे बोलताही येत असते. ज्यावेळी फिबस बाहेरगावी गेलेला असतो त्यावेळी फिबसच्या बायकोचा प्रियकर तिला भेटायला येतो. ज्यावेळी फिबस बाहेर गावावरून परत येतो तेव्हा तो पांढऱ्या रंगाचा कावळा त्याने जे जे पाहिलं ते सगळं काही त्या फिबसला सांगतो. फिबसला ते ऐकून प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात तो आपल्या पत्नीचा शिरच्छेद करतो. त्याचा राग ओसरल्यानंतर त्याला आपल्या कृतीचा खूप पश्चाताप होतो, पण आता काहीही इलाज नसतो. कितीही शोक केला, कितीही रडला तर त्याची बायको काही जिवंत होणार नसते. मग त्याला त्याच्या कावळ्याचा राग येतो. तो त्याचे सुंदर पंख काढून टाकतो आणि त्याला कुरूप बनवतो. त्याला आणखीन कुरूप बनवण्यासाठी त्याला काळे पंख लावतो, त्याला हाकलून देतो आणि हाकलून देण्यापूर्वी त्याची गाण्याची व बोलण्याची कलाही काढून घेतो. आणि कथेच्या शेवटी तो सर्वांना आपल्या जिभेवर संयम ठेवावा असा सल्ला देतो. अशी ही छोटीशी कथा कॅन्टरबरी टेल्सच्या अगदी शेवटी शेवटी येते. एकंदरीत चॉसरने कॅन्टरबरी टेल्समध्ये ज्या कथा सांगितलेल्या आहेत, जी पात्र घेतलेली आहेत, त्या पात्राबद्दलचं, त्या कथेबद्दलचं निवेदन त्याने कॅन्टरबरी टेल्सच्या शेवटी दिलेलं आहे. त्या निवेदनात तो असं म्हणतो की या कथेमधून जर मी ईश्वरावर अविश्वास दाखवलेला असेल, धर्माची नालस्ती केली असेल, तर ती चूक आहे आणि याचा तो कबुली जबाब देतो, याचा तो निवेदन देतो. मध्ययुगीन काळातील धर्मविरोधी लिखाण खपून घेतलं जात नसावं, कदाचित त्यामुळे चॉसरने आपल्या कलाकृतीच्या शेवटी असं निवेदन केलेलं आहे. काही अभ्यासक मानतात की हे चॉसरशिवाय इतर कुणीतरी लिहिलेलं आहे, पण आक्षेपार मजकूर न वगळता तसाच ठेवून शेवटी तो खोटा आहे असं सांगितलं आहे. सरतेशेवटी एवढं मात्र खरं की कॅन्टरबरी टेल्समुळे चॉसर हा इंग्रजी साहित्यातील साहित्यिक म्हणून नेहमीच अग्रस्थानी राहील.
1: श्रोते हो, आताच आपण इंग्रजी साहित्यिक जॉफ्री चॉसर यांच्या कंटरबरी टेल्स या कथासंग्रहातील साध्वीची कथा, साध्वीच्या धर्मगुरूची कथा आणि मॅन्सिपल या कथांचा परिचय ऐकला. वक्ते होते डॉ धनंजय देवळालकर. इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आता ऐकूया नाटककार, कवी आणि अनुवादक ख्रिस्तोफर मार्लो यांचा आणि त्यांच्या साहित्याचा डॉ धनंजय देवळालकर यांनी करून दिलेला परिचय.
0: इंग्रजी साहित्यिक व त्यांच्या साहित्याचा परिचय या मालिकेमध्ये आज ज्या लेखकाची आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे ख्रिस्तोफर मार्लो. ख्रिस्तोफर मार्लो याला किट मार्लो म्हणूनही ओळखलं जातं. याचा बाप्तिस्मा 26 फेब्रुवारी 1564 झाला. त्याच्या जन्माची नेमकी तारीख उपलब्ध नाही आहे. एलिझाबेथन काळातला हा एक प्रसिद्ध नाटककार, कवी व अनुवादक. याच्या लिखाणाचा प्रभाव त्याचाच समकालीन लेखक विलियम शेक्सपियर याच्यावरही झालेला आहे. मार्लोने शोकात्मिका लिहिल्या आणि तो वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वारला. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच तर्कवितर्क प्रचलित आहेत. मार्लोचा जन्म कॅन्टरबरी येथे एका दलित कुटुंबात झाला. त्याचे शालेय शिक्षण कॅन्टरबरी येथील द किंग्स स्कूल येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण कॉर्पस ख्रिस्ती कॉलेज कॅम्ब्रिज येथे झाले. त्याला BA ची पदवी IS 1584 मिळाली आणि मास्टर्सची पदवी IS 1587. ही पदवी देताना विद्यापीठासमोर अडचण अशी होती की मार्लोवर तो गुप्तहेर असल्याचा संशय होता, त्यामुळे थोडी उशिराच ही पदवी त्याला देण्यात आली. मार्लोने लिहिलेल्या काही नाटकांची यादी अशी: डिडो, क्वीन ऑफ कार्थेज, टॅम्बुरलेन द ग्रेट Part 1 Part 2, द ज्यू ऑफ माल्टा, एडवर्ड द सेकंड, द मसाक्री ॲट पॅरिस, डॉक्टर फॉस्टस आणि कविता

निरो अँड लिएंडर. ओविडच्या ॲमरोसचा इंग्रजी अनुवाद इ.स. 1599 मध्ये त्याने केलेला आहे. आणि या पुस्तकाच्या प्रती आर्चबिशप व्हाईट गिफ्टच्या आदेशामुळे अगदी जाहीरपणे जाळण्यात आल्या. विल्यम शेक्सपियरच्या हेनरी 6 या 3 नाटकत्रयीच्या सहलेखक म्हणूनही ख्रिस्तोफर मार्लोचा उल्लेख काही अभ्यासक करतात. मार्लोबद्दल खूप काही माहिती उपलब्ध आहे असं नाही, पण कार्यालयीन आणि न्यायिक कागदपत्रावरून थोडीफार माहिती उपलब्ध होऊ शकते. यात मार्लो हा गुप्तहेर, नास्तिक, जादूगार, तंबाखूचा व्यसनी, नकली नाणी बनवणारा असं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. इ.स. 1592 मध्ये त्याला अटक झालेली आहे आणि ही अटक नकली नाण्याच्या संदर्भात झालेली आहे, पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची सुटकाही झाली. 18 मे 1593 त्याच्या अटकेचे वॉरंटही निघाले. 20 मे 1593 मार्लो कोर्टात हजरही झाला, पण त्या दिवशी प्रावी कॉन्सिलची बैठकच झाली नाही आणि त्याला रोज हजेरी लावण्यास सांगण्यात आले. आणि 30 मे 1593 एका खाणावळीत त्याचा खून झाला, अगदी वयाच्या 29व्या वर्षी. इनग्रान्स फ्रीजर या माणसाने त्याच्यावर हल्ला केला आणि डोक्याला जबर इजा झाल्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला असं त्याच्या खुनाचा शोध घेतलेल्या कागदपत्रामध्ये आढळून येतं. त्याच्या मृत्यूबद्दल बरेच तर्क मांडले जातात. त्याच्यापैकी एक असा की दोघांनी भरपूर जेवण घेतलं, भरपूर मद्य पिले आणि बिल कोण द्यायचं याच्याबद्दल दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि या भांडणाचं पर्यावसन एकमेकामध्ये मारामारीत झालं आणि मार्लोला जबर इजा झाल्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला. दुसरा प्रतिवाद असा की मार्लोनी इनग्राम फ्रीजरवर हल्ला केला व स्वसंरक्षणासाठी इनग्रामने परत मार्लोवर हल्ला केला आणि म्हणून मार्लो त्याच्यामध्ये मरण पावला असं सांगण्यात येतं. आणि कोर्टानेही मान्य केल्यामुळं अगदी 8 दिवसात इनग्राम फ्रीजरची या खुनाच्या आरोपातून अगदी निर्दोष सुटका झालेली आहे. पण त्याच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे तर्क मांडलेले आहेत, त्यापैकी काही असे. ऑड्रे वॉल्सिंगहॅम हिने मार्लोच्या खुनाचा कट रचला कारण का तिचा नवरा टॉमस आणि मार्लोची खूप जवळीक वाढली होती, आधी शारीरिक जवळीक वाढली होती. म्हणजे ख्रिस्तोफर मार्लोवर असाही आरोप केला जातो की तो समलिंगी होता. दुसरा आरोप असा आहे की सर वॉल्टर रॅलेनी मार्लोच्या खुनाचा कट रचला कारण मार्लो कोर्टात त्याच्याबद्दल त्याला माहीत असले काहीतरी सत्य सांगेल अशी भीती त्यांना होती. तिसरा तर्क असा आहे की मार्लोला मारण्यात आलं कारण का लॉर्ड बर्कले आणि सर रॉब सेसिल यांना त्याची नाटकं कॅथोलिक प्रचाराची वाटली. चौथा तर्क असा की त्याचा अपघाती मृत्यू झाला जेव्हा फ्रीजर आणि स्कीअर त्याला त्यांनी दिलेल्या पैशाची मागणी करत होते. पाचवा तर्क असा आहे की प्राइवी कॉन्सिलच्या सभासदांनीच त्याचा खून घडवून आणला कारण का तो त्यांचं पितळ दे की ते नास्तिक आहेत उघडे करेल अशी त्यांना भीती होती. सहावा तर्क असा आहे की राणीनेच त्याला मारण्याचा हुकूम केला कारण का त्याच्या धर्मविरोधी व ईश्वरविरोधी कारवाया वाढल्या होत्या. या आणि अशा बऱ्याच तर्कवितर्कामध्ये मार्लोचा मृत्यू हे एक गूढच राहिलं. पण यावर ही कडी म्हणजे त्याने त्याच्या अल्पशा आयुष्यामध्ये निर्माण केलेली साहित्यिक कलाकृती, त्याने केलेली नाटकं, त्यांनी लिहिलेल्या कविता, यामुळे तो विल्यम शेक्सपियरच्या तोडीचा नाटककार झाला असता असं खूप जणांचं मत आहे. कारण का इंग्रजी साहित्यामध्ये पहिल्यांदाच ब्लँक वर्स अशा पद्धतीनं लिखाण करणारा ख्रिस्तोफर मार्लो हा पहिला साहित्यिक.

आतापर्यंतचं विवेचन आपण ख्रिस्तोफर मार्लोच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलं. आता आपण त्याच्या साहित्यिक कलाकृतीचा आस्वाद घेऊया. त्याचं एक प्रसिद्ध नाटक आहे द ज्यू ऑफ माल्टा. द ज्यू ऑफ माल्टा या नाटकाची सुरुवात प्रस्तावनेने होते आणि प्रस्तावनेमध्ये मॅकेव्हेली नावाचं एक पात्र येतं आणि ते पात्र आपल्याला असं सांगतं की ज्यूची शोकात्मिका तो आपल्याला सांगणार आहे, जो की ज्यू श्रीमंत होण्यासाठी मॅकेव्हेलीने सांगितलेल्या मार्गाचाच अवलंब करतोय. पहिला अंक असा, बॅराबस नावाचा एक ज्यू व्यापारी आहे, आपले जहाज परत येतात का याची वाट पाहतोय. त्याचे सर्व जहाज सुखरूप माल्टाच्या किनाऱ्याला लागले आहेत

अशी ज्यावेळेस बातमी त्याला येते त्यावेळेस त्याचा जीव भांड्यात पडतो. याच वेळी तीन जीव तेथे येऊन त्याला सांगतात की गव्हर्नरने त्याला भेटण्यासाठी सिनेट हाऊसमध्ये बोलावलेलं आहे. तिथं बॅराबसचं हे लक्षात येतं की बेटावरील इतर जीव सारखंच त्यालाही आपली अर्धी मालमत्ता शासनास द्यावी लागणार आहे. ज्यावेळी बॅराबस याला विरोध करतो तेव्हा गव्हर्नर फेर्निज त्याची सर्वच मालमत्ता जप्त करून टाकतो आणि त्याचं राहतं घर ही कॉन्व्हेंटमध्ये रुपांतरित करतो. बॅराबस खूप नाराज होतो, त्याला प्रचंड संताप येतो, पण त्याला आता काही करता येत नाही आणि तो या सर्व गोष्टीचा बदला घ्यायचं मनोमन ठरवतो. पण तत्पूर्वी शक्य तेवढी संपत्ती मिळवावी असं तोही ठरवतो आणि त्याची मुलगी ॲबिगेल ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं नाटक करते आणि घरात प्रवेश मिळते आणि रात्रीतून वडिलांनी लपवलेलं सोनं हस्तगत करते. गव्हर्नर फेर्निन स्पॅनिश व्हाईस ॲडमिरल डेल बॉस्को याला भेटतो आणि तुर्क गुलामाची विक्री करावायची आहे असंही सांगतो. बॅराबस फेर्निनच्या मुलाला म्हणजे लोडोविकला गाठतो. लोडोविकने बॅराबसच्या मुलीच्या सौंदर्याबद्दल त्याचा मित्र मथायसकडून खूप काही ऐकलेलं असतं. बॅराबस लोडोविकच्या माध्यमातून फेर्निजवर बदला घ्यायचं ठरवतो आणि तो त्याला स्वतःच्या मुलीशी लग्न करण्याचं सुचवतो. हे करत असताना बॅराबस इथॅमोर या गुलामाला विकतही घेतो. आता बॅराबस आणि इथॅमोर दोघेही एकत्र येतात. ह्या दोघांच्याही मनात ख्रिश्चन लोकांबद्दल प्रचंड तिरस्कार आणि घृणा असते. मथायस बॅराबसला लोडोविकशी बोलताना पाहतो पण बॅराबस मथायसला काही खरं कळू देत नाही. मथायस आणि लोडोविक दोघेही बॅराबसची मुलगी ॲबिगेलशी विवाह करण्यास उत्सुक असतात. बॅराबस ॲबिगेलला लोडोविकशी सोयरीक कर असं सांगतो. मथायस आणि लोडोविक जे एकमेकाचे मित्र असतात आता ते एकमेकाचे शत्रू होतात आणि बदला घ्यायची भाषा बोलायला लागतात. बॅराबस मथायसला लोडोविकच्या नावे एक खोटी चिठ्ठी पाठवतो आणि त्याच्यामध्ये द्वंद्वाचं आव्हान करतो. बिलामिरा नावाची एक वारांगणा व तिचा मदतनीस पिलिया बोर्झा बॅराबसचं सोनं लंपस करण्याचा बेत आखतात. इथ्यामोर तिथे येतो आणि तो बिलामिराच्या प्रेमातच पडतो. मथायस आणि लोडोविक मध्ये द्वंद्व होतं आणि दोघेही एकमेकाकडून मारले जातात. मथायसच्या आईवडिलांना म्हणजे गव्हर्नर फेर्निजला आणि कॅथरीनला हे लक्षात येतं की बॅराबसमुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू ओढवला आहे. मथायसचे आईवडील त्यांच्या मुलाच्या मृत्यूस जो जबाबदार आहे तो म्हणजे बॅराबस त्याचा सूड घ्यायचं ठरवतात. इथ्यामोर अभिजेलला सांगतो की दोन्ही तरुणाच्या मृत्यूस तिचे वडील बॅराबसच कारणीभूत आहेत. ॲबिजेल डॉमिनिकन फ्रायला विनंती करते की मला कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश द्या, मी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करते. बॅराबसला ज्यावेळेस हे लक्षात येतं की त्याची मुलगी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करते त्यावेळी त्याला प्रचंड राग येतो आणि तो असं ठरवतो की ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले सर्व नन्स आणि सर्व व्यक्ती यांचा मी काटा काढेन. तो त्यांना पाठवल्या जाणाऱ्या अन्नामध्ये विष घालून ते अन्न कॉन्व्हेंटमध्ये पाठवून देतो आणि हे अन्न घेऊन जायची जबाबदारी त्याच्याकडे असलेला गुलाम इथ्यामोरवर सोपवली जाते. फर्निजी तुर्क अधिकाऱ्याला भेटून सांगतात की त्याला काहीही आर्थिक हुंडी देऊ शकत नाहीत. मग तो अधिकारी त्यांचा नेता आक्रमण करील अशीही चेतावणी देतो. विषारी जेवण घेतल्यामुळे इकडे नन मरण पावतात. ॲबिनेल मरताना जॅकोमला सांगते की या सर्व मृत्यूमागे तिच्या वडिलांचाच हात आहे आणि ती हे देखील सांगते की मथायस व लोडोविक यांच्या मृत्यूस देखील तिचेच वडील जबाबदार आहेत. बॅराबस आणि इथ्यामोर साध्वींच्या मृत्यूमुळे आनंदित होतात. बर्नार्डिन आणि जॅकोमो बॅराबसकडे येतात. बॅराबसच्या लक्षात येतं की त्याच्या मुलीने त्यांना सगळं काही सांगितलं आहे आणि स्वतःला वाचवण्यासाठी तो खोटे खोटे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणार आहे असं सांगतो आणि सर्वच्या सर्व संपत्ती तो चर्चला देऊही करतो. आता दोन धर्मगुरूंचे दोन चर्च असतात. तो ज्या चर्चच्या धर्मगुरूकडून दीक्षा घेईल त्या चर्चला सर्वच्या सर्व संपत्ती मिळेल असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळं दोन्ही धर्मगुरूंमध्ये वितुष्टी निर्माण होतो. जॅकोमोला असं वाटतं की बॅराबसने आपल्याकडून धर्माची दीक्षा घ्यावी जेणेकरून त्याची संपत्ती आपल्याला मिळेल आणि बर्नार्ड

0: ला असं वाटतं की बॅरॅबसनी त्याच्याकडून धर्माची दीक्षा घ्यावी जेणेकरून सगळी संपत्ती त्याच्या चर्चला मिळेल. बॅरॅबस या संधीचा फायदा घेऊन बर्नार्डिनला घरी बोलवतो व इथामोर करवी त्याचा खून करून आणतो आणि या खुनाचा आळ तो जॅकोमोरवर घेतो. बेलामिरा आणि तिचा जो मदतनीस असतो यांच्यासमोर इथामोर त्याच्या मालकाचा म्हणजे बॅरॅबसचा एकंदरीत सर्वच गुन्ह्याचा पाडाव असतो. बॅरॅबसला इथामोरने धोका दिल्याचे समजताच तो प्रचंड चिडतो आणि बेलामिराच्या घरी वेश बदलून येतो आणि त्या तिघांवर विषाचा प्रयोग करतो. बेलामिरा, तिचा मदतनीस पिलिया बोर्झा बॅरॅबसच्या गुन्ह्याची कबुली फेरनीजवळ देतात. बेलामिरा, पिलिया बोर्झा आणि इथामोर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगामुळे मृत्युमुखी पडतात. बॅरॅबस निष्ठून कॅलिमॅथला, जो की तुर्काचा वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांना जाऊन मिळतो आणि त्यांच्या वतीने माल्टावर तो आक्रमणही करतो. त्याने तुर्कांना मदत केली या गोष्टीमुळे बॅरॅबसला माल्टाचे गव्हर्नर पदही दिले जाते. आता बॅरॅबसच्या लक्षात येते की त्याचा जीव धोक्यात आहे. ही धोक्याची सूचना ओळखून बॅरॅबस फेरनीजला निरोप पाठवतो की जर त्याला भरपूर पैसे आणि संपत्ती दिली तर तो तुर्काची सत्ता उलथून लावण्यासाठी फेरनीजला मदत करेल. फेरनीज त्याचा प्रस्ताव स्वीकारतो. बॅरॅबस कॅलिमतला भोजनाचे निमंत्रण देतो व त्याच्या खुनाचा कट रचतो. पण फेरनीज बॅरॅबसला त्या कृत्यापासून परावृत्त करतो. बॅरॅबस चुकूनच त्याने तयार केलेल्या कढईमध्ये पडतो, जो की त्याने कॅलिमतला मारण्यासाठी केलेली असते. आणि फेरनीज तुर्की अधिकाऱ्याला अटक करून तुरुंगात टाकतो आणि असं सांगतो की जोपर्यंत तुझा वरिष्ठ अधिकारी तुझ्या सुटकेसाठी माझ्याकडे विनंती करत नाही तोपर्यंत तू तुरुंगातच राहशील. अशा पद्धतीने हे नाटक या ठिकाणी संपतं. या नाटकामध्ये एकंदरीत जीव व्यक्ती, त्याचं वागणं, त्याचं वर्तन, विनाकारण झालेली खून याचं चित्रण ख्रिस्तोफर मार्लोनी या नाटकामध्ये केलेलं आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नाटककार, कवी, अनुवादक ख्रिस्तोफर मार्लो यांचा आणि त्यांच्या साहित्याचा डॉक्टर धनंजय देवळालकर यांनी करून दिलेला परिचय ऐकला. साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात आणखी काही इंग्रजी साहित्याच्या परिचयासह. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: सृष्टी मंगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू। दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4,000 आलं बिल। रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून। रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट। डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट।
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
4: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
5: कणीस आणि हत्ती भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा।
6: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
7: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
6: द कोल्हापूर अर्बन बँक।
8: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर 1 आहे तो, नको काय म्हणतेस
9: तात्या, त्याचं दात लई बाधा।

0: अगं माधव मिशन आहे की त्याचं दाट बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टॅग
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
3: पहिलं प्रेम आवाजावर त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
3: फोन 940-440-8000
4: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
5: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे ठीक 10 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम आपकी पसंद.

श्रोते हो, कार्यक्रमात पत्रपसंती कळवणारे आपले पहिले श्रोते आहेत ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचित वायाळ, मौताळा इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, कराड रिसोड इथून करडा रिसोड इथून कुमारी सानवी देशमुख आणि सर्वद देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवाराचे हे श्रोते आहेत. त्यानंतर आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता आणि अर्जुन गव्हाणकर, नागपूर इथून वैशाली, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर हे सगळे गव्हाणकर परिवारातले श्रोते आहेत. त्यानंतर फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना आणि गबरू पहलवान थोरात, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे संगीता सूरज आणि पी आर जैन. त्याचबरोबर सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीडचे नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे हे श्रोते, आणि गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजी इथून सर्वेश शर्वरी, शौर्या सानवी, सपना लीना भारती, आरती बंटी आणि समस्त गवई परिवार. या सगळ्या श्रोत्यांनी आपल्याला सिंदूर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं ऐकण्यासाठी पत्रपसंती कळवलेली आहे. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत संपत्ती खेमलापुरे राणी आणि अंकिता खेमलापुरे.

तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून, मुक्काम पोस्ट जळगाव तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर हे जळगावचे श्रोते, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबादचे, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबादचे श्रोते, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले श्रोते। यानंतरचं पत्रपसंती कळवणार आपलं पत्र पाठवलेलं आहे। धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते आहेत सुधीर लोले, अनिल कुंभार, समीक्षा अथर्व, आविरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे हे सगळे श्रोते आहेत। कबनूरचे अर्श अली सनदी, सादिन अली सनदी, दक्ष मुर्गी हे मुतनाळचे श्रोते आहेत। शहबाज नाईकवाडे, सादिया जरीना आणि शब्बीर नाईकवाडे हे रुईचे श्रोते आहेत। तसंच सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी इथले सगळे श्रोते आहेत। त्यांना ऐकायचंय एस एच बिहारी यांचं गीत, जे संगीतबद्ध केलंय ओ पी नय्यर यांनी। किस्मत या चित्रपटासाठी आवाज आहे महेंद्र कपूर यांचा, ऐकूया।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपकी पसंद हा कार्यक्रम. कार्यक्रमातली यानंतरची पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत दुगाई सेलू जिल्हा परभणीथून, चंदू कुलकर्णी, हेमलता, सी आर कुलकर्णी, त्याचबरोबर महेश्वर रेडिओ श्रोता संघाचे सारिका आणि लहुराज नवाळे, नवाळे परिवार आणि मित्रपरिवार, मुक्काम पोस्ट महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर शेखरदादा पाटील, विमल, पूजा, सागर पाटील हे निपाणीचे श्रोते आहेत. त्यांनीही आपल्याला त्यांच्या आवडीचं गीत कळवलेलं आहे. त्यानंतर सरदार बंके, मुक्काम पोस्ट पिंपळे तालुका पन्हाळा इथले श्रोते आहेत. त्याचबरोबर रुक्मिणी लोखंडे, भगवत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, शीतल, शौर्य, स्नेहल, भूमिका, राजवी, संकेत, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, गणेश, तानाजी, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे हे लिंगनूर कापशी इथले श्रोते आहेत. त्याचबरोबर संजय मोरे, संगीता मोरे नेरली तामगावचे श्रोते आहेत आणि शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्वप्नाली, स्नेहल आणि सुवर्णा पाटील हेही श्रोते आपले नियमित आहेत. त्याचबरोबर संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराग, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड हे मुक्काम पोस्ट वरणगे तालुका करवीरचे श्रोते आहेत आणि राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर तेरवाडचे श्रोते, अभी, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा तालुका कोल्हापूरचे श्रोते, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणसे, शिरढोणचे श्रोते, श्रीनिवास कांबळे, यड्रावचे, तर शशिकांत पाटील, कुरुंदवाडचे श्रोते आहेत आणि सचिन किल्लेदार हे भडगावचे श्रोते आहेत. या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचंय प्यासा सावन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं संतोष आनंद यांचं गीत, जे संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

आपकी पसंद या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत गजबर अत्तार, फरीद मणेर, मनोज रानडे, वैभव जाधव, कुरुंदवाडचे हे श्रोते आहेत, भीमराव कबाडे, बुबनाचे सलीम नाईकवाडे, त्यानंतर भोला जाधव, बाळू पवार, अनिकेत कमते, नृसिंहवाडी, सचिन राजमाने तेरवाड, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल औरवाड. या सर्व रसिक श्रोत्यांनी आपल्याला पत्रपसंती कळवलेली आहे हिंदी चित्रपट संगीतासाठी. त्यानंतर सतीश, अतीश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेण वाघमारे हे चंदननगर साताराचे श्रोते आहेत. याचबरोबर हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक, पीबी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ श्रावणी, प्रथमेश कुलथे हे बीडचे श्रोते आहेत. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या पत्रपसंतीचं फिर तरी कहानी याद आई या चित्रपटातलं गीत.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेली आहेत. आता भक्ती हीच शक्ती. सद्गुरू.

0: आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेली आहेत. आता भक्ती हीच शक्ती, सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी सादर केलेलं कीर्तन ऐकूया लोकसंगीताच्या कार्यक्रमात.
1: परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं.

त्रिगौहरे स्थितम् आदिमठस्य भूषणम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून लिंगैक्य मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आज आपण भक्ती या विषयावर बोलणार आहोत। भक्ती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। भक्ती अनेक प्रकारे भक्ती आहे। भक्तीमध्ये देशभक्ती आहे, देवभक्ती आहे, मातृपितृभक्ती आहे, गुरुभक्ती आहे, परस्पराबद्दलची सुद्धा भक्ती असली पाहिजे, त्याशिवाय आपण एकमेकाच्या जवळ जाऊ शकत नाही। प्रेमाचं नातंच अशा प्रकारचं असतं की एकमेकाबद्दल आत्यंतिक निष्ठा असणं हेच भक्तीचं लक्षण आहे। परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होणं हे तीन गोष्टीवर अवलंबून आहे। मुळातच अंतःकरणात प्रेम असेल तर या गोष्टी शक्य होतात। आणि म्हणून संतश्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरस्य ग्रंथामध्ये म्हणतात, प्रेमे टाळी वाजवून घोसे अंबर गर्जवून नाचो निकरी भजन सद्भक्त माझा तो। भगवंत भगवती पार्वतीला भक्ताबद्दलची माहिती देत असताना, मला कोणता भक्त प्रिय आहे याची गोष्ट सांगत असताना ते सांगतात की जो प्रेमाने टाळी वाजवून माझं नामस्मरण करतो आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। आजकाल लाचार बनून कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा आहे या भावनेनं मागण्याचा दृष्टिकोन हा भक्ती मार्गामध्ये नाही। मुळातच भगवंताकडे काहीही मागण्याची गरज नाही। 84 लक्ष योनी फिरत फिरत मनुष्य जन्म येणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह। वास्तविक पाहता हा मनुष्य जन्म प्राप्त झालेलाच आहे। वास्तविक पाहता नर या शब्दाचा अर्थ पुरुष असा नाही आहे, न रमती इति नरहा असा त्याचा विचार आहे। अनेक जन्म आपण घेतले तरी त्यामध्ये आपण रमत नाही, त्यामध्ये आपणाला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, सतत आपण कोणत्या ना कोणत्या तरी विवंचनेमध्ये आहोत। तेव्हा ही विवंचना दूर करणारा कोण आहे त्याचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे। ही विवंचना दूर करणारा जो आहे त्याच्याकडे फक्त आपण प्रामाणिक भावनेनं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याच्याजवळ गेल्यानंतर तो आपोआपच देणार आहे। आपण आपल्या मित्राकडे किंवा अतिथींकडे जातो, पाहुणा आल्यानंतर त्यांनी मागून आपण द्यायचं असं नाही, तो आल्याबरोबरच आपण त्याला पाणी देतो, त्याला हवे त्या गोष्टी देत असतो। फक्त तो आपला पाहुणा आहे, आपला मित्र आहे याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की तो ज्याप्रमाणे आपल्या सर्व सेवा करायला तयार असतो तसंच भगवंत देखील। आपण भक्तियुक्त अंतकरणाने त्याच्याजवळ गेलो तर तो सर्व काही द्यायला तयार असतो, मागण्याची अपेक्षा नाही। पण आज आपण भक्त म्हणून जाण्याऐवजी भिक्षुक म्हणून भगवंताकडे जाण्याची दृष्टी वाढत चाललेली आहे आणि ही खरी एक दृष्टी चुकीची आपण वावरतो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे। तेव्हा आपली दृष्टी बदलली पाहिजे। भगवंताकडे याचक म्हणून नाही तर मी तुझाच आहे, तुला काय मी कसा असावा

हे तू ठरवायचं आहेस. पाटलाची बायको पाटलाला मला साडी घ्या, मला अमुक घ्या, तमुक घ्या म्हणत नाही आहे. पाटलाला शोभेल अशा पद्धतीने तो स्वतःच्या पत्नीसाठी आवश्यक असलेले सर्व आभूषण आणि तिच्यासाठी हवं असणारं सर्व सुख तिच्याजवळ तो देत असतो. तिच्या वैभवामध्येच पाटलाचं मोठेपण आहे हे त्यांना माहीत आहे. पाटलाचा मुलगा म्हणजे गबाळा असणार नाही. फाटके कपडे घातलेल्या पोराला पाटलाचा पोरगा कोणी म्हणणार नाही. पाटलाचा पोरगा हा निश्चितपणे ऐश्वर संपन्न असणार आहे, पण तो स्वतः हे माझे वडील आहेत असं म्हणणार असला पाहिजे. आणि त्या वडिलांना सुद्धा हा माझा मुलगा आहे, मला शोभेचा वागतो असं वाटलं पाहिजे. आपण देवाची लेकरं म्हणून जर जात असेल, देवाचा भक्त म्हणून त्याच्याजवळ जात असेल, तर देवाला आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे असं आपलं वर्तन असलं पाहिजे. ते जर नसेल तर मात्र आपण फक्त भिक्षुक म्हणून गेल्यासारखं होईल. आपल्या घरी कुणीतरी याचक आला किंवा भिक्षा मागणारे अनेक लोक, भारतामध्ये दुर्दैवानं भिक्षुकांची संख्या मोठी, कुठल्याही मंदिराजवळ गेलं तर आपल्याला भरपूर भिक्षुक पाहायला मिळतात, पण त्यांना आपण प्रेमाने देत नाही. तो 10 वेळ मागितल्यानंतर 4 आठाने आपण त्याच्या पुढे ठेवतो. तो जर आपला पाहुणा असेल, पाहुण्याचा मुलगा आपल्याला रस्त्यात दिसला, तर आपण पटकन मोठी नोट काढून बाजारात तुला काय हवाय, यात्रेमध्ये काय घ्यायचं आहे ते घे म्हणतो. तसं भगवंताशी आपलं नातं पाहुण्याचं असलं पाहिजे, भगवंताशी नातं प्रेमाचं असलं पाहिजे, भगवंताशी नातं आपुलकीचं असलं पाहिजे. जोपर्यंत आपण भगवंताशी भक्तियुक्त अंतःकरणाने एकरूप होत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्याला हव्या त्या आणि न मागता सर्व गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. मात्र आपण ती गोष्ट करत नाही. आपण भगवंताकडे पाहत असताना बऱ्याच लोकांची दृष्टी अशी झालेली आहे, अनेक लोक जातात, कुठल्या देवाला केस वाहतील, कुठल्या देवाला काय करतील हे सांगता येणार नाही. पण हे सगळं करण्यापाठीमागचा हेतू जर कोणता असेल तर माझ्या व्यापारात वृद्धी झाली पाहिजे, माझ्या घरात अमुक झालं पाहिजे, माझं लग्न होत नाही, माझ्या नोकरी मिळत नाही, अशा क्षुल्लक गोष्टीसाठी आपण परमेश्वराकडे जातो. आणि मग तेवढा याचक म्हटल्याप्रमाणेच तसं भगवंत आपणाला देतो. पण आपण भरभरून त्याच्यावरती फक्त भक्ती करा, ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने एक वेळ फक्त नाव घ्या, तो सर्व काही करणार आहे. कारण नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी, न इच्छिता भेटी देऊ धावे. त्याची तुम्ही इच्छा करा अथवा करू नका, तो आपोआपच तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्ही त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. जर नाव घेतलं नाही तर भगवंत कळणार नाही. भगवंत तुम्ही देवळात पाहण्याचा प्रयत्न केला तर समजणार नाही. तो कुठल्याही प्रकारच्या वास्तूमध्ये राहत नाही आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वव्यापी असलेल्या भगवंताला एकाच कोणत्या तरी ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर ते चुकीचं होतं. मात्र त्या भगवंताला पाहण्याकरता दृष्टी निर्माण व्हावी, आमच्या इंद्रियांना वळण लागावं. आमची इंद्रिय भौतिक सुखाकडे जी आहेत, बहिर्वक्र आहेत, ती अंतर्वक्र होण्याकरता म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार किंवा गळ्यातील इष्टलिंगाची सज्जिका, सज्जिका पाहिल्या पाहिल्या माझ्या गळ्यात देव आहे, मी सुद्धा देवासारखं वागलं पाहिजे अशी भावना त्या व्यक्तीची होते. माझ्या गळ्यात यज्ञ पवित्र आहे, मी यज्ञातील अग्निप्रमाणे पवित्र असलो पाहिजे. माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी भगवंताप्रमाणे तशा दृष्टीने राहिलो पाहिजे. भगवंताने दोन हात कमरेवर ठेवून मस्तकावर लिंग धारण करून तो एकाग्र चित्ताने बसलेला आहे. कांता पुत्र वित्त देहादि प्रपंच दिसतसे साच परी मिथ्या, हे फक्त म्हणून चालणार नाही. भगवंताने ते स्वतः सिद्ध केलेलं आहे. रखुमाईला सुद्धा बाजूला ठेवून भगवंत चिंतनामध्ये उभा आहे आणि त्या भगवंताला नवस करण्याची गरज नाही. देवळात गेल्यानंतर कोणाला अंडी, बकरी, कोंबडी कितीतरी प्रकार आपल्या मनाने सुरू झालेले आहेत, हे काहीही करण्याची गरज नाही. भगवंताला असलं काहीही लागत नाही. उलट दुसरा जीव मारून दुसऱ्या जीवाची हत्या करून तुम्हाला सुख देणं हे ईश्वराला कसं शक्य आहे? ईश्वराची सगळी लेकरं आहेत, त्याला जेवढे चर आणि अचर हे सर्व सृष्टी ईश्वराची आहे हे जर एकदा आपण मान्य केलं तर त्यातील एकाला नष्ट करून दुसऱ्याला जिवंत ठेवणं हे 21व्या शतकातील आपली आई वडील सुद्धा शक्य नाहीत. आपल्यापैकी एखाद्या मुलाला व्यसन असेल तरी सुद्धा आई तो सुधारेल म्हणून दुसऱ्या भावांना म्हणते त्याला त्रास देऊ नका. जरा समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आपण जर एक जीव घेऊन दुसऱ्या जीवासाठी सुख मागण्याचा प्रयत्न केला तर भगवंत निश्चितच देणार नाही. तरी सुद्धा कोट्यावधी जीवांची हत्या करणं हा यात्रेचं जत्रा स्वरूप आपण पाहतो आहोत. आणि म्हणून आपल्याला खरं सुख नाही आहे. अनेक लोकांनी अनेक प्रकारची व्रत करतात, वेगवेगळ्या धर्म पंथ संप्रदायाची मंडळी आहेत, परंतु दुसरा जीव घेण्याचं, देवाच्या नावावर जीव घेण्याची जी परंपरा आहे ती सगळ्यात चुकीची आहे. पहिल्यांदा आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून संत म्हणतात प्रेमे टाळी वाजवणं. आपण लक्षात घ्या, एखादा विषय आपल्याला पटला, आपण मित्र मित्र किंवा मैत्रीण मैत्रीण एकत्र असतील आणि एखादा विषय पटला की पटकन आपण एकमेकाच्या हातावर टाळी देतो. टाळी ही अत्यंत महत्वाची आहे, पण ती प्रेमाची टाळी आज कमी झाली. महादेवाच्या मंदिरात जाऊन सत्यम शिवम सुंदरम असं म्हणून 3 वेळ टाळी वाजवणं

भक्त कमी पाहायला मिळाले. आजच्या टाळीचा प्रकारच वेगळा होऊन बसलेला आहे. लोकांच्या टाळ्या हे विकृतीसाठी वाजतायत असं आपण पाहतो, किंवा टाळी वाजवण्याचे प्रकार वेगळेच होऊन बसलेले आहेत. कुणाची तरी टिंगल टवाळी करण्याकरता टाळी वाजवली जाते. भगवंताला या टाळ्या ऐकायच्या नाही आहेत, भगवंताला तीच टाळी हवी आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवाचा परमात्म्याशी निश्चित संयोग होणार आहे. अशा प्रकारची अवस्था. एखादा विषय पटल्यानंतर दोन मित्र टाळी देतात, या टाळीमध्ये त्यांचे दोघांचे प्राण हातामध्ये आलेले असतात. त्याचप्रमाणे आपले प्राण हातामध्ये आले पाहिजेत. हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने बोला शिवनाम, अशा प्रकारची अवस्था आपण लक्षात ठेवली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे अंतिम सत्य आहे. प्रभू राम असू देत, कृष्ण असू देत, यांनी सुद्धा शिवार्चना केली, शिवपूजा केली हे आपण पाहतो. हे अंतिम सत्य आहे. आणि या अंतिम सत्यालाच जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी असं बोधलेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आपण भक्तीमध्ये एवढं पारंगत झालं पाहिजे, भक्ती इतकी वाढली पाहिजे की ज्याप्रमाणे एखाद्या कूपनलिकेला पंप बसवलेला असतो, पंप मारल्यानंतर तर पाणी घेतातच, पण काही काही कूपनलिका अशा असतात की पंप बंद असला तरी सुद्धा त्यातून पाण्याच्या चिळकांड्या वाहत असतात. त्याचप्रमाणे आपली भक्ती असली पाहिजे. भगवंताकडे काहीही मागायचं नाही, पण मात्र त्याचा पाय सोडायचं नाही, त्याच्या जवळून बाजूला जायचं नाही, एवढा सिद्धांत ठेवला तरी सुद्धा खूप काही होतं. उदाहरण यकिंचित प्राण्याचं असलं तरी सुद्धा कुत्र्याचं उदाहरण मुद्दाम द्यावं असं वाटतं, कारण अनेक लोक कुत्री सांभाळतात पण ती कुठे कुठे फिरतात माहीत नाही. पण पाटलाचं कुत्रं असतं की त्याला विशिष्ट प्रकारची साखळी असते, त्याला विशिष्ट प्रकारचं घर असतं, आणि बाहेर एक मोठा फलक लिहिलेला असतो, कुत्र्यापासून सावधान. मालकांची सुद्धा भीती नाही एवढी त्या कुत्र्याबद्दलची भीती असते, आणि त्याचबरोबर कुत्र्याबद्दलचा आदर असतो. ते कुत्रं आल्याबरोबर आपण चिटकी वाजवत असतो, आणि रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला मात्र हाड म्हणून दगड घेऊन त्याच्या पाठीमागे आपण लागतो. आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही भगवंताच्या दरबारातील सामान्य जीव आहोत, पण त्याची सेवा करणं, त्याचं रक्षण करणं, त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहणं ही माझी सामान्य गोष्ट आहे. एवढं साधं गोष्ट जरी कुत्र्यासारखी स्वामीनिष्ठ आपल्याकडे असेल तर पाटलाच्या कुत्र्याचा जसा मान आहे तेवढा मोठा मान आपणाला मिळेल. आणि ज्या वेळेला आपण सर्वात कमी लेखण्याचा स्वतःला प्रयत्न करतो त्याच वेळेला आपल्यामध्ये चांगले गुण येतात. मी कुणीतरी आहे ही भावना मनामध्ये आली की आपोआपच अहंकाराची बाधा होत असते. आणि म्हणून आपल्यामध्ये अहंकार होऊ नये असं वाटत असेल तर मी यकिंचित आहे, सामान्य आहे अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत आपली मुमुक्षू वृत्ती निर्माण होत नाही, जिगीषा वृत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत भगवंतापरत जाण्याचा किंवा मुक्त होण्याचा आपणाला मार्ग सापडत नाही. तो मार्ग सापडण्याकरता प्रेम आवश्यक आहे, आणि ते प्रेम टाळी वाजून आपण सिद्ध केलं पाहिजे. प्रेमे टाळी वाजवणं घोसे अंबर गरजवणं, दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या आहेत की टाळ्या वाजवल्या जातात. कधी कधी महिला वर्ग सुद्धा भांडण्यासाठी म्हणून टाळ्या वाजवतात, एकमेकाच्या दूषणासाठी म्हणून टाळ्या वाजवतात. त्या टाळीमध्ये प्रेम नाही. कुठलंही भांडण असू दे किंवा आणखी कुठल्या प्रकारचे अपशब्द असू देत, ते हळू बोलले जात नाहीत, जोरातच बोलले जातात. घोषे अंबर गरजवणं हीच अवस्था असते, पण त्यामध्ये प्रेम नाही म्हणून ते भगवंताला मान्य नाही. ज्या गोष्टीमध्ये प्रेम आहे, पार्वतीपते शिव हर हर महादेव अशा प्रकारे मोठी घोषणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये फक्त पाप ताप दैन्याचं हरण करणारा भगवंतच माझ्या समोर आहे ही भावना असते. ती वृत्ती जेव्हा असते तेव्हाच प्रेम असतं. कुणीतरी माझं निश्चित काही चांगलं करणार आहे ही भावना आल्यानंतर प्रेम निर्माण होतं. अगदी प्रेमाचा वात्सल्याचा विचार जर करायचा ठरवला तर आपल्या ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की सामान्य बाळ लेकरू आहे किंवा गाईचं वासरू आहे, ते जोपर्यंत गाईच्या दुधाण्याला किंवा आईच्या स्तनाला हुंदका देत नाही तोपर्यंत, त्याला थोडासा धक्का देत नाही तोपर्यंत तिला पाना फुटत नाही. तसं परमेश्वराने एवढा मोठा धक्का दिल्याशिवाय कुणालाही काही द्यायचं नाही असा अलिखित एक संकल्पच केलेला आहे. जोपर्यंत भक्त भक्तियुक्त अंतकरणाने आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंत असं सहजासहजी कुणाला काही देत नाही. म्हणून तर शिव परमात्म्याबद्दल सांगतात शिव भोळा पण पुढे चक्रवर्ती असं त्याला नाव दिलेलं आहे. भगवंत चक्रवर्ती आहे. तुमचे कुठल्याही देवावर भक्ती असू दे, सामान्यापासून असामान्यापर्यंत प्रत्येक जीवाला कशावर तरी श्रद्धा असते. मी देव मानत नाही म्हणणारा आई वडिलांना तरी मानत असतो, आई वडिलांना मानत नाही म्हटलं तरी मित्र कुणाला तरी तो मानतच असतो, कुणा कुणाला भाकरीत भगवंत दिसतो, म्हणजे भाकरीवर तरी आपलं प्रेम आहे. जोपर्यंत प्रेमाने भाकरी खात नाही तोपर्यंत ती पचत नाही, तिच्यात काहीतरी असेल म्हटलं की
त्यामध्ये केस तरी सापडेल किंवा एखादा जोंधळा आणखी काहीतरी खडे दगडे अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या समोर येतात. शंका संशय आत्मा विनश्यती.

म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवंताची भक्ती ही निःसंशय भक्ती झाली पाहिजे. आणि निःसंशय भक्ती होण्याकरता म्हणूनच आपणाला सांगितलं घोसे अंबरगर जेवण. आपल्या मनामध्ये संशय असतो तेव्हा आपला आवाज दबका असतो, पण जेव्हा आपण निःसंशय होतो तेव्हा मोठा आवाज येत असतो. आणि असा मोठा जो आवाज आहे तोच भगवंताला आवडत असतो. अतिशय प्रेमाने आपण तो आवाज घेतला पाहिजे. हे प्रेम निर्माण होण्याकरता आपल्याकडे संकटाची पण मालिका असावी लागते. दोन मुलाचं भांडण झाल्यानंतर जेव्हा दुसरा पोरगा आपणाला ऐकत नाही ही धारणा होते तेव्हा आपण हारणार, आपण मार खाणार ही भीती निर्माण झालेला मुलगा आपल्या आईचं किंवा वडिलांचं नाव मोठ्याने घेतो किंवा आपल्या मोठ्या भावाचं नाव घेतो. त्यांनी त्याचं नाव घेतल्याबरोबर त्याला प्रतिकार करणारा, त्याच्याबरोबर झुंजणारा मुलगा सुद्धा पटकन पळून जातो. कारण त्याला माहीत आहे ह्यानी आई म्हटलेलं आहे, आता थोड्या वेळात त्याची आई येईल आणि ती आपणाला शिक्षा करेल. तसं आपण सतत भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर आपल्याकडे जे षडविकार आहेत, षडरिपू आहेत, या सर्वांवर विजय मिळवण्याची ताकद ही आपणाला त्या नामाच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून घोसे अंबर घर जाऊन नाचोनी करी भजन. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण भजन करत असताना एकांतात बसलं पाहिजे. परा पश्यंती मध्यमा वैखरी या चतुर्वाणी आहेत, त्यामध्ये परेच्या पलीकडची पंचम वाणी आपली जागृत झाली पाहिजे. एकाग्र चित्ताने आपण नामस्मरण केलं पाहिजे. ही जशी अवस्था आहे तशीच ही एकाग्रता निर्माण होण्याकरता मात्र आपणाला निश्चितच मोठ्याने पहिल्यांदा उच्चार करावे लागतात. आणि म्हणून घोषे अंबर घर जाऊन नाचोनी करी भजन. लहान मुलाला आपण एखादा शब्द बाबा ताई नाना असं सहज शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला त्याला तो शब्द येतो त्यावेळेला ते दोन्ही हाताने टाळी वाजवत असते, नाचत असते. नाचता नाचता ते पडतं पण त्याला इतका मोठा आनंद होत असतो की मी आई किंवा वडील बाबा दादा कोण जे मला सांगतायत ताई माई त्यांचा ऐकून मी हे शब्द उच्चारला त्याचा त्याला अतिशय आनंद होतो. आणि आपण त्याने शब्द उच्चारल्याबरोबर टिचकी वाजवून त्यालाही किंवा टाळी वाजवून त्यालाही प्रतिसाद देत असतो. ज्या वेळेला लहान लेकराला असा प्रतिसाद देण्याचं काम आपण करतो त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपण जेव्हा नामोच्चार करतो तेव्हा भगवंतही आपल्या नामावर लक्ष ठेवून असतो. देवाला सुद्धा सतत कुणीतरी माझं नाव घ्यावं असं वाटत असतं. देव म्हणजे आपल्या घरचा म्हातारा आहे हे लक्षात ठेवायचं. आपण आपल्या आजोबा पंजोबाकडे लक्ष देत नाही, प्रत्येक जण आपापल्या कामात असतोय. आरशात चार वेळ आपण पाहतो परंतु आजोबाकडे एकदा पाहण्याची दृष्टी आपली नसते. अनेक वेळा अनेकांशी दूरध्वनीवरून जंगमध्वनीवरून बोलतो परंतु आता तर प्रत्येकाच्या खिशात जंगमध्वनी असतात, गाणी लागत असतात, फोटो निघत असतात, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करत असतात. त्याच नादामध्ये आपण असतो पण आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसाकडे बघायला आपल्याला वेळ नाहीये. पण एखाद वेळी चुकून नातू किंवा पंतू बाबा तुमचं कसं काय चाललंय, तुम्ही जेवला का, तुम्ही फिरायला येता का, असा सहज शब्द जरी विचारला तरी त्या आजोबांना जेवढा आनंद होतो त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने परमेश्वराला आपण फक्त एकदा देवा म्हटल्याबरोबर आनंद होत असतो. देव सतत तुमच्या नामस्मरणासाठी तुम्ही मला बोलवावं या अपेक्षेने आपल्याकडे पाहत असतो. आणि एकदा का आजोबाचं आपण नाव घेतलं की मुलावर विश्वास नसलेला किंबहुना मुलाच्या नावावर करू की नको असं वाटणारा आजोबा सहज नातवाच्या नावावर इस्टेट करून टाकत असतो. तसंच भगवंत सुद्धा आपण ज्या प्रामाणिक भावनेने कदाचित आपल्या मनातही इच्छा नसेल, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, तरी सुद्धा आपले आजोबा आपल्या नावावर जशी मालमत्ता करतात त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपण निरीच्छ भावनेने त्याचं नामस्मरण केलं, त्यांच्या सान्निध्यात राहिलो, रोज मंदिरात जायचं. बऱ्याच वेळा लोकांना मंदिरात जाणं म्हणजे कंटाळा वाटतो. आपणाला देव कधीतरी एकादशी, प्रदोष, शिवरात्री, ठराविक तिथी, श्रावण मास किंवा जास्तीत जास्त आपलं म्हणजे महाशिवरात्री, वर्षातला एक दिवस, अशा प्रकारे कधीतरी सेवा करून आपणाला लाभ होणार नाही. नित्यनियमाने केलं पाहिजे. त्याच वेळेला ही गोष्ट शक्य आहे. वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करेन, 24 तास जागेन आणि दुसऱ्या दिवशी पेपर लिहीन असं जर म्हटलं तर त्या व्यक्तीला प्रश्नपत्रिकाच वाचता येणार नाही, उत्तरपत्रिका लिहिणे विषय लांबचा आहे. तशी आपली भक्ती नित्यनियमाने असली पाहिजे आणि ते नित्यनियमाचं सातत्य असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. म्हणून हे सातत्य ठेवण्याकरता प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. प्रेम नसेल तर मात्र या गोष्टी शक्य नाहीत. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमाने टाळी वाजवून नाचून मोठमोठ्या आकाशापर्यंत जाईल अशा प्रकारे अंबरघोषाने आपण भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. मंदिरात जायचं म्हटलं की आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकदा मंदिर दिसल्याबरोबर पटकन प्रवेश करू अशी भावना होते. भक्तीचा हा उद्रेक म्हणावा लागेल, परंतु तरी देखील भक्तीचे काही संकेत आहेत तेही आपण पाळले पाहिजेत. एखाद्या भजनामध्ये गेल्यानंतर जे पद्धतीचे अभंगाणी गवळणी वगैरे आहेत त्यामध्ये वेगळाच काहीतरी आपण नृत्याविष्कार करून किंवा वेगळ्या रसामध्ये श्रृंगार रसामध्ये वगैरे अशा प्रकारे भजन केलं तर ते जसं अयोग्य आहे तसंच मंदिरात

मध्ये जाताना सुद्धा किंवा आपली भक्ती सिद्ध करताना सुद्धा काही संकेत पाळणे आवश्यक आहे. म्हणून तर आपल्याकडे सर्वसामान्यपणे 16 असा विचार मानला जातो की शुचिर्भूत अशा प्रकारचे स्नान करून धूत वस्त्र परिधान करून आपण मंदिरात गेलं पाहिजे. बऱ्याच लोकांची धारणा अशी असते की मला मूर्तीला स्पर्श केल्याशिवाय मुक्तीच मिळणार नाही, परंतु तशी अवस्था नाहीये. तुम्ही मंदिरात जात असताना खरोखर मी बाबा स्नान केलेलं आहे, मी पूर्णपणे शरीराने व्यवस्थित आहे, माझी मानसिक स्थिती चांगली आहे, अशी परिस्थिती पाहूनच आपण मंदिरात गेलं पाहिजे. अन्यथा आपण दुरून दर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता मूर्तीला स्पर्श केलाच पाहिजे असं नाही. बऱ्याच मंदिरामधून आपण पाहतो की लोक दूध दही तांदूळ सगळे काही टाकत असतात. भगवंताकडे एकाग्र चित्ताने 1-2 मिनिटं थांबण्यासाठी जी प्रसन्नता हवी ती सुद्धा आपल्याला मिळत नाही. बरेच लोक पुजारीच बनून जाण्याचा प्रयत्न करतात. भगवंताला पुजाऱ्याची गरज नाही आहे, भगवंताकडे पुजारी भरपूर आहेत. आपण भक्त बनून गेलो पाहिजे. शिवपाठामध्ये शिवदास म्हणतात, भुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व न लाभे वैभव नामाविन. आपणाला हे सगळ्या प्रकारचं भुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य देखील पाहिजे. पण या 4 गोष्टी आपण देवाजवळ जाऊन त्याला मिठी मारून किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारचा अभिषेक करूनच मिळणार आहे असं नाही. केवळ नामस्मरणाने सुद्धा त्या गोष्टी शक्य होणार आहेत. आणि म्हणून आपण भगवान नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या मंदिरामधली झुंबडबाजी पाहिली, गर्दी पाहिली की आपल्या असं वाटतं की देवाला सुद्धा किती कंटाळवाणी वाटत असेल की एवढे सगळे लोक आलेले आहेत. कोणी पाणी ओततोय, कोणी बेल टाकतोय, ते वाहताना सुद्धा बेलाची 3 पानं व्यवस्थित आहेत का, त्याची गाठ तोडली का, इकडे कोणाचे लक्ष नसतं, ते फुलं व्यवस्थित आहेत का, त्या फुलावरती कधी किडे असतात, कधी कधी रात्री आणून ठेवलेला प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका म्हटले तरी तो केलेला आणि त्यामुळे अतिशय दुर्गंधयुक्त अशा प्रकारचा हार तो देवाच्या डोक्यावर घालण्याचा किंवा गळ्यात घालण्याचा आपण प्रयत्न करतो, हेही बरोबर नाही. ज्या गोष्टी आपणाला कशी अवस्था वाटेल ती गोष्ट मी घेतली तर कसं वाटेल, ते पंचामृत मी घेतलं तर कसं वाटेल, कधी काल परवा आणून ठेवलेलं वाटली तसंच आहे आणि उग्र वास येतोय आणि अशा प्रकारचं आपण पंचामृत देवाला घालून पुण्य मिळवलं अशी आपण अपेक्षा करता कामा नये. देवाला म्हणजे तुम्हालाच, तुमच्या अंतःकरणाला कसं वाटत आहे तशाच पद्धतीने तुम्ही भगवत भक्ती केली पाहिजे. भगवंत याचा अर्थच आपण लक्षात ठेवला पाहिजे की माझा आत्मा, माझ्या आत्म्याला जे पवित्र वाटतं, शुद्ध वाटतं, शुचिर्भूत वाटतं तेच भगवंताशी नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही खरी भक्ती आहे. ही वृत्ती ज्या वेळेला आपली निर्माण होते त्याच वेळेला भगवंत आपणाला अनन्य अशा प्रकारचं कृपाशीर्वाद करत असतात आणि भगवंत स्वतः काही करत नाही. कोणीतरी म्हणतात देरे हरी काटल्यावरी, तसं काही भगवंत कुठलीही गोष्ट देणार नाहीये. कितीही तुम्ही देवाची सेवा केलीत तरी देव तुम्हाला घरात येऊन चारणार नाही. तुम्ही स्वतः कष्ट केलं पाहिजे. मात्र ते कष्ट करण्याकरता जी ताकद हवी आहे ती ताकद देण्याचं सामर्थ्य हे भगवंताचं आहे. डोळे आपले आहेत हो, पण डोळ्यामध्ये दृष्टी ही भगवंताने दिलेली आहे. कान आपलेच आहेत, पण कानामध्ये श्रवण शक्ती ही भगवंताने दिलेली आहे. पाय आपले आहेत, परंतु पायामध्ये चालण्याची शक्ती ही भगवंताने दिलेली आहे. पोट आमचं आहे, पोटामध्ये जठर सुद्धा आमचंच आहे, आतडी आमचीच आहेत, परंतु त्यामध्ये अन्न पचवण्याची शक्ती भगवंताची आहे. याच्यावर विश्वास ठेवून आपण जगलो तर निश्चितच भगवंत आपणाला जे हवं ते न मागता देणार आहे. फक्त आपण प्रेमाने त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. त्याचं नामस्मरण घेत असताना काही वेळेला असं होतं की बाबा आपण नाव घ्यायचं का, तर घ्यायचं की घरात सुद्धा एकमेकाचं नाव घेताना आपल्या मनामध्ये दुस्वास असतो आणि मग ओ ऐकलं का अशा प्रकारे विचार होतो, त्याऐवजी अहो ऐकलत का यामध्ये जे प्रेम आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ती प्रेमवृत्ती जर परमेश्वराबाबतीत आपल्याकडे असेल तर परमेश्वर आपण न मागता आपणाला जे हवं ते सर्व देणार आहे. याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये देव हे माझं ध्येय आहे, देवाशिवाय माझं काही चालत नाही, देवच माझा चालवता बोलवता धनी आहे, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा, अशी वृत्ती जर आपली असेल तर भगवंत आपल्याकडून चांगलं कर्म करून घेत असतो आणि अशा प्रकारे चांगलं कर्म करण्याची शक्ती भगवंतापासून येत असते. जेव्हा चांगलं काही कर्म आपल्याकडून होतं तेव्हा त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. जशी करणी तशी भरणी, त्या पद्धतीने आपण चांगलं केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. यदा कदाचित आपण वाईट केलं तर त्याची फळं सुद्धा वाईट मिळणार. बऱ्याच लोकांना वाईट करता करता शेवटी चांगलंच व्हावं लागतं. आपण बऱ्याच वेळा हा अनुभव घेतलेला आहे. गावामध्ये अतिशय दुष्ट प्रवृत्तीचे असलेली माणसं सुद्धा जेव्हा
वृद्धापकाळ म्हणण्यापेक्षा मृत्यूजवळ येतो. अशा वेळेला मात्र ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी काही अन्याय केलेला असेल त्यांच्यासमोर हात जोडून सांगतात की बाबा मी त्यावेळेला तसं केलं पण आता माझ्या मनामध्ये तसं काही नाही आहे, तू विसरून जा.

0: ही पश्चाताप वृत्ती जी आहे तीच भगवंताच्या जवळ जाण्याची वृत्ती आहे, हे आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून पश्चाताप देई देवा हे सुद्धा भगवंताला मागितलं पाहिजे. किंबहुना मी या संतांच्या वचनाच्या थोडंसं पुढे जाऊन सांगतो की पश्चाताप येण्याची वेळच माझ्यावर येऊ देऊ नकोस, अशा प्रकारचं माझं वर्तन परमेश्वरा घडव आणि सतत तुझ्या सान्निध्यात राहण्याची ताकद माझ्यामध्ये दे. तू जे जे काही चांगल्या गोष्टी करण्याची मला शक्ती देतोस त्याप्रमाणे मी चांगल्या गोष्टी करत राहीन. माझ्या हाताने माझ्या माध्यमातून परमेश्वरा तूच हे सर्व काही करून घ्यायचं आहेस, एवढी वृत्ती आपण ठेवून सात्विक वृत्तीने जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंदिरामध्ये जात असताना तेथील स्वच्छता हे आमचं आद्य कर्तव्य राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी आलेल्या दीन दुबळ्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज याचक म्हणून बसणाऱ्या भिकाऱ्यांचं परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपणाला काय करता येईल का, ही सुद्धा भगवत भक्ती आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला तर निश्चितच भगवंत आपणाला प्रसन्न तर होणारच आहे. आणि जे जे दिसे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप गाढे, या वृत्तीने आपणाला सर्व काही परमात्म स्वरूप दिसेल. आणि या परमेश्वराची सेवा, या जगन्नारायणाचीच पूजा, जगदीश्वराचीच पूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. आणि त्या पूजेकरता जे प्रेम आवश्यक आहे, भक्ती आवश्यक आहे, वात्सल्य आवश्यक आहे, करुणा आवश्यक आहे, कितीतरी शब्द आहेत याच्यासाठी, त्या सर्वांचा वापर करून आपण परमोच्च अशा प्रकारची भक्ती संपन्न केली पाहिजे. आणि त्या भक्तीच्या शक्तीवर भगवंताला अंकित करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तशा प्रकारची शक्ती आणि सन्मती दयागन पार्वती परमेश्वराने आपणा सर्वास द्यावी, अशा प्रकारचा अभिष्ट चिंतन करून हे वाक्पुष्प सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.
1: भक्ती हीच शक्ती. सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी सादर केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये. आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: श्रोते हो, अवश्य ऐका। येत्या रविवारी म्हणजे 30 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार व्हेईकल ऍक्ट याविषयी ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला।
2: मोटार वाहन कायदा हा भारतातील रस्ते वाहतुकीचे नियम आणि नागरिकांची सुरक्षितता करणारा एक महत्त्वाचा कायदा म्हणून अस्तित्वात आला।
1: तेव्हा अवश्य ऐका रविवारी सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍप वर सुद्धा। श्रोतेहो, आता आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया आनंद बक्षी यांच्या गीतानं, जे संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. रेश्मा यांच्या आवाजामध्ये ऐकूया हिरो चित्रपटातलं हे गीत.

हिरो चित्रपटासाठी रेश्मा यांचा हा आवाज होता. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, आपलं रोजचं आयुष्य आपण खूप उत्तम पद्धतीने जगतो आहोत, पण मंडळी त्याचवेळी आपले काही बांधव निसर्गनिर्मित संकटाशी झुंज देत आहेत. नेपाळमधील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिकृत हेल्पलाईन आहे. टोल फ्री क्रमांक आहे 1077. लँडलाईन क्रमांक आहे 0231-2652-32. लँडलाईन क्रमांक 1 पुन्हा एकदा 0231-2652-32 आणि लँडलाईन क्रमांक 2 0231-2652-19-50. श्रोतेहो, संपर्क साधत असताना सोबत ठेवायची माहिती अशा प्रकारची आहे. अडकलेल्या व्यक्तीचं पूर्ण नाव, वय आणि कोल्हापुरातील कायमचा पत्ता, नेपाळमधील शेवटचं अचूक ठिकाण, हॉटेलचा पत्ता आणि शहर, मोबाईल किंवा व्हॉट्सअप नंबर आणि ओळखपत्राची माहिती आणि कोल्हापुरातील संपर्क साधणाऱ्या जवळच्या नातेवाईकाचा नंबर. श्रोतेहो, ही सगळी माहिती भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे तातडीनं पाठवली जाईल. पण श्रोतेहो, आपण सगळ्यांनी जबाबदारीचं वर्तन या प्रसंगी ठेवलं पाहिजे. सोशल मीडियावरच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपत्कालीन परिस्थितीमध्ये केवळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशीच संपर्क साधायला हवा. माहिती तातडीनं राज्य आणि केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण यंत्रणांकडे वर्ग केली जात आहे. तेव्हा संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांसाठी आपण तत्काळ मदतीची व्यवस्था जिथं केलेली आहे प्रशासनानं त्यांच्याशी संपर्क साधावा आणि अचूक माहिती द्यावी, जेणेकरून आपल्या सुहृदांपर्यंत आपल्याला तातडीनं पोहोचता येईल. श्रोतेहो, या संकटाच्या प्रसंगी आपल्यातल्या माणूस

माणुसकीला आपण जागं करूया, जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडूया आणि कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, हे आवाहन प्रशासनाच्या वतीनं वारंवार केलं जात आहे.

श्रोतहो, आपण ऐकतो आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं संयत आणि सजग प्रसारण. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकतो आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे धडकन या चित्रपटासाठी अभिजित, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजामध्ये. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी.

अभिजीत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा हा आवाज होता. समीर यांच्या गीतासाठी जे संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवणी यांनी. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या मनातलं गाणं आम्हाला सांगा. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता जावेद अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनु मलिक यांनी. डुप्लिकेट या चित्रपटासाठी हा आवाज आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 30 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार व्हेईकल ऍक्ट याविषयी ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: मोटार वाहन कायदा हा भारतातील रस्ते वाहतुकीचे नियम आणि नागरिकांची सुरक्षितता करणारा एक महत्वाचा कायदा म्हणून अस्तित्वात आला.
0: तेव्हा अवश्य ऐका रविवारी सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया फूल और काटे या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा आवाज. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेली. पुकार या चित्रपटासाठी आवाज आहे शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांचा.

पुकार चित्रपटासाठी शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांचा आवाज आताच आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हमराज या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा युगलस्वर. सुधाकर शर्मा यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे हिमेश रेशमिया यांनी.

गजनी या चित्रपटासाठी जावेद अली यांचा हा आवाज होता. प्रसून जोशी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती ए आर रहमान यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हम किसी से कम नहीं या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, सोनू निगम आणि अनु मलिक यांचा आवाज. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय अनु मलिक यांनी.

त्यानंतर कार्यक्रमातलं शेवटचं गीत हम तुम्हारे है सनम या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा हा आवाज समीर यांच्या गीतरचनेसाठी हे गीत संगीतबद्ध केलं निखिल विनय यांनी.

0: आपण ट्यून केलंय आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवर दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: श्रोते हो, मध्याह्नीचे 12 वाजलेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आता प्रसारित करीत आहोत.

गीता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांची रेलचेल.

0: नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्य स्पर्धांचा आणि नाट्य रसिकांच्या उत्साहाचाही हा महिना. घरोघरी सणांची लगबग सुरू असताना आमच्या नाट्यवेड्या मैत्रिणी मात्र नाटकाच्या तालमी प्रयोग आणि नाट्य चर्चेत रमलेल्या असतात. म्हणूनच तर आजच्या उर्मी कार्यक्रमात ऐकूया याच मैत्रिणींमधला संवाद. विषय अहो नाटक पाहावं करून. यामध्ये सहभाग श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर यांचा, सूत्रसंचालन संकल्पना संज्ञा कुलकर्णी यांची. आज आपण कागदावरच्या किंवा लॅपटॉप मधल्या काळ्या पांढऱ्या रेषा रंगमंचावर नाटक रूपात कशा अवतरतात ना तिथपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. त्यासाठी आपल्या आकाशवाणीतल्या काही मैत्रिणी ज्या स्वतः कोणत्या ना कोणत्या कारणाने नाटकाच्या जवळ आहेत त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात पहिले श्रद्धा वरणकार. श्रद्धाबद्दल सांगायचं तर तिनं नाट्यशास्त्रात एम ए केलंय. राज्यनाट्य स्पर्धांमध्ये तिला 3 वेळेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदकही मिळालंय. 2 अंकी नाटकांमध्ये तिने कामही केलंय. एकांकिका करते, लघुपटांमध्येही ती अभिनय करते. दुसरी आपली मैत्रीण आली आहे प्राजक्ता मुळेकर. ही नाट्यसंहिता शोधण्यापासून ते नाटक झाल्यावर हिशोब लावेपर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. अनेक वर्ष पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत बॅकस्टेजचाही तिला खूप मोठा अनुभव आहे. ती आता एकांकिकांमध्येही अभिनय करते. आणखीन एक आपली मैत्रीण आलेली आहे, तिचं नाव आहे अपर्णा जोग.
1: हाय. पण थांब जरा, माझ्याबद्दल मीच सांगते आधी. मी नेपथ्य अभिनय करत नाही, पण माझा मुलगा करतो आणि त्यामुळे मला त्यातल्या अनेक गोष्टी माहिती झालेल्या आहेत.
0: खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर नाटकाच्याच संदर्भातला अभ्यास असलेल्या मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: मैत्रिणींनो, नाटकाचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे. काही व्यक्तींचे उल्लेख केल्याशिवाय आपण नाटक या विषयावर पुढे जाऊ शकणार नाही का. जगातला अभिनय, नृत्य, संगीत आणि नाटक या कलांवर सर्वात प्राचीन आणि प्रमाणभूत महाग्रंथ माहितीये ना कोणता?
1: नाट्यशास्त्र.
0: बरोबर. लिहिणारे महान ऋषी विचारवंत भरतमुनी, ज्यांना आपण भारतीय नाट्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो.
1: बरोबर. आणि नंतर नाटकाचा इतिहास बघायचा झाला तर संस्कृत नाटकांची सुरुवात 2000 वर्षांपूर्वी झाली असावी, हो की नाही?
0: बरोबर बरोबर.
1: आणि महाकवी भास हे संस्कृत साहित्यातले पहिले प्रमुख नाटककार.
2: हो. आणि मराठी नाटकांचे जनक विष्णुदास भावे.
0: सीता स्वयंवर.
2: बरोबर. 5 नोव्हेंबर 1843 विष्णुदास भाव्यांचं पहिलं सीता स्वयंवर हे नाटक, मराठी नाटक रंगमंचावर आलं.
1: आणि नंतर संगीत नाटक म्हणलं की काय आठवतं?
2: संगीत शाकुंतल,
1: अण्णासाहेब किर्लोस्कर.
0: बरोबर. अगदी बरोबर. आणि काळ जसा जसा पुढे सरत होता ना तसं कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर नाटकं यायला लागली.
2: बरोबर.
0: त्यातलं पुल देशपांड्यांची नाटकं
2: आणि अगं विजय तेंडुलकर,
1: वसंत कानेटकर आणि आचार्य अत्रे.
0: करेक्ट.
1: त्यांनी मराठी नाटकाला नवी दिशा दिली.
0: खरंच खरंच. म्हणजे अशी खरं कितीतरी नावं घेता येतील आपल्याला.
1: तेच. अगं आपण नाटक लिहिल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत चर्चा करणार होत ना,
0: हो,
1: तर मला काय वाटतं उलटी सुरुवात करूया.
0: उलटी म्हणजे कशी?
1: आता बघा, एखाद्या रसिक प्रेक्षकाने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते किंवा कुणीतरी त्याला त्या नाटकाविषयी सांगितलेलं असतं. मग तो तिकीट काढतो, प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला तो माणूस नाटक घरात पोहोचतो.
2: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याप्रमाणे इतरही लोक आलेलीच असतात की नाटक बघायला. आणि नाटक घराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या आणि काही आगामी नाटकांची माहिती सुद्धा लावलेली असते. बरं का?
1: हो.
2: नाटक कधी आहे, किती वाजताय, कुठे सादर होणार आहे, नाटकाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि कलावंतांची चित्र तर असतातच आणि नाट्य प्रसंगाची छायाचित्र पण असतात. बरं का? आणि ती वाचत असताना, ती बघत असतानाच खरं तर त्या प्रेक्षकाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण.
0: खरं आहे, अगदी खरं आहे.
2: आणि काय ना प्राजक्ता, नंतर प्रेक्षक तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात.
0: बरोबर.
2: प्रेक्षक म्हणून आपण आसनावर जाऊन बसतो. प्रेक्षकांच्या आजूबाजूला हे लोक येऊन बसलेले असतातच.
0: करेक्ट. आणि मग तो प्रेक्षक समूहाचा एक भाग होतो.
2: एक्झॅक्टली. आणि थोड्या थोड्या कालावधीनं 3 घंटा होतात.
0: येस.
3: प्रेक्षागृहातले दिवे मंद होऊ लागतात. वातावरण निर्मिती व्हायला लागली आहे ना.
4: खरंच खरंच
3: अगदी अगदी. आणि मग त्यावेळी सादर

0: ऐकून ते धुपाचे अत्तराचे वास दरवळल्याचा भास झाला ना.
1: एक गजऱ्याचे पण.
0: ए पण खरं सांगू, पडदा उघडल्यासमोर ना आपल्याला जे नाटक दिसतं ते म्हणजे मला ना आपल्या घड्याळासारखं वाटतं.
1: म्हणजे?
0: म्हणजे तीन काटे त्यांना ठरवून दिलेल्या लईत फिरत असतात. हां, समोर दिसतात ते, पण आत उघडून

0: बघितलं तर मोठी यंत्रणा काम करत असते, नाही का?
1: करेक्ट. आणि बघ ना, जे एखादी कलाकृती किंवा एखादं नाटक उभं राहण्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ना ग.
0: खरंय खरंय.
1: ह्याची सुरुवात होते ती कथा बीज सुचण्यापासून.
0: तो महत्वाचा भाग
1: म्हणजे खरं तर माणूस जेव्हापासून स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगायला लागला ना, तेव्हापासून नाटकाची बीज त्याच्यामध्ये होतीच.
0: बरोबर.
1: कुणी कथा सांगितली, कुणी तिचं सोंग घेतलं, कुणी गाण्यातून गोष्ट सांगितली, आणि हळूहळू या सगळ्यांमधून नाटक जन्माला येऊ लागलं.
0: खरंय.
2: श्रद्धा, आज आपण नाटक म्हणलं की पहिलं आपण स्क्रिप्ट शोध.
0: खरंय.
2: पण तमाशा, दशावतार, गोंधळ, भारूड, कीर्तन, ललित अशा सारख्या लोकनाट्याच्या अनेक परंपरांमध्ये कथा, संवाद, संगीत, अभिनय, विनोद आणि महत्वाचं म्हणजे उत्स्फूर्तता हे सगळं एकत्र होतं. बरं का?
0: अगदी बरोबर प्राजक्ता. प्राजक्ता, कलाकार प्रेक्षकांपासून खरं तर वेगळा नसतोच, नाही का? आपण त्यांना चौथी भिंत म्हणतो. ए संज्ञा, तू आता लहान मुलांची आणि मोठ्यांची नाटकं लिहितेस, दिग्दर्शित करतेस. आता कुणी विषय दिला असेल किंवा एखादी कथा असेल त्याच्यावरनं नाटक लिहायचं असेल तरी खरं म्हणजे अवघडच असतं, पण जेव्हा विषयच दिलेला नसतो तेव्हा तुम्हाला लेखकांना कसा सुचतो ग विषय? डोळे आणि कान उघडे असले ना की सुचतो ग, सगळ्यांनाच सुचेल. म्हणजे मुख्य म्हणजे बघ, प्रत्येक लेखक काय पाहतो,
2: ओके,
0: समाजात काय घडतंय, माणसांच्या नात्यांमध्ये काय बदल होत आहेत हे पण बघत असतो, किंवा संघर्ष कोणते कोणते आहेत याचाही तो विचार करतो. तुला सांगते, कधी रस्त्यात एखादा माणूस दिसतो, कधी एखादं वाक्य ऐकायला येतं,
2: बर,
0: एखादी बातमी आपण वाचतो, कधी एखादी जुनी आठवण अचानक समोर येते, तेव्हा कधी कधी विषय सुचतो. आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी नाटक संपल्यावर आपल्या जोडीत काहीतरी चांगलं घेऊन जावं हा त्या लेखनामागचा खरं तर मुख्य उद्देश असतो.
2: छान अगं. आम्ही जेव्हा आमच्याकडे नाटकं बसवायचो ना तेव्हा एक विषय घ्यायचो आणि आमच्या ग्रुपमध्ये एक दोन तीन लेखक लेखिका आहेत त्यांना सांगायचो की तुम्ही काहीतरी लिहून आणा, आणि मग ते लिहून आणायचे, एक कोणी दोन तीन प्रवेश लिहून आणायचं, कोणी अख्खी एकांकिका लिहून आणायचं, आणि त्यांचं जाहीर वाचन करायचं. बरं का? आम्ही आणि बऱ्यापैकी त्यांना सूचना पण आम्ही करायचो, कारण थोडाफार अनुभव सगळ्यांच्याच गाठीला असतो. तेव्हा त्या प्रोसेसमध्ये खरं तर असंही असतं की तो लेखक एकटा नसतो, बऱ्याच वेळेला ती अख्ख्या टीमचा ऍक्च्युअली सहभाग त्या लेखनामध्ये असतो. आणि भलेही वाक्य त्यांची असतील, पण खरं सांगायचं तर कधी कधी पटकथा ही सगळ्यांची असते.
1: अलीकडे काय होतंय प्राजक्ता की इम्प्रोव्हायझेशन हा एक नवीन प्रकार आहे, म्हणजे सगळे एकत्र जमतात, ते जे बीज असतं ना त्याच्यावरती सगळे विचार करतात आणि मग त्यातनं कथा डेव्हलप करतात, ती विकसित करतात, आणि मग ज्याला लेखनाचं अंग आहे तो त्याच्यावरती काहीतरी छान लिहून बघतो, लिहून काढतो, आणि मग खरं नाटक तयार व्हायला लागतं.
0: अख्खा श्रद्धा सांगत होती ना इम्प्रोव्हायझेशन वगैरे, तर हा शब्द मी माझ्या मुलाकडनं खूपदा ऐकला. लहान मुलांची जेव्हा शिबिरं घेतो ना आम्ही, तर त्याच्यात आम्ही विषय देतो. मुलांचे विचार इतके भन्नाट असतात ना, मुक्तपणे ते विचार करत असतात. त्याच्यात एकदा मुलांनी लिटरली भाषा तयार केली होती, ती लिपी तयार केली होती. बापरे, अरे आपण त्या लिपीनी आपण उच्चार वेगळे तयार करू शकतो, ही त्यांच्याकडून आलेली कल्पना. आणि मग लेखकाला मग ते सगळं सोपं जातं. पण नक्कीच या मुलांमधला पुढे लेखक येईल, तर हे पण मला खूप छान वाटलं. किंवा मोठ्यांचं नाटक लिहिताना एखादा विषय घेतल्यानंतर मी माझी एक मैत्रीण ठरलेली आहे, तिला नेहमी बोलावते आणि तिला आधी वाचून दाखवते. इंडोलॉजी झालेली आहे, त्याच्यामध्ये तिला संदर्भ तिला माहिती आहेत.
1: म्हणजे आपण लेखकाला नाटकाचा जन्मदाताच म्हणूया ना, म्हणजे
0: आणि त्याच्यावर संस्कार मग बाकीचे सगळे करतात. म्हणजे म्हणाली इम्प्रोव्हायझेशन,
1: अगदी
0: ते बाकी संस्कार त्या बाळावर मग सगळे करतात आणि मग ते उभं राहतं.
1: बरोबर.
0: पण असाच पाया हा लेखनाचा भक्कम होतो.
1: पण कमालच असते नाही?
2: अगदी.
1: म्हणजे लेखकाला कल्पना शक्ती बरोबर निरीक्षण शक्ती सुद्धा लागतेच. बघायला गेलं तर लेखन हा नाटकाचा पाया आहे, तो भक्कम असला की नाटक चांगलं उभं राहतं. बरं, नाटक लिहिलं की ते ग्रुपमध्ये वाचलं जातं, आवडलं की सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी पाठवायला लागतं.
0: हो,
1: आणि मग ते अप्रूव्ह होऊन आलं की मग पुढची प्रक्रिया सुरू होते.
2: आठवतंय बरं का मला, नाटक करायचं ठरतं पण काय असतं की सगळेजण शाळा, कॉलेज, ऑफिस, घर सगळ्यात व्यस्त असतात. आणि मग अगदी तारीख गळाशी आली ना की आमची रिहर्सल आम्ही जोरात सुरू करायचो.
0: असं होतं. अगं पण सुरू करायच्या आधी रिहर्सलची जागा शोधण्यापासून सुरुवात होते.
2: अगदी.
0: आणि मिळाली की डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शकाचा रोल सुरू. दिग्दर्शक हा असा असतो ना की ज्याला नाटकाचे सगळे अंग माहिती असावे लागतात.
2: बरोबर.
0: म्हणजे जहाजाचा कप्तान. आता दिग्दर्शक म्हणजे जहाजाचा कप्तान, मग त्याला संहितेच्या निवडीपासून सगळं करायला लागणार. संहिता निवडायची, कलाकारांची

0: तंत्रज्ञानाची निवड करायची,
1: अगदी
0: नेपथ्य, संगीत, पोशाख, मग मेकअप, लाईट्स, आता ह्या सगळ्याच गोष्टी त्याला माहिती हव्यातच. विजया मेहता, ज्या तापल्यात नाहीयेत पण त्यांनी रंगभूमीला एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजावून घ्यावं, हे इथे किमान दोन पिढ्यांमध्ये त्यांनी रुजवलं.
1: अगदी अगदी.
0: नाता नाना पाटेकर बघ, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले,
1: मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते
0: आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांना तयार केलं.
1: खरे अपर्णा, म्हणजे दिग्दर्शक नाटकाबरोबरच अनेक जणांनाही घडवतो, मार्गदर्शनही करतो.
0: बरोबर.
1: म्हणजे बघ ना, गोळ्याला छान आकार देऊन एक कलाकृती रसिक प्रेक्षकांपुढे सादर करतो.
2: अगं अशी कितीतरी नावं आहेत माहितीये,
0: पुरुषोत्तम दारभेकर, डॉक्टर श्रीराम लागू, जब्बार पटेल, सत्यदेव दुबे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी आणि आत्ता क्षितिज पटवर्धन, ही नावं आठवतात की गलगे.
2: खरंच खरंच. आता मला काय वाटतं माहितीये का, की दिग्दर्शकच नाटकाची संहिता स्टेजवर जिवंत करतो. त्यांना लिहिलेल्या नाटकात कधी कधी योग्य ते बदलही करायला लागतात, किंवा एखादं नाट्यगृह आणि तिथे असलेल्या सोयी लक्षात घेऊन सुद्धा बदल करावे लागतात.
1: एका नाट्यगृहामध्ये ना स्टेजच्या वरतीचे रॉड्स असतात बघ पडदा खालीवर करायला, तर ते एका बटनावर काही सेकंदात तिथे खाली येत होते. पण जी दुसरी राऊंड झाली ना, तर त्या दुसऱ्या नाट्यगृहामध्ये ही रॉडची सोय नव्हती. मग त्यावेळेला काय करायचं हे परत दिग्दर्शकाकडे आलं. म्हणजे नेपथ्यकार करतो पण दिग्दर्शकाला हाही विचार करायला लागतो आयत्या वेळेसच्या बदलांचा. मग ती मग शेवटी त्या चौकटीला कापड लावून विंग मधून मग ते आणायला लागलं, वर्ण आणता आलं नाही त्याला.
0: बरोबर.
1: दिग्दर्शकाला हे पण बघायला लागतं की कोणत्या वयाचे कसे कलाकार आहेत, त्याप्रमाणे पायऱ्या स्टेजचा विचार करायला लागतो.
0: हो
1: तेही आहेच. म्हणजे आजोबा आजी जर नाटकात असतील
0: हो
1: तर लेवल्स खूप उंच ठेवून चालत नाही.
0: मग
1: दिग्दर्शकाला केवढा विचार करायला लागत असेल.
0: एक्झॅक्टली.
1: पण याच्यावरनं मला काय वाटलं माहितीये का, की युद्धाला सैनिक तयार असतात पण त्यांना एक दिशा दाखवणारा किंवा मार्ग दाखवणारा किंवा होल्ड करणारा एक जो लागतो तो म्हणजे दिग्दर्शक, सेनापती.
0: बरोबर.
1: खरं तर दिग्दर्शकाला काय काय वेगवेगळी नावं आपणच इथे देतोय बघा, जहाजाचा कप्तान म्हणा, सेनापती म्हणा.
0: खरंच आहे, खरंच आहे.

0: मैत्रिणींनो, तर नाटकाचा क्रम कसा असतो? लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, रंगमंच आणि प्रेक्षक. कला जिवंतपणा आणायला रंगमंचाला भव्यता ज्यांनी मिळते ते म्हणजे नेपथ्य.
1: म्हणजे पडदा बाजूला झाल्यावर आपल्याला सगळ्यात
2: आधी नेपथ्य
0: दिसतं.
2: आणि नेपथ्य का महत्वाचं? तर पडदा उघडला की आपल्याला कळतं ना आपण आता राजवाड्यात जायचंय का बागेत जायचंय का चाळीत जायचंय. पण किती छोटे छोटे विचार करायला लागतात नेपथ्यकारांना.
0: नेपथ्य म्हणलं ना की लेवल्स असतात, मोडे असतात, दाराच्या फ्रेम्स, खिडकी, यापैकी काही काही ऑर्गनायझर्स फ्री देतात आणि काही काही आपल्याला भाड्याने आणाव्या लागतात.
1: तुला माहितीये पडद्यांच्या म्हणजे बॅकग्राऊंडला जे पडदे सोडले जातात ना त्याचेही बरेच प्रकार असतात बरं का. म्हणजे काहींवरती आपण सावल्यांचे खेळ दाखवू शकतो, काहींवरती लाईट सोडले जातात, तर अशा पद्धतीनं देखील मागच्या पडद्यांचा वापर केला जातो.
0: नाटकांमध्ये तर पूर्ण सेट त्यांनी केलेला,
2: राजमहाल आणि मग उपवन.
1: म्हणजे नाट्यशास्त्रात सुद्धा ना रंगमंचाचे नेपथ्याचे वेगवेगळे प्रकार भरत मुनी सांगतात. तर त्यांनी सुद्धा असं सांगताना सांगितलेलंच आहे की म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह कसं असतं, चार बाजू असलेलं कसं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे तेव्हाचा तो त्यांनी अभ्यास मांडून ठेवलाय जे आपल्याला आत्ताही कामात येतं तेवढंच उपयोगाचं आहे.
0: एकदम आठवलं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा नाटक व्हायचं ना तेव्हा एखाद्या गावामध्ये चौथरा बांधून मग तिथे जी जागा असेल ती, मग एकदा असं झालं होतं की तो गोल चौथरा पावासारखा बांधला गेला आणि मग ते गोल नाटक त्यांनी सादर केलं.
1: मुळात ह्याचं कसं आहे माहितीये का, सुरुवातीला ना ग्रीक रंगभूमी, म्हणजे आम्हाला अभ्यासाला होतं म्हणून सांगते की ग्रीक रंगभूमीने जेव्हा सुरुवात केली नाट्यगृहांची तेव्हा ते पर्वत किंवा पहाड जे असायचे ते खोदून त्याच्या उंचीचा उतारांचा वापर करून नाट्यगृह सुरू झाले. आणि मग त्याच्या मध्यभागी कुठेतरी तो उतार वापरून म्हणजे चढावावरती प्रेक्षक बसणार आणि मध्ये खालच्या भागामध्ये रंगमंच असणार आहे तिथे सादरीकरण होतं ते तिथे व्हायचं. आणि मग हळूहळू ह्याच गोष्टी आणखीन डेव्हलप होत गेल्या. मग रोमन रंगभूमीनं किंवा त्याच्यानंतर आपण सुद्धा बऱ्याच अंशी हे सगळं केलंय, अजूनही होतं. म्हणजे जे मोठे नाट्यगृह आहेत ना ते तसे आहेत.
0: बरोबर. तुझे म्हणालीस की वरती प्रेक्षक असतात आणि खाली खड्ड्यामध्ये हे असतात, ते अँप्लिथिएटर
1: बरोबर
0: जिथे आवाजाचं आपल्याला वेगळे काही यंत्रणा वापरायला लागत नाही.
1: कारण पूर्वी माइक्स नसायचे ना, मग त्यावेळी काय कर, मग ही पद्धत फार सोपी असायची त्यांच्यासाठी.
0: ग्रेट,
1: नवीन काय काय माहिती मिळते नाही का आपल्याला.
0: नक्कीच. मला असं वाटतं ना नेपथ्य आणि बॅकस्टेज हे एक समीकरण आहे. प्राजक्ता, तू बॅकस्टेज इतके वर्ष सांभाळतीयस, काय सांगशील?
3: स्टेज शिवाय नाटक उभंच राहू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युली नेपथ्यासाठी खूप मुलं मुली पण लागतात, त्यांचे हात खूप गरजेचे असतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो आणि त्या एका तासामध्ये म्हणजे पहिली घंटा झाल्यापासून जो तो एक तास सुरू होतो पहिल्या घंटेनंतर आणि त्याच्यानंतर त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं आणि नाटक पूर्ण करून नाटक संपल्यानंतर पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो आणि ह्याला एवढा स्पीड लावायला लागतो आपल्याला
0: आणि प्रसंगावधान पण हवं.
3: एक्झॅक्टली, कारण आयत्या वेळेला गडबड होऊ शकते. म्हणजे खरं सांगू का गंमत, स्टेजवरती पट्ट्या आखतात, हे तुला तर माहितच असेल, तू पण दिग्दर्शक आहेस, फ्लोरोसंट पट्ट्या आखतात कारण पूर्ण जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा स्टेजवरच्या माणसाला विंगेत जायला काहीही दिसत नसतं. त्या पट्ट्या लावण्यापासून सगळी कामं करण्यासाठी बॅकस्टेजच्या लोकांची गरज असते. आता इतक्यातलं मला माहिती नाही, एक 20-21 वर्षापूर्वी जेव्हा मी पुरुषोत्तम करंडकमध्ये बॅकस्टेज करायचे तेव्हा पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजित संघ असं एक बक्षीस असायचं. म्हणजे बॅकस्टेज मागे तुम्ही कसे वागताय, बॅकस्टेजची लोक कशी वागतायत, विंगेतला तुमचा परफॉर्मन्स काय आहे, तुम्ही किती शांततेत काम करताय, पॅनिक न होता काम करताय, ह्याच्यासाठी ते बक्षीस दिलं जायचं. म्हणजे बक्षीस हे काय फक्त नेप

0: आतिथ्य, लाईट्स किंवा वेशभूषा, रंगभूषा आणि ऑन स्टेज काय सर्वोत्कृष्ट नायक नायिका असं नसतं. आणि मला त्याचे ते इतकं आवडलं की बॅकस्टेजच्या लोकांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
1: म्हणजे मला असं वाटतं की नाटकाचे जे काही बॅकबोन आहे बॅकस्टेज हा महत्वाचा बोन आहे. तर तू जे म्हणालीस ना प्रसंगावधान, तर बॅकस्टेजवाल्यांना इथे लेवल ठेवायचे, तिथे लेवल ठेवायचे, इथे दरवाजा ठेवायचा, हे तुमचं रिहर्सलमध्ये सुद्धा ठरलेलं असतं. पण आयत्या वेळेस ना कोणाच्या तरी कलाकाराच्या हातून काहीतरी पडतं, सांडतं, या अचानक होणाऱ्या काहीतरी गडबडी असतात, किंवा एखाद्याच्या ड्रेसचं हे होतं, साधा गजरा पडला पण तो पुढच्या सीनला तो खटकतो की तो नको असतो, की त्यावेळेला ब्लॅकआउटमध्ये जे आपण बाकीचं उचलतो त्यावेळेला सुद्धा पटकन उचलून देणं किंवा कलाकारांनीच हळूच उचलणं.
2: याच्याशी संबंधित मी एक ना एक मजेशीर किस्सा सांगते. मी पाहिलेलं एक नाटक आणि ना त्या नाटकात असं होतं की जो नायक आहे तो शेवटी खलनायकाला मारणार असतो. त्याच्या हातात बंदूक यायची असते त्यावेळी, पण विंगेत उभ्या असलेल्या प्रॉपर्टी देणाऱ्यांना कदाचित ती त्यावेळी दिली नाही. आणि मग बंदुकीचा आवाज मात्र येणार होता, म्हणजे जो कोण म्युझिक करणार होता त्याने तर तो द्यायचा होता. मग आता हा नायक गडबडला की आता माझ्या हातात तर बंदूक नाहीये, मग मी आता काय करायचं. मग त्याला त्या टीपॉयच्या तिथे ठेवलेला आधीच्या सीन मधला सुरा दिसला. मग त्याने ते उचललं आणि आता मी तुला सुरेनं मारणार आहे असं म्हणला, आणि तेवढ्या वेळात बंदुकीचा आवाज आला. अशी इतकी मजेशीर ती घटना घडली ना की म्हणजे जिंकायला आलेलं नाटक कसं हरू शकतं एका प्रसंगामुळे ते आपल्याला याच्यात कळतं. म्हणजे मागे काम करणारी मंडळी खरोखरच खूप महत्वाची असते.
1: आणि अर्थात कलाकार हा प्रसंगावधान दाखवेलच. तू जे म्हणालीस ते सूर्यातनं सुद्धा बंदुकीची गोळी येणार, त्याच्यात नाही तो एखाद्या वेळेस डायलॉग मारून त्यांनी पुढे नेलंही असेल.
0: पण तुम्ही कधी प्रायोगिक नाटक बघितलंय का? प्रायोगिक नाटकांना कमीत कमी नेपथ्य वापरतात हे तुम्ही कधी बघितलं? म्हणजे मी मला वाटतं काही नाटकं बघितली होती अशी पूर्वी की त्याच्यात फक्त एक टेबल खुर्ची किंवा एक नुसती लेवल त्याला मास्किंग केलंय आणि त्यांनी त्यांच्या हालचालीतून तो सेट उभा केला.
2: अगदी बरोबर, लेवल आणि मोढे एवढ्यावर सुद्धा नेपथ्य उभं केलं जातं.
1: मी आता एक स्पर्धा बघितली होती त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक कमोड आणि एक पेपर वाचणारा माणूस असा विषय दिला होता, चित्र दिलं होतं, त्याच्यावर फक्त मोढे आणि एक दाराची फ्रेम घेऊन मुलांनी सगळं तू म्हणालीस असं काही बाकी नेपथ्य नाही त्याच्यामध्ये त्यांनी साकार केलं.
2: त्याला शब्दशः आता मिनिमलिस्ट असं म्हणतात, म्हणजे कमीत कमी नेपथ्यामध्ये नाटक सादरीकरण असा त्याचा अर्थ.
0: नेपथ्य म्हणलं ना की खर तर बरीच नाव येतात बरं का डोळ्यासमोर. रघुवीर तळाशिलकर, दामू केंकरे, मोहन वाघ, प्रदीप मुळे, राजन भिसे,
1: दत्तात्रय गोडसे,
0: हा आणि नितीन चंद्रकांत देसाई,
1: बरोबर
0: अजून पण आहेत बरं का नावं,
1: श्याम प्रसाद गिरी.
0: करेक्ट करेक्ट,
1: खरंच आहे. खरंच ही नावं घेतल्याशिवाय खरंच आपण पुढे जाऊ शकत नाही.
2: खरंय, बरोबर.
1: चला, नेपथ्याविषयी खूप बोललो आपण आणि बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण आता ऐकूया नाट्यपद.

0: ना काम धाम ना चिंता, पीठ गेल बघता बघता बघता बघता।
1: आणि आता यानंतर येतात आपल्या कलेने नटवणारे आणि पात्रांना जिवंत रूप देणारे अनेक नावाजलेले रंगभूषाकार,
2: मेकअप आर्टिस्ट।
1: रंगभूषाकार हे जादूगार असतात, नाही का?
3: बरोबर। अगं त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी जी रंगभूषा केली आहे त्यामुळे त्या पात्राचं वय कळतं, त्याचा स्वभाव कळतो, तो कुठल्या परिस्थितीत जगतोय ते कळतं, तो ऐतिहासिक आहे का आत्ताच्या काळातला आहे ते कळतं, म्हणजे त्याची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा कळते।
1: खरे खरे। आणि या सगळ्याचा अभ्यास करून कलाकारांच्या चेहऱ्याची ठेवण बदलणं म्हणजे पंढरी दादा, हे नाव मी खूप ऐकलेलं आहे।
2: बरोबर। कृष्णा बोरकर, राम टिपणीस आणि प्रभाकर भावे, ज्यांनी पुरुषोत्तम केलंय त्यांना भावे काका माहिती नाही,
1: भावे काका माहिती
2: होऊच शकणार नाही।
1: तू

0: रंगभूषाकार हे जादूगार असतात नाही का?
1: बरोबर. अगं त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी जी रंगभूषा केली आहे त्यामुळे त्या पात्राचं वय कळतं, त्याचा स्वभाव कळतो, तो कुठल्या परिस्थितीत जगतोय ते कळतं, तो ऐतिहासिक आहे का आत्ताच्या काळातला आहे ते कळतं, म्हणजे त्याची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा कळते.
0: खरे खरे. आणि या सगळ्याचा अभ्यास करून कलाकारांच्या चेहऱ्याची ठेवण बदलणं म्हणजे पंढरी दादा हे नाव मी खूप ऐकलेलं आहे.
2: बरोबर.
3: कृष्णा बोरकर, राम टिपणीस आणि प्रभाकर भावे ज्यांनी पुरुषोत्तम केलंय त्यांना भावे काका माहिती
0: नाही,
3: होऊच शकणार नाही.
0: तू सांग भावे काकांबद्दल तुझी काय आठवण आहे?
3: म्हणजे खरं सांगू का, मी पुरुषोत्तम मध्ये तेव्हा ऑन स्टेज वगैरे कधी केलं नाही, पण मी भावे काकांना पाहिलंय. म्हणजे खरं सांगायचं ना तर भावे काका एवढे बुजुर्ग, एवढे ज्येष्ठ आणि बाकी सगळी कॉलेजमधली मुलं मुली, कारण आतमध्ये प्राध्यापकांना सुद्धा अलाउड नसायचं, त्याच्यामुळे सगळं मुलांच्या हातात असायचं. सो मुलांची वय असून असून किती असणार आहेत, 18 वर्षापासून ते 22-23 वर्षांपर्यंतच आपण साधारण कॉलेजमध्ये असतो.
0: बरोबर.
3: पण भावे काका जेव्हा मेकअप करायचे तेव्हा त्याच्या वयातला डिफरन्स सुद्धा निघून जायचा. आणि एक अजून सांगू का, एक प्रथा आहे म्हणजे आता कोण किती पाळतं मला माहिती नाही, पण मेकअप करून उठल्यावर मेकअप दादांना नमस्कार करायचा असतो. हे मी तिथे बघितलं, हे मी तिथे शिकले.
0: हा नमस्कार म्हणजे खरं तर त्यांच्या कलेचा आदर आहे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे. मलाही एक अनुभव आहे, संगीत नाटकांच्यावर आम्ही एक कार्यक्रम करत होतो त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याची ठेवण म्हणजे ज्याला आपण फीचर्स म्हणतो ते त्यांच्या इतके पटकन लक्षात यायचंय ना की संगीत नाटक म्हणण्यानंतरचा थोडासा भडक मेकअप असतो तो, म्हणजे जे या क्षेत्रातले आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असेल की किती मेकअप करायला लागतो. एकमेकींकडे पाहिल्यानंतर त्यावेळेला आम्हाला खूप हसायला यायचं की बापरे केवढा असा मेकअप केलाय, पण त्यांना ते माहिती असायचं की तुमच्यावर पिवळे लाईट पडणार आहेत किंवा लांबचा प्रेक्षकाला तुम्ही उठून दिसले पाहिजेत. अतिशय हुशार रंगभूषाकार म्हणता येईल,
1: कलेवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी
0: म्हणजे यांनी अनेक पिढ्या घडवल्यात.
1: काही नावाजलेले रंगकर्मी म्हणजे शशिकांत साटम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर.
0: मराठी नाट्यसृष्टीत वर्धन कुटुंबाचं रंगभूषेच्या बाबतीत खूप मोठं योगदान आहे.
3: हो, शंकर वर्धम, नंदू वर्धम, राजन वर्धम
0: ही खरंच नावं घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
1: बरोबर.
0: पण जे म्हणतो ना की रंगभूषेने काय चमत्कार होऊ शकतो, तर एखादा राजा पण एकदम गरीब दाखवायचा असला तर तेही रंगभूषेने होऊ शकतं.
1: एखाद्या तरुण व्यक्तीला म्हातारा दाखवलं जाऊ शकतं, म्हणजे रंगभूषा काहीही करू शकते.
0: रंगभूषेचा विचार केला तर मला कोणती भूमिका आवडते सांगू? चेटकीण. तिचं नाक, तिचं ते सगळं मेकअप आणि ड्रेपरी, त्यांनी ती एकदम चेटकीण लहान मुलांच्या ते आकर्षण असतं.
3: खरंय. आणि दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी तर माझ्या मते रंगभूषेसाठी अतिशय
0: आदर्श
3: उदाहरण म्हणून.
0: अगदी अगदी खरंय, अगदी खरंय. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किती जणांचं मी बघितलं की एकच माणूस तरुण आणि वृद्ध अशा भूमिका करतो, पण मग तो ती माकड टोपी वापरतो, तो मोठ्या भिंगांचा चष्मा वापरतो. हे मला वाटतं त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत असतात.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: रंगभूषाकाराला पण कथेची माहिती हवी, तो पण एक नाटकाचा खरंच महत्वपूर्ण.
1: आणि त्या पात्राची मानसिकता काय आहेत, ते काय असणार आहे, सगळं अभ्यासूनच रंगभूषाकार कदाचित.
0: बरोबर. आणि असं नाही की मी एक सामान्य मुलगी जरी नाटकात काम करत असले की माझा काही असं विशेष भूमिका नाहीये, पण त्यांनाही थोडाफार तरी मेकअप करायलाच लागतो, कारण स्टेजसाठी उठून दिसण्यासाठीची आवश्यकता असते. अभिनयाचा एक मायमिंग प्रकार असतो बघ, ज्याच्यामध्ये फक्त पांढरा रंग चेहऱ्याला लावलेला असतो आणि भुवया आणि डोळे कोरलेले असतात, मग त्यांचा हावभाव फक्त लोकांपर्यंत पोहोचले जावे.
1: भुवया
0: म्हणजे प्रत्येक नाटकाच्या साठीचे वेगळे मेकअप असतात.
1: बरोबर.
0: यावरनं मला माझ्या मुलाची आठवण आली, एका नाटकात त्याने रिप्लेसमेंटची भूमिका केली ती, उग्र आणि असा चिडका माणूस आणि असं काहीतरी. तर एरवी मी त्याला म्हणते अरे एखादा तरी फोटो पाठव, शेवटी पाठवला ना त्याने फोटो, तर फोटो बघताना काहीतरी वेगळं वाटत होतं, पण काय वेगळं हे कळेना. मग लक्षात आलं की तो असा चिडलेला किंवा वैतागलेला का दिसतोय, तर त्या मेकअप दादांनी त्याच्या कपाळावर उभ्या आठ्या काढल्या होत्या. पण म्हणजे त्यांचं साध्य झालं मेकअपचं. मला प्रशांत दामलेंचं पण आठवतंय, ते म्हणाले होते कोणत्या तरी रोलसाठी त्यांना पूर्ण हात सुद्धा काळे करायला लागले होते आणि घाम येऊन त्यांचं काळा रंग जात होता, विंग मध्ये जायचे आणि परत ते काळा रंग वाचून येत होते. मेकअप मॅनला काम होतं ते. चला, म्हणजे खरंच आहे रंगभूषाकारही तितकाच महत्वाचा भाग आहे.

0: आपण आता बोलता बोलता बोललोच होतो चेटकिणीच्या विषय निघाला त्यावेळेला की तिची वेशभूषा ही तितकीच महत्वाची असते. तर मला असं वाटतं
1: रंगभूषेला पूरक असलेली गोष्ट म्हणजे
0: वेशभूषाकार म्हणजे पात्रांचा कास स्वभाव आणि नाटकाची पार्श्वभूमी हुबेहूब जिवंत करतो तो म्हणजे वेशभूषाकार. आणि नुसता एका पात्राच्या वेशभूषेचा विचार करून चालत नाही म्हणजे रंगांचा कपड्यांचा विचार करताना आजूबाजूचे लोक कोणत्या रंगाचे कपडे घालणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक पात्राचा ऍक्च्युअली वेशभूषा ठरते. मागचा पडदा कुठल्या रंगाचा
2: त्याप्रमाणे
0: पुढच्या पात्रांची वेशभूषा ठरते विषयावर पण अवलंबून असतं. पण एवढाही विचार करायला लागतोय वेशभूषाच्या जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एकदम मला भानू अथय्या यांची आठवण येते की त्यांनी कारकिर्दीची सुरुवात त्यांची फॅशन डिझायनिंग आणि रंगभूमीपासूनच केली होती ज्याच्यामुळे त्यांना ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तर नक्कीच म्हणजे वेशभूषाकाराचं योगदान
1: त्या संहितेची गरज काय आहे त्या पात्राची गरज काय आहे ह्या सगळ्या गोष्टी बघूनच परत वेशभूषा सुद्धा केली जाते. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणले की रंगभूषेला तितकंच पूरक असलं पाहिजे ती वेशभूषा असते
2: बरोबर.
1: आणि मग ह्या दोन्ही आपण म्हणूयात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे रंगभूषा जितकी चांगली असेल तितकीच वेशभूषाही असायला हवी असते त्याच्यानुसारच पात्र जिवंत होत जातं. वेशभूषाकाराची भूमिका नाटकातली खूप महत्वाची ठरते.
0: बरोबर. आता मध्ये मी जे एक नाटक केलं त्याच्यात द्वापार युग दाखवायचं होतं आणि त्याच्यातलं एक खेडं जे सगळं काल्पनिकच होतं पण मला काहीतरी वेगळी वेशभूषा वेगळी रंगभूषा हवी होती. त्यावेळेला कॉटन साड्यांवर काहीतरी वेगळे डिझाईन्स आम्ही करून त्याचं एक वेगळं प्रेझेंटेशन केलं आणि ऑफकोर्स दागिने सुद्धा आम्ही खूप वेगळ्या प्रकारे आम्ही मुद्दामून बनवले त्यासाठी.
1: मी ना मधल्या काळात एक आदिवासी जीवनावरचं नाटक पाहिलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी रंगभूषा अर्थात ते पट्टे काढले जातात वगैरे तसं सगळं केलंच होतं. पण त्याच्या सोबतीला वेशभूषा कशी होती तर गोंडपाट म्हणजे आपले पोते जे असतात ना त्याचे कापून त्यांनी ते सगळे वस्त्र बनवले होते. म्हणजे खरोखर हे आदिवासी आहेत हा भास निर्माण होत होता त्यातनं. म्हणजे वेशभूषा सुद्धा किती कमाल करू शकते. नाही
0: नक्कीच नक्कीच मला हे आधी कळलं असतं तर मी हे पण वापरलं असतं खरं नाटकामध्ये. एनिवेज नेक्स्ट टाइम आपण वेशभूषेचं बोलतोय तर वेशभूषाकार असतो कधी कधी तो आपल्याला सांगतो की हे प्रकारचे तुझे कपडे आहेत आणि हे तुला घालायचे आणि ते आपल्याकडे नसतातच आणि थोडंसं बजेटचाही प्रॉब्लेम असतोच कधी कधी की दरवेळेला विकत आणणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मग अगदी खरा खरा अनुभव सांगते मी तुम्हाला नाटकात काम करायच्या वेळेला हिच्याकडनं हे आण तिच्याकडनं ते आण हिचं कानातला वापर तिचं गळ्यातला वापर हिची ओढणी वापर असं करून सुद्धा आम्ही नाटकं वेशभूषेचा विचार करताना आम्ही तशी नाटकं केलेली आहेत.

0: प्रायोगिक नाटक तर बऱ्यापैकी अशीच होतात
1: पण आपण नशीबवान आहोत की आता आपल्याला काही रेंटल कपडे मिळतात. वेशभूषा ही झाली तर आता येतं ते संगीत. संगीतही तितकाच महत्वाचा भाग आहे ना. जी पहिली अनाउन्समेंट असते आपल्या नाटकाची तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायला लावणारं असतं ते म्हणजे संगीत.
0: हो बरोबर. मी सुरुवातीला म्हणाले ना की सीता स्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरलं आणि त्याच्यानंतर संगीत नाटकांचा काळ सुरू झाला. म्हणजे बालगंधर्वांचा काळ म्हणजे सुवर्णयुगच ना संगीत नाटकांचा. तर संगीताला खूपच महत्व तेव्हापासून मिळायला लागलं नाटकांमध्ये. आता आपल्या रोज देत होतो गात होतो.
1: खरंय खरंय. आणि आपण जे म्हणालो ना की संगीताने माहोल तयार होतो ते सस्पेन्स नाटक आहे का कॉमेडी नाटक आहे. कॉमेडी नाटकात तर फार उपयोग होतो संगीताचा.
0: आणि संगीत म्हणजे फक्त गाणं नाही किंवा पार्श्वसंगीत नाही तर तुला माहितीये छोट्या छोट्या गोष्टींसाठी. म्हणजे जर टेलिफोन रिंग किंवा डोरबेल वाजली नाही नाटकात योग्य वेळी तर काय.
1: बेल वाजली आणि दरवाजा उघडताना त्या लॅचचा होणारा आवाज किंवा असं हे पण इतकं सुंदर तिथे.
0: किंवा विंगेत कोणाला तरी रिक्षा सोडून गेली आणि मग रिक्षा जातीये परत किंवा गाडी जातीये परत. तर हे छोटे छोटे आवाज पण खूप महत्वाचे असतात नाटकात.
1: लोकांच्या डोळ्यापुढे आपण आणतो की हे खिडकीच्या बाहेर रस्ता आहे. म्हणजे त्याला संगीता इतकंच महत्व झालं ह्या आवाजांना सुद्धा.
2: याच्यातली एक तांत्रिक बाजू सांगू का जी मी अनुभवली की आता ठीक आहे आता लॅपटॉप असतात वेगवेगळे ट्रॅक्स तुम्हाला देऊन क्लिक करून तुम्ही म्युझिक प्ले करू शकता. आताच्या नाटकांना 20 वर्षापूर्वी काही लॅपटॉप नव्हते. स्टुडिओ मध्ये जाऊन एका कॅसेटवर रेकॉर्ड करून आणायचो आम्ही म्युझिक सलग की सुरुवातीच्या म्युझिक पासून शेवटच्या म्युझिक पर्यंत सगळं एका कॅसेटवर म्हणजे टेप रेकॉर्डर असायचं आणि त्या कॅसेटवर आम्ही रेकॉर्ड करून आणायचो. मध्ये मध्ये थोडा पॉज असायचा. तो जो म्युझिक ऑपरेट करणारा मुलगा किंवा मुलगी असेल त्याने एक हेडफोन मिळायचा. आणि आता फॉर एक्झाम्पल नाटकामध्ये तुला वाजवायची बेल. आता तुला कसं कळणार कॅसेटवर की ती कुठे आहे. मग हे काय करायचे म्युझिकवाले कानात हेडफोननी बेल वाजवून टाकायचे आणि कॅसेट काढायचे बोटानी ती फिरवायची मागे. दोन बोट फिरवली की माझ्या बेलची स्टार्ट येणार
1: आहे. खूपच जोखमीचं काम होत असं मला म्हणायला लागेल.
2: खूप सोपं झालंय असं म्हणू शकतो पण हे मी पाहिलंय की ती मुलगी लिटरली तिथे तर आमची बेल नव्हती नाटकात एक खडा कोणीतरी टाकायचा आणि पाण्यात डुबुक असा आवाज.
1: सेकंदांचा फक्त तो आवाज
2: डुबुक जो आवाज आहे ना तो त्यांनी फेकल्यानंतर तो बरोबर त्याला किती सेकंद तो पडायला लागेल पाण्यात आणि मग तो डुबुक आवाज येईल.
1: खरं खरं त्यावेळेला परीक्षण करणारे जे असतील त्यांनी नक्कीच दखल घेतली असेल याचा विचार केला असेल की सगळं समोर दिसतं तेच सगळं चांगलं नाही जे बॅकस्टेज असतं तेही किती महत्वाचं असतं हे परीक्षण करणारे नक्कीच केलं असावं.
0: याच्यावर मघाशीच्या किस्सेबद्दल एक आठवलं की बंदुकीचा आवाज करायला फुगा फोडला जायचा बाईक समोर. म्हणजे तिकडे ठाप असा आवाज आला पाहिजे. म्हणजे अशा वेगवेगळ्या ट्रिक्स ते लोक वापरायचे.
1: छान. आणि आता तर फेडर्स आलेले आहेत सगळं. आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळे ती म्हणते तसं थोडं सोपं झालंय पण तरीही प्रसंगावधान त्यांनाही दाखवायलाच लागतं आणि लक्ष ठेवायलाच लागतं नाटकांकडे. त्यात सगळं अंधारात तिथे थोडेसे लाईट असतील नसतील त्याच्यात करायला लागतं. जसं संगीत महत्वाचं असतं तसंच असतं ते म्हणजे प्रकाश योजना ही तितकीच महत्वाची असते. खरंच तर बघायला गेलं तर ते पूर्ण नाटकावरच प्रकाश
0: बरोबर
1: टाकतात. रात्र असू दे दिवस असू दे दुपार असू दे तसे तसे रंग आपल्याला दाखवायला लागतात.
0: प्रकाश योजनेचं एक छान उदाहरण मी तुला सांगते. एक नाटक मी पाहिलं होतं ज्यात ऐतिहासिक नाटक आणि महाभारतातलं दृश्य सुरू होतं युद्धाचं. त्यावेळी इतकी सुंदर प्रकाश योजना त्यांना केली होती ज्यांनी कोणी केली होती ती की जसा बाण सुटतो तसा प्रकाश धावत जातो आणि अक्षरशः बाण सुटल्याचा भास निर्माण होतो. तर इतकी सुरेख प्रकाश योजना म्हणजे खूप कमी बघायला मिळते आणि तितकं ते कौशल्य त्याला दाखवता येतं तिथे. म्हणजे प्रकाश योजनाकारही खूप सृजनात्मक करू शकतो नाटकाच्या दृष्टीनं.
1: खरंय खरंय. आजकाल प्रकाश योजनेचं म्हणालीस तसं लाईटवर स्लाइड्स जाऊन चंद्र दाखवता येतो सूर्य दाखवता येतात पाण्याचे इफेक्ट दाखवता येतात म्हणजे नदीचे इफेक्ट सुद्धा दाखवता येतात.
2: ही एक तांत्रिक बाजू मी बऱ्याच वेळेला तांत्रिक बाजूंवरतीच बोलते बहुधा कदाचित
1: कारण
2: बॅकस्टेज असल्यामुळे असेल कदाचित. पण म्युझिकची प्रॅक्टिस तुम्हाला नाटकाच्या रिहर्सल्समध्ये करता येते. तुम्ही ऍक्टिंगची तर करताच. तुम्ही प्रॉपची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही विंगेतनं येण्या जाण्याची ब्लॅकआउटची प्रॅक्टिस पण त्या तिथल्या स्थळाचे लाईट बंद करून करू शकता. एकच प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला शक्य नसतं ती म्हणजे लाईट्स. ते तुम्ही रंगीत तालीम जर केली तर तेव्हा तुम्ही करू शकता.

0: आणि डायरेक्ट नाटक एवढाच वेळ मिळतो
1: नाही. आणि प्रकाश योजनाकार इतका महत्वाचा का असतो, कारण प्रकाश योजनाकाराला मधले जे ब्लॅकआउट असतात ते सांभाळायचे असतात आणि तो जर का लांबला तर प्रेक्षकाची लिंक तुटू शकते. म्हणजे अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रकाश योजनाकार तितकाच महत्वाचा असतो. किंवा एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना दाखवून द्यायची असते की कोपऱ्यात काहीतरी ठेवलेली एक वस्तू आहे ती लक्षात आणून द्यायची असते, त्यावेळी प्रकाश योजनाकाराचं कसब लागतं की प्रेक्षकांना तेच दाखवायचंय.
2: अगदी बरोबर. शॅडो दाखवण्यासाठी मागणं लाईट द्यायला लागतात, तेही एक खूप टेक्निक वेगळं.
1: बरोबर.
2: ते पण तुम्हाला माहिती लागतं आणि काही क्षणात बदला लागतं त्याचं सेटिंग. आणि सुरुवातीला आपण बोललो तसं की काही वेळ तुम्हाला दिलेला असतो सगळं नैपथ्य लावायला, लाईटला सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये सगळं काम करायला लागतं.
1: बरोबर.
2: जे समोरनं तुम्ही एखादा जर फोकस देणार असाल तर त्याचं सेटिंग करून ठेवावं लागतं.
1: हा म्हणजे पात्राच्या उंचीनुसार त्याला लाईट लावावे लागतात की त्याच्या डोळ्यावर अंधार येऊ नये, त्याच्या डोळ्यातले भाव दिसले पाहिजेत, खाळणं अंधार दिसू नये, किंवा त्याच्या उंचीनुसार तो बरोबर सेट झाला पाहिजे. आणि कलाकाराला म्हणजे जो अभिनय करतोय त्याला सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यावी लागते की प्रकाश योजना जिथं लाईट दिलाय तो लाईट त्यांनी कॅरी केला पाहिजे, नाहीतर नाटक सुटतं.
2: बरोबर. इव्हन आजकालच्या ह्याच्यात प्रेक्षकांमधनं पण बऱ्याचशा एंट्रीज असतात, तर त्यावेळेस त्याच्यासाठी पण एक वेगळा लाईट दिलेला असतो. आणि या लाईटवरनं लक्षात आलं जे आपण म्हणतो की कसं भान ठेवायला लागतं, तर जी एक लाईट लाईन असते त्याच्या पुढे तुम्ही स्टेजच्या येऊन उपयोग होत नाही ना, तर तुमच्या चेहऱ्यावर सगळा अंधार.
0: एक अजून सांगायचंय मला, म्हणजे एक बोलता बोलता की लाईट्स जो माणूस करतो त्याला काय फक्त लाईट्स ऑपरेट करायचे नसतात, त्याला लाईट सेट पण करायचे असतात. बऱ्याच वेळेला 10-12 असे वरती टांगलेले
2: म्हणाले तसं वरती जाऊन जिलेटिन पेपर लावायला लागतात त्याला वेगवेगळ्या रंगांचे की जे जळणार नाहीत.
0: बरोबर. आणि हे म्हणजे त्याला तेवढ्या वेळातच करायला
2: लागतं.
1: रात्र दाखवायची असेल तर निळा, किंवा सकाळचं दृश्य दाखवायचं असेल तर वेगळं, असं बरेच प्रकार त्यात केले जातात
2: आणि तो खरंच परिणाम साधता येतो त्या रंगाला.
1: नक्कीच नक्कीच.
2: आणि आपण जे म्हणाल होते की कलाकाराला या सगळ्याचं भान असायला लागतं, म्हणजे सगळ्या गोष्टी येतात त्या परत कलाकाराकडे. लेखनानं व्यक्तिरेखा कागदावर निर्माण केली जाते, दिग्दर्शकानं तिला रंगमंचावर उभं करण्याची दिशा दिलेली असते, पण व्यक्तिरेखेला श्वास, आवाज आणि देह, भावना देतो तो म्हणजे कलाकार.
1: बरोबर.
2: संहितेत एखाद्या वेळेस फक्त दोन ओळी लिहिल्या असतात, पण त्याच दोन ओळींच्या मागचा अभ्यास करून किंवा भावना लक्षात घेऊन जो अभिनय करतो तो खरा कलाकार. आता तू दोन ओळीत लिहिलेलं असतं ते कलाकार सादर करतो म्हणलीस. एका मोठ्या नटाच्या बाबतीत असं झालं होतं, ओळी दोनच होत्या पण ते दृश्य खूप मोठं व्हायचं. दोन ओळी काय काही सेकंदात बोलून होतात पण ते दृश्य 2.5 ते 3 मिनिटांचं व्हायचं.
1: पॉज.
2: हा. पॉज महत्वाचा.
1: बरोबर.
2: खरंय खरंय. आणि तो पॉज खूप साधतो, काही न बोलताही खूप गोष्टी साध्य होतात.
0: दिग्दर्शकाचा बऱ्याच वेळेला हा एक आवडीचा शब्द असतो, प्रेग्नंट पॉज.
1: आणि ना म्हणजे आता आपण कलाकाराविषयी बोलतोय म्हणून की दिग्दर्शक जेव्हा संहिता निवडतो, म्हणजे ही अर्थात दिग्दर्शकाची निवड असते, त्यांनी निवडलेली संहिता निवडली जाते, त्यानंतर तो ठरवतो की मला या पात्रांसाठी कुठली व्यक्ती घ्यायची आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व त्याला बरोबर साजेसं आहे की नाही, तो तितकं चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकेल की नाही, हे सगळं हा सगळा विचार दिग्दर्शकांना केलेला असतो.
2: मला असं वाटतं म्हणजे सगळं तुम्हाला तोंडापर्यंत घास आणलेला आहे, शेवटी चावायचा तुम्हालाच आहे.
1: करेक्ट.
2: परत काय प्रवेश करून ती व्यक्तिरेखा कलाकाराला साकारायलाच लागते, त्याची संवाद फेक, त्याचं पाठांतर, देहबोली, हे पण खूप महत्वाचं असतं. अपर्णा, मला तुला इथे विचारायचं होतं की तुझा मुलगा स्वतः लिहितो आणि अभिनयही करतो, तर तुला आधीचे आपले जे कलाकार आहेत किंवा त्यांचं जे अभिनय आहे तो संयमी असेल, किंवा त्यांचं तू आता जे म्हणालीस ते पॉज त्यांचा महत्वाचा आहे.
1: बरोबर.
2: ही नवीन मुलांचं तुला अभिनय कसा वाटतो?
3: नवीन मुलांचा अभिनयाचा विचार केला तर ते अभिनय करतात असंच वाटत नाही अशी आताची परिस्थिती. पूर्वी असं मी ऐकलं होतं की नाटकात काम करायचं असेल तर तुझा आवाज इतका खणखणीत पाहिजे की शेवटच्या माणसाला ऐकायला जायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजीमुळे, माईक सिस्टीममुळे इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की दरला आवाज खणखणीत पाहिजे असं नाहीये, तुझी फेक चांगली पाहिजे. मग तुझा आवाज मोठा असो छोटा असो तुला तेवढं कव्हर करता आलं की झालं. आणि त्यामुळे आता हा अभिनय वाटू नये याकडे हळूहळू कल झालेला आहे, लाऊडनेस कमी झालाय.
1: रिअलिस्टिक ऍक्टिंग हा एक प्रकार आपण म्हणू शकतो. किती सहज तुम्ही रंगमंचावर वावरताय, किती सहज तुम्ही तुमचे संवाद देताय आणि ते किती खरे वाटतायत. म्हणजे अगदी आता आपण जसं सहज बोलतोय तसंच ते सहज घडतंय असं वाटावं, इतकं ते रिअलिस्टिक असतं.
2: बरोबर.
1: आणि हा प्रकार आता खूप आवडीनं लोक बघतात किंवा केला जातो.
2: आता तू म्हणालीस त्याच्यावरनं मला असं वाटतं की नवीन पिढी येते ती पण नक्कीच कांमध्ये मोठं योगदान देईल आणि चांगलंच आशादायी वाटतंय आता आपल्याला. आणि खरंच चांगली चांगली नाटकं पण येत आहेत. म्हणजे आता एक जे राजनाट्य

0: त्याला एक नाटक आलं होतं ते आता व्यावसायिक रूपात येत आहे, ह्याचाही खरं खूप आनंद आहे की नवीन पिढी पण काहीतरी नवीन नवीन करते,
1: विचार करून अभ्यास करून करतायत.
0: हो नक्कीच.

0: यात आणखीन एक घटक राहिलाय जो खूपच महत्वाचा आहे, म्हणजे ज्याच्या समोर ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत, ज्याची दाद आपल्याला हवी असते, ज्याच्या टाळ्या आपल्याला हव्या असतात, चिट्ट्या हव्या असतात, तो म्हणजे प्रेक्षक. तेव्हा कुठे कलाकाराला त्याच्या मनाला शांत वाटतं की माझं जे काय मी केलंय ते प्रेक्षकांना आवडलंय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय.
1: खरंय. आणि हाऊसफुलचा जेव्हा बोर्ड लागतो त्यावेळेला त्या कलाकाराला किंवा याच्या मागे जे झटत असतात त्या लोकांना केवढं समाधान वाटत असेल, मिळाल्यासारखं वाटत असेल. आणि असं मी म्हणत नाही की हाऊसफुलचं बोर्ड आहे तीच नाटकं बघा, कदाचित काही प्रेक्षक त्या नाटकांकडे वळतही नाहीत. आज 7 असतील प्रेक्षक, 10 असतील प्रेक्षक, पण ती नाटकं अप्रतिम असतात. म्हणून ते नाटक चांगलं नाहीये अशातली गोष्ट नाहीये, तर प्रत्येकाने सगळी नाटकं खरं तर जाऊन बघायला हवीत. आणि प्रेक्षक आपला नक्कीच चोखंदळ आहे, गर्दी आहे.
0: आणि जी काय कलाकृती सादर होते ना, तर अपर्णा प्रेक्षक म्हणून एक वेगळा अनुभव घेत असते, संज्ञा प्रेक्षक म्हणून त्याच नाटकाचा वेगळा अनुभव घेत असते, प्राजक्ता वेगळा अनुभव घेत असते, आणि श्रद्धा सुद्धा आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आपण त्याला रिलेट करत असतो, जे काय समोर घडतंय त्याला, आणि मग तो आपला प्रत्येकाचा एक वेगळाच अनुभव,
1: वैयक्तिक अनुभव होतो.
0: बरोबर.
1: खरंय खरंय. मला असं वाटतं आज आपण नाटकाचा प्रवास लेखनापासून सुरू करून दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, प्रकाश योजना, प्रेक्षक या सगळ्यांपर्यंत अनुभवला. आणि खरं तर नाटक म्हणजे

0: तेव्हा रंगमंचावर दिसणारे दोन तीन तास नाहीत तर त्या दोन तीन तासांमागचं लेखकाच्या मनात दडलेली एक छोटीशी ठिणगीच असते असं मला वाटतं. खरंच पडदा पडतो, दिवे विचतात, कलाकार रंगमंचावरून उतरतात, पण एखादा संवाद, एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग किंवा एखादी भावना प्रेक्षकाच्या मनात थांबून राहते आणि तिथेच नाटकाचं खरं यश दडलंय.
1: अगं म्हणूनच तर नाटक म्हणजे जिवंत माध्यम. प्रत्येक प्रयोगात ते नव्यानं जन्म घेतं आणि कलाकार बदलला तर त्या नाटकाचा सूर सुद्धा बदलतो.
2: खरं बरोबर. आणि प्रेक्षक बदलले की त्याची अनुभूती सुद्धा बदलते आणि तरीही प्रत्येक वेळी नाटक आपल्याशी काहीतरी बोलत राहतं.
0: खरं मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल आणि वेगवान जगात माध्यमं बदलली, मनोरंजनाची साधनं बदलली, तरी एका रंगमंचावर समोरासमोर बसून माणसानं माणसाशी संवाद साधण्याची जादू ही नाटकाचीच आहे. म्हणूनच तर पडदा पडतो पण नाटक संपत नाही ते कुणाच्या तरी मनात पुन्हा सुरू होतं.
1: वा,
0: याच विचारानं आज आपल्या नाटकावरच्या गप्पा, आपला संवाद आपण इथेच थांबवूया. अपर्णा, प्राजक्ता आणि श्रद्धा, तुम्ही आज तिघी आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आज आमच्याशी संवाद साधलात, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: आवडीचा विषय आणि त्याच्यावरती इतक्या छान गप्पा मारायला मिळाल्या, इतकं छान बोलायला मिळालं आणि इतका सगळा अभ्यास, नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या तुम्हा सगळ्यांकडून सुद्धा. सो धन्यवाद तुला सुद्धा
1: संज्ञा, खरंच खूप मज्जा आली. इतकं बॅक स्टेज केलं पण कोणी बॅक स्टेज बद्दल इतकं बोललंच नव्हतं माझ्याशी. आज खरंच खूप छान बोलता आलं, खरंच खूप नॉस्टॅल्जिक झाले मी पण. खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल.
3: आणि मला तर फारच आनंद झालेला आहे, मी घरात जे बघते तेच इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद झाला.
0: खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आताच आपण उर्मी हा कार्यक्रम ऐकला. विषय होता नाटक पाहावं करून. सहभागी होत्या श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर. संकल्पना आणि सूत्रसंचालन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बरं तर मैत्रिणींनो, आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोता लिख रहे हैं कि वाह भाई, आज तो हमारे गाने सुनवाए जा रहे हैं, भाई क्या बात है, हमें भी अच्छा लग रहा है। और एक श्रोता ने लिखा है कि मेरी छुटकी तो तितलियां पकड़ने में बहुत दक्ष है, तितलियां पकड़कर खिड़की की जाली पर बिठा देती थी, किसी को उड़ाने नहीं देती, फिर स्कूल चली जाती और माँ बाद में
1: भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल। भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे। हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत। या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय। तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय। एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली। जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय। या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंपळ तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं। तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय। अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे। सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल। या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत। अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे। भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील। तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील। त्यानंतर ते बंगळुरूत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील। उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील। दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल। याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल। तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे। अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे। हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत। पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलंय। आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय। महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली। नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं। त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वे गाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं। राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे। देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी

0: करण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. या निमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात एक तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
2: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा साखळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: की पाया खोली।
1: किसने?
2: मैंने?
1: नहीं तो?

0: बड़ी करने
1: आए। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजतात। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सदिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच

0: आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांब पत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आहे. या सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने दफनापूर्वी घेतले जातील असं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रसुवा जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं एकूण 57 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हरद्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
1: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी को जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसंच ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात एक तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात

आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नागालँडच्या युवा संसाधन आणि क्रीडा संचालनालयानं कोहिमा इथं झालेल्या आयोजित कार्यक्रमात 2025-26 या वर्षातल्या गुणवंत खेळाडूंना सन्मानित केलं. 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकसंख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडागुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं त्यांनी सुचवलं. क्रीडा दिनानिमित्त आज नंदुरबार इथं मेजर ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुलांचे 8 आणि मुलींचे 6 अशा एकंदर 14 संघांनी भाग घेतला. भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाल्याची माहिती नीरजनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली. काहीच दिवसांपूर्वी तो डायमंड लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला होता, पण आता याही स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. भारताच्या वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरी इथं झालेल्या पीएसए बुडापेस्ट खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हंगेरीच्या बालाज फरकास याच्यावर 3-0 अशी मात केली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातील कार्यक्रमात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत अशा एका युवा खेळाडूला जिने आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला आहे. रिदमिक जिमनॅस्टिक्स सारख्या कौशल्य, शिस्त आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजच्या आपल्या पाहुणीशी तिच्या प्रवासाविषयी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहे वृषाली गाडगीळ. वृषाली, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, वृषाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिदमिक जिमनॅस्ट असून तिने 2023 आणि 24 मध्ये अनुक्रमे फिलिपिन्स आणि उझबेकिस्तान इथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच हंगेरीतील बुडापेस्ट येथे आयोजित ज्युनियर रिदमिक कप स्पर्धेतही तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची तिने कमाई करत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आणि SGFI स्पर्धांमध्येही ऑलराऊंड तसेच विविध प्रकारांमध्ये पदकं जिंकत तिनं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खेळासोबत शिक्षणातही ती तितकीच यशस्वी आहे. 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवल्यानंतर सध्या ती KHS ज्युनियर कॉलेज इथे 12वीत विज्ञान शाखेत शिक्षण

0: घेत आहे. चला तर मग वृषालीशी संवाद साधूयात. वृषाली, रिदमिक जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, काय सांगशील?
1: रिदमिक जिमनॅस्टिक्स हा एक ऑलिम्पिक गेम आहे. हा आपल्या या देशात फारसा काही तो प्रसिद्ध नाहीये, तो जास्ती लोकांना माहितीच नाहीये की रिदमिक जिमनॅस्टिक्स हा खेळ आहे आपल्या या देशात. हा एवढा मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात रिदमिक जिमनॅस्टिक्स किंवा साधं जिमनॅस्टिक्सला. लोकांना आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स माहिती असतं पण रिदमिक जिमनॅस्टिक्स नसतं माहिती. रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये तुम्हाला सगळं लागतं, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, आय हँड कोऑर्डिनेशन आणि जो काही फोकस लागतो या गेममध्ये तो कुठेच नाही लागत. त्यामध्ये आपल्या चार ऍपरेटर्स असतात, हुप, बॉल, क्लब्स आणि रिबिन. पाचवा एक रोप असतो, रोप फारसा काही इकडे वापरला जात नाही. रोप मध्ये खूप म्हणजे ऑब्विसली स्किपिंगसाठी आपण सगळ्यांनाच माहितीये स्किपिंग रोप्स वापरतो, तसा रोपचा वापर आहे. बाकीचे रोपचे हँडलिंग वगैरे असतात. मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात रिदमिक जिमनॅस्टिक्स किंवा साधं जिमनॅस्टिक्सला. लोकांना आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स माहिती असतं पण रिदमिक जिमनॅस्टिक्स नसतं माहिती. रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये तुम्हाला सगळं लागतं, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, आय हँड कोऑर्डिनेशन आणि जो काही फोकस लागतो या गेममध्ये तो कुठेच नाही लागत. त्यामध्ये आपल्या चार ऍपरेटर्स असतात, हुप, बॉल, क्लब्स आणि रिबिन. पाचवा एक रोप असतो, रोप फारसा काही इकडे वापरला जात नाही. रोप मध्ये खूप म्हणजे ऑब्विसली स्किपिंगसाठी आपण सगळ्यांनाच माहितीये स्किपिंग रोप्स वापरतो, तसा रोपचा वापर आहे. बाकीचे रोपचे हँडलिंग वगैरे असतात. हुप जर आपण एक घेतलं, हुप मध्ये रिंग लोकांना माहिती असते पण ते हुप असतं रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये, हे नसतं माहिती.
0: ओके,
1: हुप हा ऑब्विसली मोठी असते हुप. त्याच्यानंतर हुप मध्ये बरेचसे आता रिस्क आणि बॅलन्सेस, जम्प्स, पिवोट्स असे चार मेन प्रकार असतात. बॅलन्सेस, जम्प्स, जम्प्स तर तुम्हाला माहितीच असतात. जम्प्स, बॅलन्सेस, पिवोट्स हे सगळे डिफिकल्टीज असतात आणि दे आर व्हेरी हार्ड टू डू आणि त्याच्यात अटमोस्ट फ्लेक्सिबिलिटी लागते पायाची, बॅकची. रिस्क मध्ये सर्वात जास्ती कोऑर्डिनेशन लागतं हुप आणि क्लब्स मध्ये, सर्वात अवघड असतात आणि क्लब्स जोरजोरात लागतात. रिबिन सगळे घाबरतात रिबिनला मोस्टली, बिकॉज रिबिन करणं खूप अवघड आहे, मला पण अवघड जायचं. आणि रिबिन जर एकदा जमली तर त्याच्यासारखी अप्रतिम गोष्ट नाही. आमचे सेटचे दोन असतात, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप. ग्रुपचा जो सेट असतो तो पाच लोक करतात, पाच आणि ऍपरेटर्स एव्हरी फोर इयर्स बदलत राहतात फॉर ग्रुपचा सेट. सो ग्रुपच्या सेटमध्ये पाच लोक करतात आणि 2.5 मिनिट त्यांचा सेट असतो. वेरॅज इंडिव्हिज्युअलच्या सेटमध्ये फक्त 1.5 मिनिटचा सेट असतो. त्या 1.5 मिनिटमध्ये एवढे सगळे विचार राहतात डोक्यातनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे जे काही टाइम मॅनेजमेंट लागते ना ती मी खूप शिकले आहे स्पोर्ट्स कडनं. खूप जास्ती गोष्टी त्या 1.5 मिनिटात बसवायला खूप अवघड असतं आणि जसं वयोगट वाढत जातं तसं ते वाढवत जातात, बिकॉज तेवढं ब्रेन स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि तेवढं कळायला लागतं की किती मला बसवायचं ती गोष्टी. तर मग हे सगळं होतं. मग त्याच्यानंतर ग्रुपचं मी सांगितलं, पाच लोक करतात, त्या पाच लोकांमध्ये पण कोऑर्डिनेशन अटमोस्ट लागतं. एकाचं चुकलं तर तो अख्खा ग्रुप फॉल होतो. फॉल होणं, आमचा असा एक एरिना असतो 13x13चा, त्या एरिनाच्या बाहेर गेलं तर तो फाऊल असतो. ऍपरेटस हातात न पडला तर इट इज ऑल्सो फॉल. मग आर्टिस्ट्री मध्ये आहे की तुम्ही म्युझिक सोबत किती कनेक्टेड आहात. रिदमिक या नावातच रिदम आहे, रिदम सोबत कनेक्शन तर असायलाच पाहिजे. सो जर म्युझिक काहीतरी वेगळंच करतो आणि आम्हीच काहीतरी वेगळं करतोय, सो दॅट इज नॉट राईट. आणि हे सगळं आर्टिस्ट्री मध्ये त्याचे मार्क कापले जातात. तर मग असे 10 पैकी आर्टिस्ट्री मध्ये मिळतं आणि एक्झिक्युशन मध्ये पण 10 पैकी मिळतं अँड डिफिकल्टी कॅन गो ऑन.
0: खूप छान प्रकारे आणि सखोल माहिती दिलीस आम्हाला, त्याबद्दल तुझे आभार. कारण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं, कदाचित आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली असेल. जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराकडे तू कशी वळलीस, तुझी सुरुवात कशी झाली?
1: मी आधीपासूनच थोडीशी ऍथलेटिक होते, तर मग ऍथलेटिक म्हटलं की माझ्या घराच्या जवळच्या एका ग्राउंडला, असं साधं नॉर्मल किड्स प्ले ग्राउंड सारखं होतं ते, तिथे मी जायचे आणि तिथे पण बऱ्यापैकी ऍथलेटिक म्हणजे रनिंग, जम्पिंग जे काही असतं ते सगळं करायचं. माझी एक फ्रेंड होती, तिने मला एकदा सांगितलं ती जिमनॅस्टिक्स करायची, आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स. तर तिने मला म्हटलं की बघ करून, कारण काय ती पण थोडीशी ऍथलेटिकच होती. सो मग मी आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स जॉईन केलं आणि मग तिकडनं माझं असं मन वळलं आणि मी रिदमिक जिमनॅस्टिक्सच्या साईडला गेले. मी आता करंटली मधुरा तांबे आणि कल्याणी तांबेच्या अंडर शिकते. मधुराताई ही स्वतः इंटरनॅशनल प्लेअर, छत्रपती अवॉर्डी आणि इंटरनॅशनल जज आहे, आणि कल्याणीताई सध्या इंटरनॅशनल कोच आहे, आणि ते दोघही अप्रतिम आम्हाला ट्रेनिंग देतात आणि त्यांचं गायडन्स पण सुंदर आहे.
0: ग्रेट. तू जेव्हा भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतेस, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, हंगेरी यासारख्या कंट्रीजमध्ये तू जेव्हा इंडियाला रिप्रेझेंट केलं, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? तुला काय वाटलं तिथे गेल्यावर, तिथलं वातावरण कसं होतं?
1: तिथे तर पहिले सिलेक्ट झाल्यावरती एवढा आनंद होतो सगळ्यांना, की कारण काय इंटरनॅशनलला पहिल्यांदा खेळणार म्हणजे हे खूपच अचीवमेंट असतं, सेल्फ अचीवमेंट. सो मग पहिले तर मी एक्सायटेड होते, पण मधला तो एक दोन महिन्याचा गॅप मिळतो ट्रेनिंगसाठी आफ्टर सिलेक्शन झाल्यावरती. तेव्हा मग झालं ट्रेनिंग, असं 7-8 तास दिवसाला हे सगळं केलं, आणि जवळजवळ आल्यावरती की आता माझी कॉम्पिटिशन आहे नेक्स्ट वीक, जे काय भीती वाटायला लागली की आता काय करायचं जाऊन, तर मग ती भीती वाटणारच. आणि मग एकदा मी तिथे पोचल्यावरती, म्हणजे पोचल्यावरती पण ठीक आहे, अख्खी टीम होती, मस्त आम्ही मज्जा केली, बिकॉज ऑलमोस्ट सगळ्यांचीच पहिली इंटरनॅशनल होती, सगळ्यांनी मस्त मज्जा केली. तिथे पोचलो तर स्टेडियम मध्ये

0: गेल्यावरती एवढं मोठं स्टेडियम होतं, आपल्या इंडियात कुठेच नाहीये एवढं मोठं जस्ट फॉर रिदमिक जिमनॅस्टिक्स. तिथे आम्ही गेलो, एवढं मोठं स्टेडियम बघून आम्ही सगळे असे शॉक्ड होतो की ओ माय गॉड हे काय म्हणजे आता. आणि मग आम्ही तिथे गेलो, तिथे ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करायला आम्हाला खूप मजा आली बिकॉज तिथे प्रॉपर एरिनाज होते, प्रॉपर हाईट्स होते फॉर थ्रोज कॅचेस रिस्क करायला. त्याच्यानंतर मग सगळ्या ट्रेनिंग वगैरे केली आणि मग परत सगळ्यांना भीती वाटायला लागली. पण परत आमच्या कोचेसने आम्हाला सगळं सांगितलं की मस्त करा, शांतपणे करा. आणि फर्स्ट टाइम इंटरनॅशनलला गेल्यावर की थोडस तरी भार असतोच ना आपल्यावरती की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतोय, काहीतरी तरी नीट करायला पाहिजे, तेवढं तर टेन्शन होतच. पण जेव्हा मी तिथे फ्लोर वरती गेले तेव्हा मला काही असं वाटलं नाही की आपण इंटरनॅशनल खेळतोय, कारण काय त्या पॉइंटला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की फक्त मी आणि माझा ऍपरेटस आहे. आणि मी ज्युनियर होते सो मला फक्त हूप होती आणि म्हणून त्या वर्षाला माझी फेवरेट हूपच होती बिकॉज मी त्याच्यासोबत ट्रेन केलं. त्या मोमेंटला जेव्हा मी गेले फ्लोअर वरती तेव्हा हूप करून म्हणजे इट वॉज ओनली मी, माझी हूप आणि देव, बिकॉज तो माझी मदत करणार होता, कारण काय मला भीती वाटत होती. सो तो 1.5 मिनिटं खूप महत्वाचा असतो आणि तेव्हा फोकस हल्ला की गेला. पण माझं थोडंसं ठीक होतं कारण काय मला माहिती होतं की मी आणि माझी हूपच आहे, नॉर्मल माझा सेट आहे आणि फक्त एरिना वेगळे आणि समोर जजेस वेगळे. आणि ह्या वेगळीच भीती असते की बाहेरचे जजेस बघून खूपच हलायला होतं
1: खरं
0: आणि मग काय करायचं कळतच नाही. पण ठीक आहे, हूप होती, मग प्रॅक्टिस केलेली एवढी ताईच्या अंडर, मग झालं, हूपचा सेट वगैरे झाला आणि बाहेर येऊन जो आनंद होतो तो वेगळाच असतो की झालं. पण आम्हाला तिथे फर्स्ट टाइम जाऊन आहे ना हे खरं कळलं की तिकडे आहे ना, म्हणजे जसं सांगितलं मी की न्यूट्रिशियस किंवा त्यांच्यासोबत केवढे फिजिओथेरपिस्ट वगैरे असतात तेवढे आमच्यासोबत नव्हते, इट वॉज जस्ट अस अँड आर कोचेस. तर मग तिथे बाहेरचे खूप सारे लोक होते आणि त्यांच्यासोबत हेल्पर्स पण खूप असतात आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण एवढं भारी होतं. मग मला असं झालं की आमच्याकडे का असं नाहीये,
1: तो म्हणजे अजून आपल्या टीम अजून परिपूर्ण होणं असं तुला महत्वाचं वाटतं की सगळे स्पेशलिस्ट तुमच्या टीम मध्ये असणं हे महत्वाचं आहे आणि रिदमिक जिमनॅस्टिक्स सारख्या खेळाकडे अजून त्या प्रमाणात फोकस नाहीये असं तुझं म्हणणं आहे.
0: हो, आणि म्हणजे थोडंसं आम्ही मागेच होतो, म्हणजे माझी पण रँक 12वी वगैरे होती इन आय डोंट नो किती लोक होते. पण हे जर वर न्यायचं असेल तर हे गरजेचंच आहे ना की असं न्यूट्रिशियस असावं किंवा कोणीतरी वेगळं हेल्पर्स असावं,
1: बाकी प्रोफेशनल्स पण असणं महत्वाचं आहे.
0: बिकॉज जर तिथे त्या क्षणाला काहीतरी झालं आणि कोणी नसेल फिजिओथेरपिस्ट, कोणाचं अँकल ट्विस्ट झालं आणि फिजिओथेरपिस्ट नसेल तर काय करायचं, आणि बाहेरचे हॉस्पिटल्स आर नॉट अफोर्डेबल फॉर अस, आणि मग कसंच करणार ना. सो देअर शुड बी सम गव्हर्नमेंट सपोर्ट आय थिंक.
1: खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात तू कसरत करतेस, या दोन्हीचा समतोल कसा राखतेस?
0: जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली माझ्या आयुष्यात, डिसिप्लिन. बिकॉज आमच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही 1 मिनिट उशिरा आला तर तुम्हाला पनिशमेंट मिळणार, की तुम्ही 6 ट्रेनिंगला 6 नाही आला तर पनिशमेंट मिळणार. सो एक ती गोष्ट महत्वाची होती की डिसिप्लिन. एक तर मोटिवेशन होतं की मला हे जिंकायचंय, कारण की एकदा सीजन चालू झाला ना की असे पाठोपाठ येतात ना कॉम्पिटिशन की काहीच कळत नाही. सो मग तेवढं मोटिवेशन लागतं की मला पुढे जाऊन मला मेडल मिळवायचंय, मला गोल्ड मेडल मिळवायचंय, मला काहीतरी करायचंय आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचंय, एवढंच सगळं असतं. ह्याच्यानंतर पहिले तर डिस्ट्रॅक्शन्स नसतात, कारण का एवढं सगळं चालू असतं की डिस्ट्रॅक्शन्सला वेळच नसतो. सो डिसिप्लिन आणि मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन नसणं हे तिन्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत.
1: आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला कोणी कोणी साथ दिली, किंवा तुझ्या शाळेचा किंवा तुझ्या प्रशिक्षकांचा, त्यांचा सपोर्ट कसा होता तुला?
0: माझे कोचेस तर पहिले, तर मग त्यांना पण माहिती होतं की धावी आहे, म्हणजे मी पण थोडीशी असं अभ्यास साईडला होते, तर मग त्यांना पण माहिती की असं असं होतं, अभ्यास वगैरे महत्वाचा आहे. सो त्यांनी मला तसं सहाय्य केलं की तू अभ्यास पण कर, हे पण कर, तसं टायमिंग वगैरे सगळे अरेंज केली की शाळा, प्रॅक्टिस, परत प्रॅक्टिस आणि अभ्यास, हे सगळं झालेलं अरेंज करून. सो मग त्यांचा पण गायडन्स अप्रतिम होता. जेव्हा जेव्हा मला असं खूप व्हायला लागायचं की नाहीच आता होत आहे माझ्याकडनं, अभ्यास पण हे, मग हे पण कॉम्पिटिशन हे, मग असं झालं की मग ताई येऊन बोलायची माझ्याशी की असं असं कर, मग ते सगळं सॉर्ट होऊन जायचं प्रॉब्लेम. आणि मग जसं मला गायडन्स मिळाला, ऑब्व्हियसली शाळा मला काय, म्हणजे आता मी 5वी ते 10वी गेलेच नाही, पहिले 4 पिरियड मी बघितलेच नाही कोणाची तोंड पहिले 4 पिरियड मध्ये, कारण काय सकाळची प्रॅक्टिस असायची आणि त्याच्यानंतर शाळेला जाणं म्हणजे खूपच त्रासदायक होतं, बिकॉज प्रॅक्टिस नंतर एवढं शरीर दमलेलं असायचं की शाळेत जाऊन ते परत 5 तास बसा हे खूपच हॉरेबल होतं. तर मग तरी

0: ते केलं, शाळेने पण भरपूर सपोर्ट दिला, दहावी असून सुद्धा हे सगळ्याचे एक्झाम्स न देणं परमिशन दिली हे खूप महत्वाचं होतं. आणि प्रिलिमला पण मी जरा घाबरलेले की देतील की नाही परमिशन, कारण काय प्रिलिमच्या वेळेस माझी इंटरनॅशनलची ट्रायल होती आणि बरोबर प्रिलिम पडली. तर आम्ही गेलो मॅमला विचारायला, तर मॅम बोलले जा जा काही टेन्शन घेऊ नका, काय नंतर द्या तुम्ही पेपर आरामात. म्हटलं मॅम ठीक आहे जातो. आणि मग गेलं आणि नशिबाने ती इंटरनॅशनल मिळाली मला.
1: ग्रेट.
0: त्याच्यानंतर शेवटी आई बाबा ऑब्व्हियसली, आता दररोज तर काय आई सगळं डबा वगैरे भरून द्यायची, मग हे करा ते करा, असाइनमेंट लिहायची माझी आई कधी कधी की शाळेत लेट नको सबमिशन करायला परत ओरडतील, आई ते लिहून द्यायची. बाबा काय बाबा ऑफिसला जायच्या आधी दररोज मला क्लासवरनं पिकअप करायचा माझ्या प्रॅक्टिसवरनं आणि मग मला शाळेत सोडायचा आणि मग परत घ्यायला यायचा. आणि कधी कधी काय व्हायचं, एक्स्ट्रा प्रॅक्टिस जायची ना, तर मग जर सहाला प्रॅक्टिस संपणार असेल तर ती जायची 7:30 पर्यंत आणि बाबा थांबायचा बाहेर 2 तास माझी वाट बघत त्याच्या ऑफिस नंतर सुद्धा. सो मग आय एम रिअली ग्लॅड की ते दोघं होते माझ्यासोबत या अख्ख्या जर्नीमध्ये.
1: म्हणजे तुझ्या जर्नीमध्ये इतके सपोर्टिव्ह लोक होते त्याच्यामुळे तू हा पल्ला गाठू शकली आणि तू तुझं बेस्ट देऊन तसे रिझल्ट्स पण मिळवलेस. आपण बघतो की प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनच्या आयुष्यात असे चढ उतार येत असतात, काही चॅलेंजेस येत असतात, तर तुझ्या या प्रवासात काही चॅलेंजेस आले का आणि त्यांना तू ओव्हरकम कसं केलंस?
0: पहिलाच एक मोठा चॅलेंज आलेला. पहिलं मी कधी 2016 जॉईन केलं आणि 2017 माझी पहिली नॅशनल झाली मोहालीमध्ये. त्याच्यात पण आम्हाला गोल्ड मिळालं महाराष्ट्राला, बिकॉज थोडस महाराष्ट्र आहोत आम्ही म्हणून गोल्ड मिळालं आम्हाला त्याच्यात. आणि मग ऑब्व्हियसली 7-8 वर्षाची होते, झाला मला भरपूर आनंद. आता काय म्हणजे मग मी आय थिंक त्याच्यानंतर थोडीशी कमी प्रॅक्टिस केली का काय झालं आय डोंट नो. अंडर 10 माझं पहिलं वर्ष होतं आणि त्याच्यात मी सिलेक्टच नाही झाले स्टेटला. तर मग त्यानंतर जी काय रडारडी झाली घरी येऊन की असंच नाही तसंच नाही मी का नाही झाले असं तसं, म्हणजे त्यानंतर मी गेलेच नाही 3-4 महिने की नाहीच मी सोडून देणार हे. आणि मग त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की आता काय करायचं, अंडर 10 आहे आत्ताशीच आपण रडत बसलो तर काय होईल. मग डोंट नो काहीतरी झालं असेल 3 महिन्यानं, मला रिअली आठवत नाहीये काय झालं. आणि मी 3 महिन्याने जस्ट गेले प्रॅक्टिसला आणि मला झालं की अरे आपण उगीच सोडलेलं. मग मला ते 3 महिन्याचं लॅग परत भरायला लागला, कारण काय काय होतं ना, तुम्ही एक जर प्रॅक्टिस बुडवली ना तर तुम्हाला 2 दिवस अजून लागतील त्याचं जे भरपाई असेल ती करायला. बिकॉज बॉडीला एक पण दिवस रेस्ट मिळाला ना तरी मग ती अशी स्लॉपी होते की काहीच नाही म्हणजे. आणि मग परत पुढच्या दिवशी असं इंजिन स्टार्ट केल्यासारखं असं घाणेरडा आवाज येतो आणि मग सगळं असं परत रिस्टार्ट करायला लागतं. सो मी 3 महिने बुडवलेले, मला त्याच्यासाठी परत बरेच एफर्ट्स करायला लागले. त्याच्यानंतर अंडर 12 पण असं एकदा झालेलं की मुंबईचे स्टेट्स होते आणि मला नाही माहिती काय झालेलं. मे बी माझ्या आई बाबा मी असा परफॉर्मन्स बघत नाहीत आणि मी सांगते बघू नका, बिकॉज मला ते वेगळंच टेन्शन येतं की तुम्ही बघू नका, मला नाही आवडत तुम्ही बघितलेलं. आणि ते हा ना ते आलेले, आय डोंट ब्लेम त्यांच्यावरती असं झालं. पण लाईक ते अंडर 12 पहिलं वर्ष होतं आणि मग मी 5वीत वगैरे का काहीतरी होते आणि मग मी तिथे पण खूप घाण केलं मुंबईमध्ये. अनफॉर्च्युनेटली मला खरंच नव्हतं घाण करायचं पण ते घाण केलं मी. आणि मग तिकडे पण खूप सारी रडारडी झाली, असंच आहे तसंच आहे, मग मला सोडूनच द्यायचंय हे नकोच आहे मला. पण मग त्याच्यानंतर जे काय असं मला मोटिवेशन मिळालं ना की आपण एकदा जर घाण केलंय तर मग ही आपल्याला घाण सुधारायला लागणार आहे. सो मी त्याच्यानंतर अंडर 12 ते दुसरं वर्ष होतं तेव्हा ऍक्च्युली लॉकडाऊन पडलं आणि मग त्या सगळेच कॉम्पिटिशन वगैरे गेले आणि मग ज्युनियर मध्ये मी ठरवलं की नाही आता मी असं घाण नाही करून चालणार, मला काहीतरी तरी करायला लागेल. सो मी त्या बरेच प्रॅक्टिस केली आणि मग मला थोडस अजून मोटिवेशन मिळायला लागलं की आपण हे खरं करूया. नशिबाने माझ्या तरी आयुष्यात काहीच इंजुरी झाले नाहीत, बिकॉज मे बी ते असेल की रेग्युलरली ट्रेनिंग केलं
1: बरोबर
0: किंवा नीट सगळं खाल्लं वगैरे, पण माझ्या तरी कधीच आयुष्यात इंजुरी आले नाही आणि व्हेरी ग्लॅड की तसं नाही झालं. बिकॉज एकदा इंजुरी आली ना की दॅट इज दी वर्स्ट पार्ट. ते मेंटली पण तुम्हाला दुःख होतं, फिजिकली पण ऑलरेडी दुखत असतं आणि मग त्याच्यानंतर इंजुरी नंतर परत येऊन तुम्ही कसं करणार ह्याचं पण विचार येऊन सगळाच त्रास व्हायला लागतो. सो मग ते नशिबाने माझ्या कधी आयुष्यात झालं नाही.
1: सो जो काही सेटबॅक तुझ्या आयुष्यात आला होता तो तू ओव्हरकम केला, काय चुका झाल्यात याच्याकडे तू लक्ष दिलंस आणि त्या सुधारून व्यवस्थित नियमित तू सराव केलास आणि पुढे तुला यश मिळत गेलं. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एका जिमनॅस्टचा दिवस हा कसा असतो, म्हणजे तुझ्या आयुष्यात तू सराव, व्यायाम, आहार, अभ्यास, विश्रांती या सगळ्यांचा समतोल कसा राखलास?
0: खूप मोठा दिवस असतो ऍक्च्युली जिमनॅस्ट लोकांचा, खूपच करायला लागतं. म्हणजे जर शाळेवर पण तुम्ही असं हुशार असाल

0: तर ऑब्व्हियसली म्हणजे करायला सांगतो अभ्यास. आता काही कुठली शाळा सांगत नाही की तुम्ही स्पोर्ट्स आहात, तर भारतात तर सांगतच नाही. तर तुम्ही स्पोर्ट्स करतायत तर नुसतं स्पोर्ट्स करा असं कोणी सांगत नाही. दहावीपर्यंत तरी ते सायन्स मॅथ्स करायलाच लागतं रडून रडून. तर मग काय, सकाळी लोक उठायचं सकाळी 6 वगैरे वाजता, 3 तासाची प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर शाळेत जाऊन बसायचं, देवी पहिले पिरियड बुडवायचे म्हणून 4 तास तिथे बसायचं, मग परत घरी येऊन लगेच जेवण, आजी जे जेवायला देईल ते जेवायचं, आणि मग परत प्रॅक्टिसला जायचं. आणि मग संध्याकाळी आलं की 7:30 वगैरे होयचे, आणि मग त्याच्यानंतर आता विचार करायचा अभ्यास करायचा की नाही, आणि मग तो करायलाच लागायचा बिकॉज होमवर्क वगैरे असायचं. तर ते करायचं मग सगळं, आणि मग झोपायचं, एवढंच होतं. बाकी काहीच केलं नाही मी, कारण 3-4 वर्ष तर काहीच केलं नाही. नुसतं उठायचं, प्रॅक्टिस करायचं, अभ्यास करायचं, परत प्रॅक्टिस झोपायचं, एवढंच केलं. आणि मग विश्रांतीसाठी आम्हाला युजुअली फिजिओथेरपिस्ट असतात, म्हणजे जर काही मसल स्पॅझम वगैरे झाला तर मग तिथे जाऊन तुम्हाला ते मसाज वगैरे करून देतात, आणि मग ते रिलीज वगैरे होतात मसल्स. किंवा आम्हाला एक असं अख्ख्या 7 डेजच्या मध्ये एक कुठला तरी दिवस ऑफ असतो, की तेव्हा थोडस म्हणजे एखादं सेशन ऑफ असतं, मॉर्निंग इव्हनिंग मधलं एक सेशन ऑफ असतं, सो दॅट थोडस बॉडीला रिलॅक्स होईल. आणि मग ते 3-4 तास थोडस फक्त रिलॅक्सेशन मध्ये गेले की बॉडी पण असं थोडस रिकवर होते, की आदल्या वेळी खूपच एक्झॉस्टिंग असेल तर मग 2 ऑफ, म्हणजे थोडस अजून शांत बसायला, काहीच नाही करायचं. मग आईस बाथ वगैरे तर असतातच, त्याने सगळं रिलॅक्स होऊन जायचं.
1: म्हणजे तुला श्वास घ्यायला पण वेळ नसायचा असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण शाळा आणि स्पोर्ट्स दोन्ही तू व्यवस्थितपणे सांभाळस. जेव्हा तू इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करतेस आणि नॅशनल लेवलला खेळतेस, या दोन्ही लेवल्समध्ये तुला तिथे परफॉर्म करताना काय फरक जाणवतो, काय वेगळं वाटतं की त्याच इजने तू व्यवस्थित परफॉर्म करू शकते की प्रेशर जास्ती असतं जेव्हा इंटरनॅशनली परफॉर्म करतेस?
0: मी जेव्हा खरं तर इंटरनॅशनल खेळले ना, तीनही इंटरनॅशनल, मला नाही प्रेशर आहे. मला इंडियात खेळायला जास्ती प्रेशर येतं दॅन बाहेर खेळायला, बिकॉज बाहेर रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये इंडिया तेवढी पुढे नाहीये. सो मग मला माहिती होतं बॅक ऑफ माय माइंड की एवढं काही मिळणार नाहीये. सो माझं थोडंसं ईज मध्ये होते मी, की आता फक्त जाऊन सेट करायचं आहे मला, आणि बाकी काय नाही, तो 1.5 मिनिट फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. पण जेव्हा मी इंडियात खेळते ना, तेव्हा मला प्रेशर खूप फील होतं, कारण काय मला माहिती नसतं, नवीन नवीन प्लेयर्स येतात खेळायला, मला माहिती नसतं की मी सिलेक्ट होईल की नाही, माझा फॉल होईल की नाही. पण जेव्हा मी बाहेर खेळले तेव्हा मला काही वाटलंच नव्हतं की फॉल झाला तरी इट्स ओके, माझी फर्स्ट इंटरनॅशनल आहे, की आपण खरंच इंटरनॅशनलला पोहोचलोय. पण इंडियामध्ये ते होतं की मला इंटरनॅशनलला जायचंय, मग एवढे सगळे लोक आहेत, एवढे सगळे जजेस आहेत, आणि सगळे मला ओळखतात, जरीही मी काही चूक केली तर ते मार्क कापणार आहेत माझे. सो हे मला इंडियात खूप वाटलं की खूप प्रेशर होतं इंडियात.
1: आजकाल म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असतं, पण काही ना काही चॅलेंजेस असतात, कधी सपोर्ट नसतो किंवा काय, तर तू त्यांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगशील?
0: तुम्हाला जर स्पोर्ट्स खरंच आवडत असेल ना, तर तुम्ही खरंच म्हणजे करायलाच पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स जेवढं तुम्हाला शिकवतं ना अबाउट डिसिप्लिन, अबाउट मोटिवेशन, आणि स्पोर्ट्सचा प्रॅक्टिसमध्ये काय होतं माहिती का, एकदा तुम्ही ती गोष्ट करायला लागली ना, कुठलाही स्पोर्ट्स आवत होते त्याच्यावरतीच फोकस असतो. जर मी टेनिस खेळते तर माझ्याकडे बॉल येतोय आणि मी काहीतरी वेगळा विचार करून चालणारच नाही, मला तो बॉल रॅकेटने मारायचाच आहे, हाच विचार येतो डोक्यात. सो मग तेवढं ब्रेनला पण ट्रेनिंग होतं की याच वेळेस हेच करायचं, याच वेळेस तेच करायचं, आणि मग ते सगळा घोटाळा नाही होत डोक्यात की मला हे पण करायचंय, ते पण करायचंय. मग स्पोर्ट्स ऍक्च्युली असं सेग्रिगेट करायला शिकवतं, आणि मेजर पार्ट इज डिसिप्लिन. कितीही तुम्हाला मोटिवेशन असू दे की मी आज प्रॅक्टिसला जाणार, तुम्ही जाल, आणि मग उद्या वाला नाही आता मी दमलो नाही जाणार, हे असं नाही चालणार. हे अभ्यासाबद्दल पण होतं की आज मी अभ्यास करणार, उद्या नाही करणार, पण हे असं नाही चालत ना, ते स्पोर्ट्स डिसिप्लिन शिकवतं. आणि जर तुम्हाला स्पोर्ट्स खरंच करायचं असेल तर तुम्ही तेच करू शकता, बिकॉज जर एक माणूस खूप ऍथलेटिक आहे आणि ही इज ऍक्च्युली डुईंग गुड इन स्पोर्ट्स, जर तुम्ही अभ्यासाला बसवलं की तू चल हे फिजिक्स चे न्युमेरिकल सोडो, तर त्याला ते नाहीच येणार आहे, आणि त्याला ती इच्छा नसल्यामुळे तो करणार पण नाही आहे. पण जर त्याच माणसाला तुम्ही फील्डवरती पाठवलं की जा तू फुटबॉल खेळ, तर तो येईल 4-5 गोल मारून, कारण काय त्याला करायची ती इच्छा आहे आणि त्याच्यात ते पोटेन्शियल आहे. सो आय थिंक की जर तुम्हाला तुमच्या म्हणजे असं टीनेज मध्येच तुम्हाला तुमचं पोटेन्शियल किंवा तुम्हाला कशात खरं इंटरेस्ट आहे हे कळलं, तर तुम्हाला त्या पाथवर जायला ते खूप इझी होतं, पाथ चूज करायला की कुठे जायचं. आणि जर दोन्ही करणार असाल तर दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड, बिकॉज सांगितलं ना स्पोर्ट्स मुळे

0: डिसिप्लिन लागते आणि डिस्ट्रॅक्शन पण खूप कमी होतात बिकॉज वेळच नसतो काही करायला. सो मग ते स्पोर्ट्समुळे दोन्ही ऍक्च्युली मॅनेज करता येतं. म्हणजे हे खरंच आहे, स्पोर्ट्स करा, म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. बॉडी फिट ठेवायला ते उत्तम आहे, ब्रेन फंक्शनिंगसाठी ते चांगलं आहे. पण आपल्या इथे काय प्रॉब्लेम होतो माहिती का, आपल्या शाळा किंवा आपली अख्खी सिस्टीम इज ओनली बेस्ड की माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, ह्याच्यातच लोकांना प्राऊड फिलिंग आहे जास्ती पेरेंट्सला. पण जर माझा मुलगा इंटरनॅशनल प्लेअर आहे, माझा मुलगा इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे, तर ते पण सेम लेवलला अचीवमेंट आहे हे कळत नाही.
1: तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळाडू.
0: बाहेरच्या कंट्रीज मध्ये पण स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळते, आपल्या इथे ती मिळतच नाही. जर स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळायला लागली तर केवढं ब्रिलियंट होईल. म्हणजे थोडस सपोर्ट मिळेल स्पोर्ट्स पीपलला, बिकॉज जे लोक रिटायर होतात किंवा काय करायचं म्हणजे ते कोचिंग करतात, जजिंग करतात, दॅट इज वेल अँड गुड. पण लाईक गव्हर्नमेंटने किंवा अजून लोकांनी जर स्पोर्ट्स जरासं पुढे ढकललं तर मग ते थोडंसं बेटर होईल आणि मग लोकांना पण त्याच्यात अपॉर्च्युनिटीज मिळतील जास्ती आहेत.
1: तू आता जसं म्हणालीस तसं सिस्टम मध्ये पण काही लूप होल्स आहेत की ज्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ती लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये एखाद्या कुठल्याही स्पोर्टमध्ये राधर. तर तुला काय वाटतं की कुठले गॅप्स आहेत, की कुठल्या गोष्टी अजून सुधारण्याची गरज आहे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून?
0: आय थिंक आता जर कोणीतरी आहे मिडल क्लास फॅमिलीकडनं तर मग त्याचं झालं सिलेक्शन कुठेतरी आणि त्याच्याकडे पैसेच नसतील जायला तर तो कसा जाईल? आता सगळे लोक नुसतं क्रिकेट क्रिकेट फुटबॉल हे सगळं हाईप केलंय, म्हणजे अग्री की ते पण रिझल्ट देतात किंवा हे असतं पण अग्रिएबल आहे की ते तुम्ही त्याला सपोर्ट करता. पण लाईक ह्या सगळ्यात आहे ना हे जे साधे साधे स्पोर्ट्स आहेत, जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, टेनिस, हे सगळे असे स्किप होऊन जातात आणि मग ह्यांना काही मिळतच नाही की वाव काहीतरी हे करतायत ऍक्च्युली किंवा हे इंटरनॅशनल खेळतायत, ह्यांना काही मिळतच नाही. आणि स्कॉलरशिप मिळायला गेलं तर इझिली कोणालाच नाही मिळत. आणि प्रॉब्लेम असा होतो की मिडल क्लास लोकांकडे दे हॅव मनी टू गो आउट आणि प्ले, बट लाईक एव्हरी टाइम जर सिलेक्ट झाला तर एव्हरी टाइम 3 लाख घालवणं इज नॉट इझी फॉर लाईक एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी. सो आय थिंक की जर स्कॉलरशिप जर गव्हर्नमेंटने दिल्या किंवा हे जे सगळे खालचे जे स्पोर्ट्स आहेत नॉट रेकॉग्नाइज्ड येत, हे सगळ्या स्पोर्ट्सला जर त्याने ऍक्च्युली प्रोत्साहित केलं किंवा असे वेगवेगळे कॉम्पिटिशन कंडक्ट केले फॉर दी स्पोर्ट्स तर मग ते थोडंसं आय थिंक लोकांपर्यंत पोहोचतील की असे असे स्पोर्ट्स आहेत आणि ह्याच्यात खरंच काहीतरी करतायत लोक.
1: जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांना तू काय संदेश देशील किंवा ज्यांना स्पोर्ट्स आणि त्यांची नोकरी किंवा अभ्यास हे दोन्ही सांभाळून पुढे जायचंय अशा लोकांना तू काय सांगशील?
0: इच्छा असेल तर सगळं करता येतं, इच्छा आणि मोटिवेशन असेल तर खरंच सगळं करता येतं.
1: खूप खूप धन्यवाद तू आज नॅशनल स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने युववाणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि तुझ्या प्रवासाविषयी तू खूप गोष्टी सांगितल्या, तुझे एक्सपिरियन्सेस कसे होते आणि कशा प्रकारे तू तुझ्या चॅलेंजेसवरती मात करून पुढे गेलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वृषाली.
0: थँक्यू.
1: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या आजच्या या संवादातून वृषाली गाडगीळ हिच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेतला. खेळ म्हणजे फक्त केवळ पदकं जिंकणं नव्हे तर स्वतःला सतत घडवत राहण्याची, आव्हानांना सामोरं जाण्याची आणि प्रत्येक अनुभवातून पुढे शिकत जाण्याची एक जीवनशैली आहे हे आज वृषालीच्या प्रवासातून स्पष्टपणे जाणवतं. युववाणीच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com अर्थात yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजतायत. ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

संध्याकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार आनंद घन.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं हे गीत होतं एक होता विदूषक या चित्रपटातलं. गीतरचना नाधो महानोर यांची आणि संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार.

0: बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: नायकं हॉकी प्रवीणं मेजर ध्यानचन्दवर्यं संस्मर्तुं तस्य जन्मजयन्त्याम् अद्य समग्रे देशे राष्ट्रिय क्रीडा दिवसः सौल्लासेन आयोज्यते। एषः दिवसः भारतस्य समृद्धं क्रीडा वैभवं दर्शयति, जनसामान्यं च स्वदैनिक जीवनस्य नियमित भागरूपेण क्रीडाः अंगीकर्तुं प्रेरयति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी मेजर ध्यानचंदवर्याय भावांजलिं समर्पयन् अवदत् यत् हॉकी क्षेत्रे तस्य अतुलनीयं योगदानं सर्वदा राष्ट्राय प्रेरणास्रोतः स्थापयिष्यति। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी।
2: श्रोतेहो नमस्कार। संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकणार आहोत। शीर्षक आहे विश्वसंचारी गीता।
3: श्रीमद भगवद्गीता हा प्राचीन भारतीयांच्या प्रज्ञा प्रतिभेचा कलशाध्याय असणारा महान ग्रंथ आहे। हा ग्रंथ मुळातच विश्वसंचारी होण्याच्या अंगभूत सामर्थ्याने सुसंपन्न आहे। हे या ग्रंथाचे अंगभूत सामर्थ्य तिहेरी पैलूंचे आहे। ते ऐतिहासिक महत्वाचे आहे, तसेच तात्विक सखोलतेचे आहे आणि परिणाम प्रेरकतेचेही आहे। इथे आपण हेही लक्षात घ्यावे की आपण भगवद्गीता असे नामाभिधान नेहमी उच्चारतो, पण ते या महान ग्रंथाचे पूर्ण नाव नाही। ते नामैक देश आहे। प्राचीन काळी भारतवर्षात जन्मलेल्या वैदिक तत्वचिंतनाचे सार आहे। ती उदार मतवादी धर्म संकल्पना आहे। गीतोक्त तत्वज्ञान म्हणजे वैदिक विश्वात्मभावाचे मानव कल्याणकारी दर्शन आहे। आपण गत इतिहासाचा मागोवा घेऊ लागलो तर ताम्रपट, शिलालेख, नाणी, भांडी, मृत प्राण्यांचे अवशेष इत्यादी उपयुक्त साधनांपेक्षाही वाङ्मयरूपी साधन हे सर्वाधिक महत्वाचे आहे हे लक्षात येते। अशा प्राचीनतम वेद वाङ्मयात जे अंतर्गत धर्मचिंतन बीज रूपाने होते, त्याचाच फुलता बहरता वृक्ष उपनिषद वाङ्मयात होत गेला आणि त्यालाच श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य आणि मधुर असे फळ प्राप्त झाले। ही घटना आजच्या मागे किमान 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात आली। म्हणजे ही गोष्ट समग्र विश्वाच्या दृष्टीने केवढी ऐतिहासिक महत्वाची आहे, केवढी प्राचीनत्वाची पुण्याई प्राप्त केलेली आहे। अशा या संदर्भाची साक्ष आपल्याकडच्या परंपरागत आणि सर्वप्रिय अशा एका संस्कृत श्लोकानेही दिली आहे। तो रूपकाश्रयी श्लोक असा, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। अशा या प्रेमळ प्रसन्न आणि प्रसाद स्वरूप गीतारूपी अमृतात विश्वसंचारी होण्यासाठी लागणारी तात्विक सखोलताही ओतप्रोत भरून उरली आहे। हे तत्वचिंतन बिल्वदली आहे। म्हणजे असे की वैदिक विश्वात्मभाव, उदात्त मानवधर्म आणि निष्काम कर्मयोग हे गीतोक्त तत्वज्ञानाचे त्रिदल आहे आणि हा वारसा प्राचीन भारतीय ऋषी प्रणित ब्रह्मविद्येचा आहे। या ब्रह्मविद्येच्याही सप्त प्रणाली आहेत आणि त्यांचा गाभा गीतोक्त तत्व विचारात अवतरला आहे। त्या सप्त धारा अशा, वेद वाङ्मयातील उपासना प्रणाली, यज्ञ मार्गी ग्रंथातील कर्म मीमांसा, उपनिषदांचे आत्मज्ञान, कपिल मुनींचे सांख्यशास्त्र, काया

मानस संयमकारी योगशास्त्र तसेच समाज नियामक स्मृतीधर्मशास्त्र आणि पद वाक्य प्रमाण मीमांसाकारी चिंतनशास्त्र या अशा सप्त प्रणालींच्या ब्रह्मविद्येचे म्हणजे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आपणाला लाभलेले आशय सखोल नवनीत आहे. भगवद्गीतोपनिषदात ते अवतरले आहे. आणि विशेष गोष्ट अशी की भगवद्गीतेतील हे सर्वात महत्वाचे योगशास्त्र दुसरीकडे प्रयोगशास्त्रही विसरत नाही. ते ब्रह्मविद्येचे व्यावहारिक उपयोजनही सांगते. म्हणजेच आत्मचिंतनाला कर्तव्य सिद्धांताचीही जोड देते. तत्व सखोल आत्मचिंतनाची सर्वतोपरी महत्वाची सूत्रे सांगूनही आसक्तिरहित

म्हणजेच आत्मचिंतनाला कर्तव्य सिद्धांताचीही जोड देते. तत्व सखोल आत्मचिंतनाची सर्वतोपरी महत्वाची सूत्रे सांगूनही आसक्तिरहित कर्मयोगाचा आग्रह धरते. असा हा गीता संदेश अतिशय महत्वाचा आहे. तो आत्मवस्तूची अखंडता आणि अमरता सांगतो, मानव देहस्थितीची तुलनेने गौणता सांगतो आणि मानव मात्रासाठी स्वकर्तव्य धर्माची अपरिहार्यताही सांगतो. असा हा प्राचीनतम आणि लोकहितकारी गीता संदेश अवघे मानवी जीवनच आनंदमय आणि कृतार्थ करण्याचा तत्वज्ञान शुद्ध मार्ग दाखवितो. वानगी दाखल बोलायचे तर हा मार्ग भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात नेमकेपणाने सांगितला गेला आहे. तो असा, यतः प्रवृत्तिर्भूतानाम येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः. असा हा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मपर धर्म म्हणजेच प्रयत्नशील मानव धर्म हाच भगवद्गीतेचा गाभा आहे, प्राण आहे. म्हणूनच तिच्यात विश्वसंचारी होण्याचे अंगभूत असे तात्विक वैभवशाली सामर्थ्य आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. अशी ही भगवद्गीता परिणामस्वरूपी विश्वसंचारी झाली नसती तरच नवल होते. तिच्यातील या अंगभूत सामर्थ्याने सूर्यबिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे या न्यायाने भगवद्गीतेने सारे विश्वच उजळून टाकले आहे, प्रकाशमान केले आहे. असे दिसते की आपल्या भारतवर्षातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आणि अखिल विश्वातील सर्व प्रमुख भाषांच्या मध्ये भगवद्गीतेची भाषांतरे झाली आहेत, अनुवाद झाले आहेत आणि तिच्यावर संस्कृत भाषेसह देशी आणि विदेशी भाषातून वेळोवेळी भाष्य ग्रंथही लिहिले गेले आहेत. आणि या सर्व ग्रंथ संपदेच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्याही निघाल्या आहेत. भगवद्गीतेचे पाश्चिमात्य अभ्यासक प्राध्यापक आर सी झीनर यांनी आपल्या गिफोर्ड लेक्चर्स या पुस्तकात इ.स. 1970 मध्ये म्हटलं आहे की भगवद्गीता या भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथाची जगातील 75 इतक्या मुख्य भाषांमध्ये आणि अंदाजे 2000 अधिक इतकी भाषांतरे झालेली आहेत. हा संदर्भ भगवद्गीतेच्या विश्वसंचारित्वाची देदीप्यमान खूण आहे. इथे एक आठवण सांगण्यासारखी आहे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापकांनी एकदा विश्वधर्माची शिकवण देण्यासाठी कोणते पाठ्यपुस्तक असावे यासंबंधी विचारविनिमय केला. त्यावेळी विश्वधर्म शिकविणारा एकमेव ग्रंथ म्हणून भगवद्गीतेचा उल्लेख केला गेला. भगवद्गीतेचा भारतवर्षातील देशी भाषेतील पहिला अनुवाद हा मराठी भाषेतील आहे आणि तो इ.स. 1290 मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. तीच भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी होय. त्यानंतर व्रजभाषेत इ.स. 1320 मध्ये तर मल्याळम भाषेत इ.स. 1400 मध्ये भगवद्गीतेचे अनुवाद झाले. त्यानंतरच्या कालखंडात सर्व देशी भाषांमध्ये भगवद्गीतेची भाषांतरे होत गेली. असेही लक्षात येते की इ.स. 1582 मध्ये अकबर बादशाह यांनी आपल्या दरबारातील लेखक बदायू यांच्या करवी रश्मनामा नावाचा ग्रंथ लिहून घेतला. यात संस्कृत भाषेतील महाभारत ग्रंथाचे पर्शियन भाषेत अनुवाद करवलेला आहे. या ग्रंथात भगवद्गीतेचे पर्शियन भाषांतर आले आहे. यानंतरचे उल्लेख करायचे तर दारा शुकोह यांचे इ.स. 1656 मधील तसेच अबू फजल यांनी केलेले अशी महत्वाची पर्शियन भाषा

0: अंतरे प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे अरेबिक भाषेतील इसवी सन 1630 मधील अल बेरुनी यांचे भाषांतर अत्यंत महत्वाचे आहे. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्व संचार पाहताना लक्षात येते की विदेशी भाषांपैकी इंग्रजी भाषेमध्ये भगवद्गीतेचे भाषांतर प्रथम 30 मे 1875 लंडन येथे प्रसिद्ध झाले. वॉरन हेस्टिंग्स यांच्या प्रोत्साहनाने, विल्यम जोन्स यांच्या मार्गदर्शनाने चार्ल्स विल्किन्स यांनी हे इंग्रजी भाषांतर केले. चार्ल्स हे ईस्ट इंडिया कंपनीचे ग्रंथपाल होते. या भाषांतरामुळे भगवद्गीतेचा आधुनिक विश्व संचाराचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. अर्थात त्याच्याही पूर्वी भगवद्गीतेचे इसवी सन 1802 मध्ये ग्रीक आणि जर्मन भाषांतर, तसेच इसवी सन 1820 मध्ये लॅटिन भाषांतर आणि इसवी सन 1861 मध्ये डच भाषांतर अस्तित्वात आलेले होतेच. मात्र इसवी सन 1875 इंग्रजी भाषांतराने पाश्चिमात्य जगातील अन्य भाषातील भाषांतरकर्त्यांना अधिक उपयुक्त असा आधार गवसला. आज इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात येते की जगातील अन्यान्य भाषांमध्ये भगवद्गीतेचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. त्यात पश्चिमेकडील देशांपैकी इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, स्वीडिश, डॅनिश, पोलिश, नॉर्वेजियन, इटालियन, रोमानियन, जॉर्जियन, हंगेरियन इत्यादी अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच रशियन, चिनी, जपानी, बालिनीज, जवानीज, थाई इत्यादी भाषांतरही लक्षवेधी आहेत. अशा तऱ्हेचा श्रीमद भगवद्गीतेचा विश्व संचार हा खरोखरच लक्षणीय आहे आणि तेवढाच महनीय आहे. अशा या विश्व संचाराबाबतची अलीकडची म्हणजे सप्टेंबर 2014 मधली एक घटना ही उद्धृत करण्यासारखी आहे. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शायर अनवर जलालपुरी यांनी भगवद्गीतेचा उर्दू फारसी मध्ये काव्यानुवाद केला आहे. त्यांनी गीतेतील 700 श्लोकांचे रूपांतर 1761 उर्दू शेर लिहून केले आहे. जलालपुरी यांनी हा अनुवाद उर्दू फारसी लिपीसह देवनागरी लिपीतही प्रसिद्ध केला आहे. भगवद्गीतेतील कर्मयोगाचा संदेश सांगताना शायर म्हणतात, अमल जिसमें फल की भी ख्वाहिश न हो, अमल जिसकी कोई नुमानिश न हो. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्व संचार हा त्रिविक्रमाची आठवण करून देणारा आहे. भुवन तले भगवद्गीता सदैव राजते विराजते हे खरे आहे आणि तत्वचिंतनाच्या दृष्टीने गीता संदेशे विश्वम भवत्येक नीडम याचीही खात्री आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकलं. शीर्षक होतं विश्वसंचारी गीता. यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन.
2: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे विजयताम सा भारतमाता. भारतमातेचं गुणगान या कवितेमध्ये केलेलं आहे. विश्व वंदिता विश्व मंगला सुरनर वर पूजिता विजयताम सा भारतमाता. श्रौतम ज्ञानम भाव गभीरम रामायणमपि सुधा सुमधुरम महाभारतम नितांत रुचिरम यत्र राजते पुरातनीयम दिव्या वाक् सरिता विजयताम सा भारतमाता. पुराण विहितः कुराण निहितः बुद्धवर्णितो जिनेन्द्र कथितः

0: व्यासाय तस्मै परब्रह्मरूपस्तथा निर्गुणोऽपि भुवं दुष्कृतो हन्तुमायाति रामः यं रामभक्तिस्फुटा येन चक्रे नमः स्वामिने रामदासाय तस्मै भृशं वैरिभिस्तर्जितो भ्रंशितश्च जनसत्त्वहीनो भवद्वीततेजाः बलोपासना प्रेरिता येन सद्यो नमः स्वामिने रामदासाय तस्मै अबोधान्धकारं जनानां निहन्तुं कृतं येन रम्यं मनोबोधकाव्यं तथा दासबोधाह्वयं ग्रंथरत्नं नमः स्वामिने रामदासाय तस्मै प्रयत्नः प्रबोधस्तथा प्रत्ययश्च त्रिसूत्रीजनोद्धारहेतोः प्रणीता कृतार्थी कृता मातृभुर्येन सत्यं नमः स्वामिने रामदासाय तस्मै पुरा मन्त्रदाता वसिष्ठस्वरूपे ततो विष्णुगुप्तो भवन्मौर्यकाले जनिं यश्च लेभे समर्थस्वरूपे नमः स्वामिने रामदासाय तस्मै नमो ज्ञानिने ज्ञानयोगाश्रिताय नमो योगिने कर्मयोगाश्रिताय नमस्त्यागिने भक्तियोगाश्रिताय नमः स्वामिने रामदासाय तस्मै नमः स्वामिने रामदासाय तस्मै। माझी यानंतरची कविता श्री तुकाराम महाराज अशी आहे। आश्रित्य येन सुकरं खलु भक्तिमार्गं वेदांत वेद निहितं विवृतं रहस्यं इन्द्रायणीन विदधौ यदभङ्गभङ्गं सोयं तुकाजयति भागवतो महात्मा। यो विरचितवान् अभङ्गवाणीं बहुजनहितकामः वन्द्यते सैष तुकारामः वन्द्यते सैष तुकारामः। अभंग रूपो रम्यो रुचिरः यत् सारस्वत महासागरः सर्वेषां उपकारको जनानां आगम निगमै समः वन्द्यते सैष तुकारामः। भक्ति पताका येनो नमिता विहरति गगनांगणं प्रयाता विठ्ठल विठ्ठल इति यन्मन्त्रो मोक्षकरः परमः वन्द्यते सैष तुकारामः। वेदपुराणै सदा कीर्तितः वेदान्तैरपि पुरा वर्णितः येन जनानां कृते च विवृतो ज्ञानराशिरनुपमः वन्द्यते सैष तुकारामः। श्री ज्ञानेश्वर विरचित मूलः येन विभूषित विशालचूलः दृढतां नीतो लोकमंगलो भागवतो धर्मः वन्द्यते सैष तुकारामः। यो विरचितवान् अभंगवाणीं बहुजनहितकामः वन्द्यते सैष तुकारामः वन्द्यते सैष तुकारामः।
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन ऐकलत आणि याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आमच्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. यानंतर ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
5: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
7: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजामस्तीही करतो.
6: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
5: आपुलकी आदरात
6: प्रत्येक मंगळवारी
7: दुपारी 12
5: वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
7: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आम्ही प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा। पीक

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताशकंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि एफएसएसएआयकडून एव्हरेस्ट आणि एलजीच्या कंपाऊंड हिंगावर बंदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियायोव्ह यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटींमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं इत्यादी मागण्या सरकारनं मान्य केल्या. यानंतर आज हे विद्यार्थी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळा 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार जात प्रमाणपत्र द्यावी, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद, सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे परतावे द्यावेत.

सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू कराव्यात इत्यादी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या. उपोषणस्थळी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सरायटी इथं मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करायचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट आणि हायली स्वीटन्ड बेव्हरेज असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. FSSAI एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी लादली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30 ते 40% कमी होतं तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगांमध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगाच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून परत घ्यावीत असा सल्लाही प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. मुंबईतल्या MCA क्लबच्या परिसरातल्या 5 उपाहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं अन्न आणि औषध प्रशासन FDA आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. FDA अधिकारी व्यावहारिक पद्धतीनं काम न करता अनावश्यक बारकाव्यांवर भर देत आहेत असं मत प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं नोंदवलं आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर आदेश द्यायचा इशारा दिला. त्यानंतर FDA ही भूमिका घेतली. ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करायला न्यायालयानं परवानगी दिली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDA आज मागे घेतला. FDA मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीनं कारभार केल्याचे ताशेरे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं ओढले. सिप्लाच्या या उत्पादन केंद्रात रिॲक्टिन प्लस या गोळ्यांचं पॅकेजिंग, साठवण आणि या गोळ्या परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यानं काल FDA ही कारवाई केली होती. आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधल्या सद्यस्थितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सरायटीमध्ये पुन्हा

0: बेमुदत उपोषणावर आणि एफएसएसएआय कडून एव्हरेस्ट आणि एलजी कंपच्या कंपाऊंडिंगावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीडी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 24 सेकंद झाली आहेत. ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं अद्वितीय कौशल्य आणि प्रेरणादायी योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांच्या कामगिरीत झालेली सुधारणा, त्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन, शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या खेळाडूंना केलेलं मार्गदर्शन, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढ निश्चय यामुळे देशाची मान अभिमानानं उंचावते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे भारताच्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची कामगिरी उंचावल्याचं दिसून आलं आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
1: साथियों, मैंने इस 15 अगस्त को लाल किले से भारत का स्पोर्ट्स विजन देश के सामने रखा. जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना, परिवार का खिलना और देश का गौरव बढ़ाना. साथियों, जब कोई खिलाड़ी सफल होता है तो वो सफलता केवल उसकी नहीं होती, उसकी सफलता से उसके परिवार की पहचान बनती है, प्रतिष्ठा बढ़ती है. जिस स्कूल और कॉलेज में वो पढ़ा उसकी प्रतिष्ठा बढ़ती है, उसके जिले और राज्य की पहचान और मजबूत होती है. यानी दुनिया उस खिलाड़ी के नाम से उस शहर या राज्य को पहचानने लगता है. और जब ऐसी अनेक सफलताओं को लेकर कोई क्षेत्र ग्लोबल स्पोर्ट्स मैप पर चमकता है तो दुनिया का उस शहर को देखने का नजरिया भी बदल जाता है.
0: श्रोते हो, देशभरात दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अशा काही विद्यार्थ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेलं मनोगत आता ऐकूया.
2: माझं नाव राकेश श्रीनिवास लणगुरे. विकसित युवा भारत कनेक्ट प्रोग्राम खेलो भारत साठी मी प्रोग्राम ले अटेंड केलो आहो. या प्रोग्राम मध्ये मला खेळांबद्दल आणि जे काही नॅशनल किंवा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे खेळांबद्दल माहिती मिळाली आणि तिथं अनेक नॅशनल प्लेयर्सचे सोबत आमची संवाद साधला होता. पुन्हा आम्ही त्यांच्यासोबत बहुत काही संवाद साधलो. त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्या नॅशनल पर्यंत प्रवास कसा असेल आणि त्यांची प्रोसेस काय ते सगळे जाणून घेण्यासाठी आम्हाला मिळालं. आणि पंतप्रधान मोदी सर यांच्यासोबत पण आम्ही लाईव्ह कॉन्फरन्स बघितली
3: आहे. आदित्य देशकर, त्यांनी मोटिवेट केलंय ऍथलीटला. जे युवा आहेत त्यांना मोटिवेट केलंय की खेळा, समोर जा. पण जे आता मेडल पर्यंत नाही तर एक आयुष्य बनवण्यापर्यंत स्पोर्ट्स कामात येतो हे त्यांनी सांगितलंय. मार्गदर्शन केली आहे लाईव्ह मुळे. मी याआधी पार्टिसिपेट केलंय जॅव्हलिन थ्रो मध्ये. स्पोर्ट्स मध्ये देखील ग्रामीण भागातलं त्यांना आहे की मी एकच म्हणणार की जे फॅसिलिटीज आहेत त्या डिव्हिजन लेवल की जे मेट्रो सिटी आहेत त्यांना न मिळून डिस्ट्रिक्ट लेवलला पण मिळावे, सगळ्या गोंदियाला पण मिळावे.
4: निमंत्रित करण्यात आले आहे राजधर्मराव सायन्स कॉलेजमध्ये. तर आपली जो मेन प्रोग्राम होता तर त्या प्रोग्रामाचा विषय विकसित भारत युवा कनेक्शन प्रोग्राम. या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले. तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला. तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच म्हटल्यात गेली आहे त्यांनी आपल्याला. तर त्या मोटिवेशन

0: नुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिक मध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं असं त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी आणि त्याच ह्याच्यात आम्ही पण स्वतः मी स्वतः जयशमला प्रॅक्टिस करणार अशी माहिती.
1: श्रोते हो, केंद्र आणि राज्य सरकार यांनी देशातल्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा धोरण यांसारख्या महत्वाच्या योजना राबवल्या. यामुळे भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावली आहे. याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: मला असं वाटतं की केंद्र शासनाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे क्रीडा क्षेत्रासाठी आणि हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा त्यांनी पावले उचललेली आहेत. जगातील अनेक देश, आपण दरवेळेला आपली तुलना चीन बरोबर करतो, परंतु चीनपेक्षाही वेगवेगळे छोटे मोठे देश आपल्या खूप पुढे निघून गेले, कारण क्रीडा क्षेत्राला कधी प्राधान्य मिळालं नव्हतं ना तरतूद झाली होती आणि ती आता झालेली दिसते. आणि त्यामुळे खेलो इंडिया किंवा नॅशनल स्पोर्ट्स कोडचं, नॅशनल स्पोर्ट्स लॉ होणं म्हणजे कायद्यामध्ये रुपांतर होणं, अशा प्रकारचे ठोस पावले उचललेली आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल, महाराष्ट्राला होईल, देशाला होईल. कारण तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर नीट बघाल किंवा जागतिक स्तरावर नीट बघाल तर आपल्या मते आफ्रिकन लोक सर्वात स्ट्रॉंग आणि नैसर्गिक गुण संपन्न अशी आपल्याला वाटतात. तुम्ही जर नीट बघाल तर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी जी लोक आहेत ते जे देश आहेत ज्या देशांमध्ये गुणवत्तेपेक्षा क्रीडा संस्कृतीला महत्व दिलं गेलं आणि त्या क्रीडा संस्कृतीमधून पुढे आलेलं जे काय गुणवत्ता आहे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. नुकताच झालेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तेच दिसून आलं. अगदी फ्रान्सची आपण उदाहरण घेऊ की फ्रान्समध्ये नावाला एक गोरा म्हणजे फ्रेंच ओरिजिनल युरोपियन माणूस होता, बाकी सर्व आफ्रिकन डिसेंडंट्स होते आणि त्याच्या बाबतीत फार मोठा वादही झाला. परंतु तुम्ही नीट बघाल हेच आफ्रिकन आफ्रिकेमधून पुढे आलेले नव्हते. हे आफ्रिकन जेव्हा ते युरोपच्या भूमीवर आले, युरोप भूमीवरील जी क्रीडा संस्कृती आहे त्या संस्कृतीतून ती पुढे आलेली मंडळी होती. त्यातून आपल्याला हे सर्व जी दोन उदाहरणं दिली ती क्रीडा संस्कृती ही जास्त महत्वाची आहे आणि ते सुद्धा मला वाटतं आता शासनाने त्याची जाणीव झालेली आहे.
1: श्रोते हो, काही निवडक क्रीडा प्रकार सोडले तर असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत सहभागी होत नाही मात्र इतर देश त्यात पदक जिंकताना दिसून येतात. यात आपण मागे का आहोत तसंच आज स्क्रीन पेक्षा क्रीडा केंद्रांना अधिक महत्व देण्याची गरज आहे याविषयी बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी म्हणाले.
2: आज कोडचा लॉ झालेला आहे म्हणजे कायदा झालेला आहे. आता कोड राहिला नाही, कोड हे त्याला म्हणता येईल की बाबा एक प्रकारची गाईडलाईन होती. लॉ हा कायदा आहे म्हणजे तो पाळावाच लागेल आणि मला वाटतं या लॉ होण्यामुळे येत्या काही वर्षात आपल्याला अत्यंत असे सकारात्मक बदल क्रीडा क्षेत्रामध्ये आढळून येतील. आणि मग हा जो विषय आहे की अनेक ठिकाणी आपलं अत्यंत वाईट असं प्रदर्शन आहे अनेक खेळांमध्ये आपल्याकडे ते खेळही रुजलेले नाहीत. जर खेळच रुजलेले नाही तर खेळाडू कुठून होणार आणि मग ते खेळाडू पोहोचणार कसे आंतरराष्ट्रीय स्तरावर? म्हणजे जशा मगाशी मी बोलल्याप्रमाणे जे चीनकडून अनुकरण करायला हवं त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी त्यांचा जो म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक गावापर्यंत साधन सुविधा मिळायला हव्यात त्यासाठीची बांधणी केली आणि मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आले. आपल्याला 1948 साली स्वातंत्र्य मिळालं, चीनला 1948 ते जपानपासून स्वतंत्र झाले. आपण 48 ऑलिम्पिकमध्ये एक मेडल मिळवलं खाशाबा जाधवांच्या मेहनतीने, एक ब्रॉन्झ म्हणजे जे वैयक्तिक मेडल आहे, आणि हॉकीमध्ये आपलं गोल्ड होतं. त्यानंतर आपण पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपलं हॉकीचंही मेडल गेलं आणि वैयक्तिक मेडलही मिळालं नाही आणि मग पुढे फार अधोगतीच झाली आणि आपण अगदी 1980 साल उजाडावं लागलं आपल्याला पुन्हा सुवर्ण पदक मिळवायला मॉस्को ऑलिम्पिकमध्ये. मला मजा अशी सांगतो की 48 ते 80 चीन ऑलिम्पिकमध्ये आलाच नाही. चीन आपल्या घरात तयारी करत होता. 84 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चीन प्रथम सहभागी झाला आणि तुम्हाला जे आश्चर्य वाटेल की जगामध्ये 2 नंबरच्या पदक विजेत्या यादीत 2 नंबरवर जाऊन बसला. तयारीमध्ये त्यांनी एवढा वेळ घालवला, त्यांची क्रीडा संस्कृती बांधण्यामध्ये एवढा ते वेळ घालवला की त्यातून त्यांनी आज त्याच्यानंतर असलेल्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये अत्यंत चांगलं परफॉर्मन्स त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं कामगिरी अत्यंत चांगली आहे. नेहमीच ते टॉप 10 किंवा टॉप 5 देशांमध्ये असतात आणि अजूनही आपण 6-7 मेडल्सच्या पुढे जाऊ शकलेलो नाहीये. तर हे सगळं विचाराचा विषय आहे, आपण याबाबतीत विचार करायला

0: हो चांगलं ते घ्यायला हवं, नको ते सोडायला हवं. आणि एका नव्या उमेदीने आजचा जो दिवस आहे राष्ट्रीय क्रीडा दिन हा फक्त एक उत्सव न करता एक नवीन निश्चय दिन व्हावा आणि त्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत असे मला वाटतं. हल्लीची पुढची पिढी कशाला सर्वच जण सर्वच समाज रात्री झोपायच्या आधी मोबाईलवर असतो आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल बघतो, यातून मुक्ती मिळवणं हे फार महत्वाचं आहे आपल्या सर्वांच्या तब्येतीसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी. हाच मुद्दा त्यांनी मांडून दाखवला की बाबा तुमची स्क्रीन मध्ये अडकून न राहता, म्हणजे नुसतं मोबाईल किंवा कम्प्युटर समोर न अडकून राहता तुम्ही क्रीडा केंद्रांकडे आकृष्ट झाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी झाला पाहिजे, क्रीडा प्रकारांमध्ये तुमचा सहभाग असायला पाहिजे, सुदृढ असा भारतीय असायला हवा, भारतीय माणूस भारतीय समाज हा सुदृढ असायला त्याला क्रीडा क्षेत्रांमध्ये उचला गेला पाहिजे, तो क्रीडा प्रकारांमध्ये गुंतला गेला पाहिजे. एखाद्या स्क्रीन मध्ये म्हणजे तो मोबाईलचा असू दे किंवा व्हिडिओचा, त्यापेक्षा त्याने तिथे येणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, विशेष क्रीडा विद्यापीठांसह अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीला केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेलं प्रोत्साहन हे 21व्या शतकातलं आधुनिक क्रीडा व्यवस्था उभी करण्याचं महत्वाचं पाऊल ठरलं आहे. क्रीडा विज्ञान प्रशिक्षण आणि प्रशिक्षक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंची पारख करण्यापासून ते त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक स्तरावर पाठबळ मिळणं सुलभ होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
5: सहज संवाद.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍप वर.
3: श्रोते हो, वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम.

0: किसान वाणी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. रश्मी कुंभारचा
1: आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमात कृषी संवाद अंतर्गत प्रगतशील शेतकरी सागर माने यांची नर्सरी व्यवस्थापन याविषयी डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
0: मंडळी, ही मुलाखत तर आपण ऐकणार आहोतच, पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29, 30 व 31 ऑगस्ट आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 74%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 29, 30 व 31 ऑगस्ट रोजी आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 87%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 67%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 29, 30 व 31 ऑगस्ट आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 78 ते 80%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. म्हशी, गायी, शेळ्या व मेंढ्या यांमध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने

0: निर्जंत निर्मूलन करून घ्यावे. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.
2: अरे सुन तो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन.

0: अरे सुन तो,
1: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को।
0: किसको?
1: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं।
0: अच्छा ये बात है?
1: हाँ, क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
0: अब तो झट से बात हो जाती है।
1: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है। और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
1: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
0: हाँ।
1: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
3: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें, किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
4: मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे कृषी संवादची, आणि आजच्या कृषी संवाद मध्ये आपण नर्सरी व्यवस्थापन याविषयी प्रगतशील शेतकरी सागर माने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत। ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा।
5: ही जी रोप असतात ते अतिशय नाजूक असतात, त्याची हाताळणी अत्यंत योग्य प्रकारे करावं लागतं।
6: बरोबर।
5: तर याचं प्रशिक्षण तुम्ही तुमच्या कामगारांना कशा प्रकारे देता?
6: त्यांना आम्ही सध्या टीम वाईज एक प्रत्येक, आता कसं होतं बॅक एंडला बरेचसे जे ऑपरेशन आहेत, प्रोडक्शन टू सेल असल्यामुळं बरेचसे ऑपरेशन असल्यामुळं ह्याला आम्ही एक टीम वर्कमध्ये त्याची टीम बनवलेली आहे। तर जसे की ऑपरेशन असतील त्याच्या टीम वर्कमध्ये प्रत्येकाला एक लीडर बनवून आम्ही त्यांना ते कामाचं नियोजन सांगितलेलं आहे, जे सुरुवातीपासून बियाणं रुजवण्यापासून देण्यापर्यंतचे जे ऑपरेशन असतात प्रत्येक स्टेजला, त्या प्रत्येक स्टेजला वेगवेगळी टीम त्याला हे केलेली आहे आम्ही तयार, आणि मग त्यांना मग त्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना तसं ते मेंटेन करावं लागलंय।
5: सागर सर, तुम्ही हे सर पूर्ण नर्सरीचं व्यवस्थापन करत असताना यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्या रोपांना लागणारे कीड नियंत्रण।
6: बरोबर।
5: तर हे जे कीड नियंत्रण असतं, तर नर्सरीमध्ये प्रमुख किडी कोणत्या आणि याचा जो रोग असतो त्या रोगांचं नियोजन कसं करतात?
6: बरोबर। आता तुम्हाला मी म्हणलो सगळ्यांना रोप हे निरोगी सशक्त द्यायला पाहिजे, पण त्याच्यासाठी हा किडीचा पार्ट पण खूप महत्वाचा आहे। त्याच्यात म्हणलं तर आपल्याला रस शोषणाऱ्या किडींचा, थ्रिप्स, मावा, तुडतुडा, पानं कोरतडणाऱ्या अळीचा पण प्रादुर्भाव असतोय, त्यासाठी आम्ही वेळोवेळी बुरशीनाशक, तसेच मररोगीचा पण प्रादुर्भाव असतो त्याच्यासाठी आम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर करतो।
5: याकरता तुम्ही जैविक किंवा सेंद्रिय कीटकनाशकांचा काय वापर करता?
6: हो करतो ना करतो, यासाठी आम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी ना चिकट सापळे पण लावतो, तसेच रासायनिक कीडनाशक बुरशीनाशकांचा पण वापर करतो, आणि जैविक मध्ये म्हटलं तर आम्ही बुरशीनाशकामध्ये ट्रायकोसोडोचा, तसेच सेंद्रिय मध्ये निमार्क वापरतो, दशपर्णी अर्क वगैरे आम्ही त्याची फवारणी घेतो त्याच्यासाठी।
5: अच्छा, भारतीय शेती ही संपूर्णतः हवामानावरती अवलंबून असते। आज ऊन आहे तर कधी वादळील काय सांगू शकत?
6: ते तर खूप चॅलेंजिंग काम आहे आमच्यासाठी।
5: तर या रोपांची प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना करता?
6: आता सध्या ह्या 4-5 वर्षात म्हटलं तर कुठलंही सीझन हा कंटिन्युटी एकसारखा नाही, वातावरणामध्ये बरेचसे बदल होत आहेत आणि त्याचा आम्हाला मेंटेन करायला एवढा त्रास होतोय की ते आम्हाला चॅलेंजिंग काम आहे। त्यानुसार आम्ही रोपांची ऋतुमानानुसार संरक्षण करत असतो, तसेच आता ऊन जास्त असेल तर त्याला नेटचा वापर कव्हरिंग करत असतो, समजा पाऊस जास्त प्रमाणात पडत असेल तर त्याच्यासाठी मग पॉलिहाऊस, टनेल हाऊस याचा पण, किंवा मॅन्युअली आम्ही पेपर वर्कमध्ये आम्ही त्याच्यासाठी कव्हरिंग केलेलं आहे, या अशा गोष्टींचा आम्ही त्याच्यावर वापर करतो, कारण हाइट कंट्रोल करणे, 5-6 इंचाचं रोप देणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग काम आहे। लास्ट इज 6 इंच, तर त्याच्यावरती हाईट जाता कामा नये हे खूप चॅलेंजिंग आहे, तर ते खूप मेंटेन करायसाठी आम्हाला बॅक एंडला बरेचशाच त्याला प्रोसेस करावं लागतात।
5: अच्छा, रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर त्यांचं हार्डनिंग केलं जातं, तर हे हार्डनिंग म्हणजे नेमकं काय आणि ते का आवश्यक असतं?
6: हार्डनिंग हा खूप महत्वाचा, म्हणजे अति महत्वाचा लास्ट स्टेज म्हणला तर पर्याय आहे तो। तर आपलं रोप हे नेट हाऊसमध्ये, पॉलिहाऊसमध्ये, टनेल हाऊसमध्ये असतं, तर हे आपल्या वातावरणात, नाजूक वातावरणात वाढलेलं असतं, तर त्याला ह्या आपल्या शेतातल्या वातावरणाची सवय नसते। तर सध्या आधुनिक शेती झाल्यामुळे मल्चिंगवरती शेती करत असतात, मल्चिंगवरती तर काय होतं हीट खूप असते आणि त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचे प्रकार, म्हणजे मर जास्त होत असते। जर इथं शेतकऱ्यांनी

0: जर थोडं नर्सरीवाल्याने काही चुका केल्या, हे हार्डनिंग प्रॉपर नाही केलं, तर त्याचे परिणाम शेतकऱ्यांना बरेचसे एकदम तोट्यामध्ये जातात. तर याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला फर्स्ट स्टेज 15 दिवसापर्यंत आम्ही नॉर्मल स्टेजमध्ये ठेवत असतो रोप. 15 ते 20 दिवसापर्यंत आम्ही त्याला सेमी हार्डनिंग एक प्रोसेस आहे, आणि लास्ट स्टेजमध्ये आम्ही 8 ते 10 दिवसाला त्याला हार्डनिंग हार्डनिंग दिल्यामुळे त्याचं खोड ना एकदम म्हणजे उन्हामध्ये पूर्ण हार्डिंग असतं, ते खोड एकदम मजबूत होतं. आणि ज्यावेळी आपण रोपं देणार त्यावेळी त्या शेतकऱ्याला मॉर्टिलिटी किंवा मर रोग्याचा जास्त त्याला त्रास होत नाही किंवा 100% होणारच नाही याची खात्री घेतो आम्ही.
1: अच्छा, एकदा नर्सरीमध्ये रोप तयार झालं, याच्यानंतर जे विक्रीसाठी तयार केलं जातं किंवा पाठवलं
0: बरोबर
1: जातं,
0: बरोबर,
1: तर त्याची गुणवत्ता तुम्ही कशी तपासता?
0: ते गुणवत्ता म्हणजे कशी तपासली पाहिजेत की रोपांची वाढ ही दर्जेदार निरोगी असली पाहिजे, रोप हे सशक्त आणि पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ असली पाहिजे रोपाला, आणि त्यानंतर म्हणजे म्हणलं तर रोपाचं वय हे योग्य असायला पाहिजे, त्याचा पानाचा रंग गर्द हिरवा पाहिजे आणि रोप रोगमुक्त असलं पाहिजे. ह्या गोष्टी एक 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी.
1: तुम्ही ग्राहकांना चांगल्या दर्जाची रोपं देण्यासाठी कोणती काळजी घेता?
0: तर आम्ही ग्राहकांना योग्य दर्जाची जी रोपं दिली पाहिजे त्यासाठी आम्ही एक कमिटमेंट पाळतो की जसं आमची डील झालेली असते शेतकऱ्यांच्या बरोबर, तर त्याच्यासाठी आम्ही योग्य जातीचं योग्य वयाचं तसेच प्रॉपर हार्डिंग झालेलं रोप निरोगी दर्जेदार सशक्त रोप देण्याचा आमचा 100% प्रयास असतो. आणि त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना विक्रीपश्चातचं मार्गदर्शन त्यांना माहिती देण्याचंही काम करत असतो.
1: अच्छा, आपल्याकडे फक्त एक 4-5 प्रकारची रोपं किंवा बियाणं असतं असं नाही,
0: हां
1: अगदी शंभर
0: बरोबर
1: दीडशे
0: बरोबर बरोबर
1: प्रकारची रोपं असतात, बियाणं असतात,
0: बरोबर
1: तरु असतात. यांचं नियोजन करणं, व्यवस्थापन करणं, त्याचं योग्य लेबलिंग करणं तेवढंच
0: बरोबर
1: महत्वाचं असतं.
0: बरोबर बरोबर
1: तर हे संपूर्ण व्यवस्थापन तुम्ही कसं करता?
0: ते पहिला सुरुवातीची जी आपली जुनी पद्धत होती ती खूपच क्रिटिकल होती सर. तर त्यावेळी कसं वाफ्यामध्ये पण टाकायची रोपं, मग ते कुठल्या जातीचं असायचं कुठलं कुणाला पण जायचं तसं, मग नंतर आम्ही ट्रेमध्ये टाकायला लागलो. ट्रेमध्ये पण आम्हाला ते आमचे लेबर जसे शिकलेले नसतात तसं ते प्रॉब्लेम होत जातो, मग व्हरायटी भरपूर असल्यामुळे कुरणालाही चुकीची व्हरायटी जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी आम्ही प्रॉपर ट्रॅकिंग ठेवलं की प्रत्येक ट्रेला लेबलिंग करायचं, मग त्याच्यावर आपल्या नर्सरीचं नाव असणार, त्या व्हरायटीचं नाव असणार, त्याच्यामध्ये मग ती व्हरायटी किती तारखेला टाकली आणि त्याचं काय लॉट नंबर आहे पॅकेटचा, त्या लॉट नंबरचे डिटेल्स आम्ही त्याच्यावर टाकलेले असतात, जेणेकरून शेतकऱ्याला पण समजायला पाहिजे की किती दिवसाचं रोप आहे. आणि आमच्या नर्सरीमध्ये चुकून हा ट्रे कुठंतरी दुसऱ्या व्हरायटीमध्ये मिक्स झाला तरी ते लक्षात येऊ शकतं, म्हणजे व्हरायटी मिक्स न होणे हे खूप महत्वाचं आहे विषय त्याच्यामध्ये. याच्यासाठी कॉम्प्युटरमध्ये आम्ही त्याचं एक एक रजिस्टर बुक पण ठेवलेलं आहे कॉम्प्युटरमध्ये, त्याची बिलाची नोंद परत विक्री पश्चात नोंद पण आम्ही त्याच्यासाठी ठेवत असतो की जेणेकरून आपण कोणत्याही शेतकऱ्याला एखाद्या व्हरायटीचा प्रॉब्लेम आला तर त्याचं ट्रॅकिंग होतं ते.
1: आता तुम्ही सांगितलं की अगदी ट्रेवरती लेबलिंग लावणं हे केलं जातं,
0: बरोबर,
1: परंतु हे केलं जातं आपल्या मजुरांकडून,
0: हो.
1: तर या मजुरांचं व्यवस्थापन कसं असतं आणि या मजुरांची किती गरज असते?
0: तर मजुरांना तर त्यांना एक टीम अनुभवी टीम तयार करायला पाहिजे आपण, आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलं पाहिजे की ह्या गोष्टीचं काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो आणि याचे परिणाम काय होऊ शकतात, तर ते असं आम्ही आमच्या टीमला तसे त्या गोष्टी प्रत्येक ह्याला एक लीडर को लीडर नेमलेले आहेत त्यानुसार ते काम करत असतात, आणि त्याच्यावर एक आम्ही सुपरवायझर ठेवला आहे की तो त्याच्याशी ते त्या गोष्टी होतोय का नाही प्रॉपर ते बघत असतो तो.
1: तुम्ही 20 ते 22 वर्षापासून तुमचं नर्सरी व्यवस्थापन करत आहात,
0: बरोबर,
1: तर एक यशस्वी नर्सरीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा कोणत्या आहेत?
0: तर यशस्वी शेतीसाठी म्हणला तर आता सध्या आधुनिक नर्सरी तुम्हाला हायटेक करायची असेल तर सुरुवातीला तुम्ही शेडनेट पॉलिओस तसेच तुमच्याकडे एक अनुभवी टीम शिकलेली टीम पाहिजे, तसेच सीडलिंग मशीन म्हणा, नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक नियोजन या गोष्टी तुमच्याकडं सध्या असल्या पाहिजेत महत्वाच्या.
1: आर्थिक नियोजनामध्ये कशाचा विचार करण्यात येतो?
0: की तुमचं सध्याचं पोटेन्शियल काय आहे, तुम्ही किती एरियामध्ये काम करणार आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रक्चर आणि त्याचा मॅप कसा बनवणार आहे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला डिक्लेअर होतील त्याच्यामध्ये.
1: की आधुनिक मशिनरी सुद्धा वापरली जाते,
0: हो.
1: तर या कोणकोणत्या आहेत अगदी?
0: आता ह्याच्यामध्ये एक येतं की सीडलिंग सोईंगचं एक मशीन येते की आम्ही ते वापरतो आता सध्या, आणि बऱ्यापैकी मग पॉलिहाऊस येतं.

0: नेट हाऊस येतं, त्याच्यासाठी फिटिंगसाठी एक मशीन येतात, ते ड्रोजिंग मशीन येतात, शॉवरिंगमध्ये येतं, फॉगर सिस्टम येते पाण्यासाठी, की त्याच्यासाठी मग आपल्याला गरजेनुसार पाणी देता येऊ शकतं.
1: असं कधी होतं का की हा प्लांट पूर्ण तुम्ही त्याची रोपण केलेली आहे आणि तो फेल गेलाय किंवा खराब झालाय, मग त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं?
0: तो तर राहणारच पर्याय, तो एवढी यंत्रणा म्हणलं, एवढ्या गोष्टी सगळ्या होणार म्हणलं, तो प्रॉब्लेम होत राहणार. प्रॉब्लेमवर परत सोल्युशन असं काढायचं की परत हा प्रॉब्लेम कशामुळं क्रिएट झाला, त्याच्या डीपपर्यंत जायला पाहिजे आपण की कशामुळे ह्या चुका झाल्या आणि परत त्या चुका परत होता कामा नयेत, ह्यासाठी आपण त्याच्यासाठी एक टीमला एक तसं शिक्षण पण दिलं पाहिजे.
1: समजा एखादा तरुण शेतकरी नवीन नर्सरी सुरू करणार इच्छित असेल,
0: बरोबर.
1: तर त्यांनी नर्सरी सुरू करण्यासाठी अंदाजे किती भांडवल आवश्यक असतं आणि खर्चाचे प्रमुख घटक कोणकोणते याच्यामध्ये?
0: आता जर सर म्हणला तर तुम्हाला आधुनिक पद्धतीनेच नर्सरीची सुरुवात करायला पाहिजे. खूप नर्सरीमध्ये आता बदल झालेले आहेत, जुन्या पद्धतीने शेती करून चालणार पण नाही आणि नर्सरीचा पण व्यवसाय, तर त्यासाठी तुम्हाला एक साधारण 25-1 लाखाचं भांडवल गरजेचं आहे सध्या, की त्यामध्ये तुम्ही एक स्ट्रक्चर उभारू शकताय, त्यामध्ये रॉ मटेरियलसाठी पण तुम्हाला ट्रे, बियाणे, सिंचन व्यवस्था, मजुरी, यंत्रसामग्री, ह्याच्यासाठी ह्या पैशाचे तुम्हाला नियोजन करायला पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे कमीत कमी 25 लाख रुपये तरी आपल्याला
0: हा,
1: हवे आहेत.
0: सुरुवातीच्या स्टेजला
1: नर्सरी व्यवसायातून शेतकऱ्यांना आणि तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात असं आपल्याला वाटतं?
0: यामध्ये आता माझ्याकडे तर आता सध्या 50-1 लोकांची टीम आहे, ज्याच्यामध्ये महिला 75% तर महिला येतात, की त्यांना त्या एवढ्या शिकलेल्या नाहीत, त्यांना एक रोजगार मी उपलब्ध करून देऊ शकतो आणि तसेच इथल्या युवकांनाही कामाची एक संधी देतोय. आणि युवकामध्ये नर्सरीमध्ये जर केलं तर त्यांनी आपल्या भागामध्ये दर्जेदार, निरोगी आणि सशक्त रोपं बनवण्यासाठी एक व्यवसायाच्या दृष्टीने एक चांगली संधी आहे आपल्याला.
1: अच्छा सागर सर, नर्सरीमध्ये शेड नेट, पॉली हाऊस किंवा मिस्ट चेंबर याचा वापर केला जातो, तर याचा
0: बरोबर.
1: नर्सरीमध्ये काय उपयोग होतो?
0: शेड नेट तर तुम्हाला मी बोललो की सूर्यप्रकाश, म्हणजे रोपाला जशी गरज असते त्यानुसारच त्याला सूर्यप्रकाश दिला पाहिजे, तर त्याच्यासाठी सूर्यप्रकाश मेंटेन करण्यासाठी हा 35%, 50%पर्यंत आपण त्याचा यूज करू शकतो. आणि त्यानंतरची स्टेज येते ही हार्डिंगची स्टेज येते. आणि पॉलिहाऊसमध्ये म्हणला तर तुम्ही ऊन, वारा, पाऊस याच्यापासून, 3 इंचापासून पण तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मग हाईट वगैरे मेंटेन करावं लागते आणि मग त्यानंतर मग हार्डिंग स्टेजला ती रोपं घ्यावी लागतात.
1: सगळ्या शेवटी
0: हाँ, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा भरपूर प्रमाणात वापर होतो.
1: नर्सरीमध्ये पाणी देण्यासाठी जी आधुनिक पद्धती वापरली जाते, आधुनिक सिंचन पद्धती, तर त्याचा कसा वापर होतो?
0: तर त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला नर्सरीला पाण्याची तशी गरज खूपच कमी असते. त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी शॉवरनं पाणी देऊ शकतो, ते पण तुम्हाला म्हणलो तसं गरजेनुसार, रोपाच्या स्टेजनुसार द्यायचं असतं. आणि दुसरी गोष्ट, एक आपण स्प्रिंकलरनं पण देऊ शकतो, ते वाफा पद्धतीला चालू शकतं, ते ट्रे सिस्टमला चालणार नाही. आणि पॉलिहाऊसमध्ये तुम्ही फॉगर वापरू शकताय, की ते पण गरजेनुसार, जसं आपल्याला बॅचेस जसे आहेत त्याला गरज जशी आहे तसं आपण त्याला देऊ शकतो पाणी.
1: अच्छा, तुम्ही बियाण्याची लागवड केल्यानंतर ज्यावेळी रोप तयार होतं, तयार झालेलं रोप ही विक्री होणंही तितकंच गरजेचं असतं,
0: बरोबर.
1: तर या बाजारपेठेचा अभ्यास तुम्ही कसा करता?
0: सध्या तर आमच्याकडे अशी कंडिशन आहे की 11th आवरला जसं कस्टमरला अवेलेबल स्टॉक, आज फोन केला की आज आम्हाला रोपं पाहिजेत, तर सध्या ही कंडिशन नर्सरी स्टेजमध्ये भरपूर आहे, स्टॉक अवेलेबल असणं गरजेचं आहे. पण ही पद्धत तशी चुकीची आहे, तर कस्टमरनं बुकिंग दिलं पाहिजे, मग आम्ही काय करत असतो फोनवरती अंदाज घेऊन पुढचं काय चाललेलं असतं प्लॅनिंग, त्यानुसार आम्ही सीड सोईंग करत असतो, पण ते मेंटेन होत नसतं, की सध्या ही व्हरायटी पाहिजे तर शेतकऱ्याला ती अवेलेबल होत नसते. तर सगळ्यात बेस्ट वे याच्यासाठी बुकिंग देणं खूप गरजेचं आहे, की त्यानुसार तुम्हाला तुमच्या वेळेत रोपं उपलब्ध होऊ शकतील.
1: एक महिन्यानंतर जो बुकिंग तुम्ही आज सांगितलं
0: हां,
1: पाहिजे.
0: आज दिलं तर तसं आपण प्लॅनिंग करू शकतो.
1: अच्छा, मग याचा ते काय ॲडव्हान्स देतात की कसं काय?
0: ॲडव्हान्स देतात आम्ही, सध्या आता ते चालू केले, बऱ्यापैकी आता 50%पर्यंत आमचं आलं आहे तसं. बुकिंगमध्ये फोनवरती ते ॲडव्हान्स देतात, त्यानंतर आम्ही मात्र ते कमिटमेंटनुसार त्यांना ती रोपं त्या दिवशी द्यायचं प्लॅनिंग करतो.
1: यामुळे शेतकऱ्यांची आणि तुमची दोघांची गैरसोय टाळली
0: हो
1: जाते.
0: हो
1: नर्सरी व्यवसाय विस्तारित करण्यासाठी ऑनलाईन सोशल मीडिया

0: इंटरनेट या माध्यमांचा काय उपयोग होतो का?
1: सोशल मीडियाचा तर भरपूर वापर होणार, कारण कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक ते साधन चांगलं आहे, आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर सोशल मीडियाचा, म्हणजे आपला कस्टमर कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपण त्याला सोशल मीडियाद्वारे त्याला लगेच आपण कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये सर आपण कसं करू शकतो, ते आपले जे प्रोडक्ट बनतात म्हणजे जे रोपं बनतात त्याचे एक फोटो आपण त्यांना शेअर करू शकतो, तसेच ग्राहकांच्या प्रतिक्रिया टेस्टिमोनियल असतील, काही व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्लॉटचे किंवा नर्सरीमध्ये जे आपण प्रोसेस करतो ते व्हिडिओ आपण त्यांना शेअर करू शकतो. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान पण आपल्याला त्याच्यामधून शिकायला मिळेल. मग
0: अच्छा सागर सर, नर्सरी व्यवस्थापनात नव्याने येणाऱ्या व्यक्तींसाठी कोणत्या चुका टाळाव्या असं तुम्हाला वाटतं?
1: बरोबर, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता व्यवसाय उभा करणे ही एक चूक मोठी आहे, आणि त्या मार्केटचा अभ्यास करायला पाहिजे, पोटेन्शियल एरिया त्याचा चेक करायला पाहिजे, हलक्या दर्जाचे बियाणे वापरणे, मटेरियल चुकीच्या पद्धतीचे वापरणे, कमिटमेंट न पाळणे, ह्या गोष्टी टाळायला पाहिजे त्यांनी.
0: अच्छा, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना शेवटी यशस्वी नर्सरी उभारू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा युवकांनी काय केलं पाहिजे असं त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: हल्ली तरुण वर्ग खूपच सर कमी आहे शेतीकडे, शेतीकडे तसे पाहण्याचा दृष्टिकोन तसा लोकांचा वेगळा आहे, पण मी एकच हेतून शेवटला सांगेन की नर्सरी हा पैसा कमवण्याचा मार्ग आहे, पण तुमच्या व्यवसायामध्ये सातत्य पाहिजे, जिद्द चिकाटी पाहिजे, आणि व्यवसायामध्ये तुमची एक विजन पाहिजे, आणि गुणवत्तेशी तडजोड करू नका, शिकण्याची तयारी ठेवा, म्हणजे आपण यश तुमचेच नक्की 100% तुमचेच असणार.
0: नक्कीच आळस झटकून दिला पाहिजे, अगदी 24 तास त्याच्यामध्ये जागृत पाहिजे.
1: हो हो,
0: शेतकरी बांधवानं केरले येथील आनंदी मंगल रोपवाटिका याचे व्यवस्थापक सागर भगवान माने हे आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये आले होते. नर्सरी सुरू करण्यासाठी जागा, त्याचं व्यवस्थापन, पाणी, शेडनेट सर्वच गोष्टींबद्दल ते अगदी खोलपर्यंत जाऊन त्यांनी सर्वच माहिती आपल्याला सांगितली आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला खूप चांगली माहिती दिली, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: मी पण सर आभार आहे तुमचा, मला इथे एक मत मांडण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचे तुमचे खूप खूप आभार मानतो.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण कृषी संवाद मध्ये प्रगतीशील शेतकरी सागर माने यांची नर्सरी व्यवस्थापन याविषयी डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा शेवटचा भाग.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
1: किसान वाणी निवेदन सायली चौधरी आणि रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:30।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
3: सहज संवाद।

0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या

0: माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याविषयी उझबेकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमृता यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
1: आमच्या अपेक्षा आहेत इंडिया आणि उझबेकिस्तानचे रिलेशन चांगले व्हावेत, त्यातून दोघांनाही फायदा व्हावा.
0: त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधील भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्या आणि भांडवल वितरणाचं प्राधान्य क्षेत्र बदलत असताना भारत स्थिर बाजारपेठ, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यापक संधी आणि उत्पादन परिसंस्था उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अमेरिकेत शिकागो इथं आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताची सर्व क्षेत्रातली व्यापक वृद्धी, वेगवान सुधारणा आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी विस्ताराच्या संधी याबद्दल माहिती दिली. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ, शाश्वत आर्थिक वृद्धी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सातत्यपूर्ण सुधारणांचे दशक यावर त्यांनी भर दिला. भारतात उत्पादन आणि भारतासाठी आणि जगासाठी ही या बैठकीची संकल्पना होती. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित असून 338 जणांशी संपर्क झाला आहे. राज्यातले 41 जण सागा इथून आज परत आले तर 106 जण उद्या पहाटे नागपुरात पोहोचतील. इतर 45 जणांच्या समूहानं भारतीय हद्दीत सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे. हे नागरिक मुंबई, पुणे, अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मुंबईतल्या 8 पर्यटकांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे. अतिरिक्त संपृक्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपाचा इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालन विषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावी यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटेड बेवरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. FSSAI एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंड हिंगावर बंदी लादली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगामध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलानं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. मराठीसह इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून या सूचना पाठवता येणार आहेत. त्यासाठी 78-27-04-28-30 या क्रमांकावर HPTF टाईप करून व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवता येतील. 1800-1804-747 या टोल फ्री क्रमांकावरही या सूचना सांगता येतील किंवा examreformforms.dopt.gov.in या वेबसाईटवर किंवा examreformstaskforce@dopt.gov.in या ईमेलवर या सूचना पाठवता येतील. CSIR UGC नेट संयुक्त प्रवेश परीक्षेतल्या 5ही विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं निकाल आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातल्या उत्तरांविषयी काही शंका असल्यास उमेदवारांनी NTA संकेतस्थळाच्या हेल्प डेस्कवर संपर्क साधावा असं NTA म्हटलं आहे. बिहार सरकारनं यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शब्द न वापरता कौशल्य विकासासाठी पात्र असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बिहार बोर्ड ऑफ ओपनिंग स्कूल अँड एक्झामिनेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. पंजाबमध्ये 27 ऑगस्ट रोजी सामूहिक रजेवर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पंजाब राज्य सरकारनं दिले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचनाही पंजाब सरकारनं केली आहे. महागाई भत्ता, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसंच सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पंजाब राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी संप केला आहे. युक्रेनशी राजधानी किव जवळच्या बुचा या भागात रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचं नुकसान झालं, तसंच हल्ल्यानंतर निवासी घरापर्यंत आग पसरल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लष्करी साहित्य असलेल्या गोदामावर हा हल्ला झाला होता. निवासी भाग किंवा घरांजवळ दारुगोळा साठवता येत नसल्याचा नियमही आहे. तरी या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संगोपन केंद्रासह निवासी इमारतींचं नुकसान झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला राजा शिवछत्रपती हा पोवाडा.

देवाचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंढा गेला. पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते. राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत तुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलं ते न रडता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं. हे साजी रांजा जाणी पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला. बोलला पाटलाला निरोप राजाचा, म्हणेल राजानी तुम्हाला बोलवलेला आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव. मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला. राजाने विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे पाटील मग्रूर आहे. तो राजानं म्हणाला, अजून नाळ वळली नाही, पण तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजाने हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी. पुण्याला याल? हो. मारोनी तात

मागे आला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. निगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत.

राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून वेरायले, राजांना मुजरे केले. अन मुजरे करताच राजे वळल्याने म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस्पुर

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुलीवाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातला आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हॉडपेअर जात

0: मारो छाती तो बांधन असा मराठा
1: अंदाजी रोजी मराठा अंदाजी।

आजी काय बोललान, जकडून पाटील आणलेला, जकडून पाटील आणलेला। राजे दादूजीकडे वळले, मानेनं दादूजीला मुजरा केला, माँसाहेबांच्याकडे मान वळली, मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले, साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा। सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता। एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते। पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, चेहरा किविलवाणी केलेला आहे आणि आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम माँ साहेब, प्रणाम दादोजी। राजांची भवई चढली गेली। नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मगरूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं। पाणोत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचांनी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली, या जगातून गेली हो, या जगातून गेली। काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का?

0: मी अपराधी आहे, मला गोमुखात न्याय द्या। पाटील, तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ। नाही मासाहेब, माझ्यातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी। पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलासारख्या, नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका, पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, आणि पाटील रांजाला पाठवा। मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील। एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा। अंतर दिशी महाराज उठले गेले।
1: आज काय झालं शिवबाला? मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला। थोरले महाराज असते तर नाचले असते। मासाहेब, आम्ही गणपतीला जातो, अष्टाच्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना, माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना, गजानना। राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे। पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे? तोडूनी हाता पायाला, तोडूनी हाता पायाला।

शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला राजा शिवछत्रपती पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधार.

सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरात वसंत निनावे यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला रात्री 9:15 वाजता प्रसारित होतील हिंदीतून बातम्या समाचार संध्या. ठीक 9:00 न्यूज @9 हे इंग्रजीतून बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर मंदापाका सारडा यांचं कर्नाटक शैलीत गायन. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोतेहो, हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र ठीक 9:15.